रेखा देशपांडे यांनी पठण केलेलं शंकराष्टकम आपण ऐकलं. आता ऐकूया एक भूपाळी रचना.

या भूपाळी रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात पारंपरिक रचना, संगीतकार केदार प्रभाकर.

संत भानुदास यांचा अभंग आपण ऐकलात अजित कडकडे यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेला संत मुक्ताबाईंचा अभंग, संगीत दिलंय सी रामचंद्र यांनी.

आशा भोसले यांनी गायलेला संत मुक्ताबाईंचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित रामचंद्र बगोरा यांची हिंदी भक्ती रचना. गायक आणि संगीतकार आहेत उदित नारायण.

या हिंदी भक्ती रचनेनंतर कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात कुसुमाग्रजी यांचं देशभक्तीपर गीत. संगीतकार आहेत कानू घोष.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्य. याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. फळबागा लागवडीमध्ये कालच्या भागात आपण बघितलं की केळी आणि नारळ कशा पद्धतीनं सुधारित वाणांची त्याची लागवड केली पाहिजे. आता डाळिंब हे पीक सुद्धा बऱ्यापैकी आपल्याकडे लावलं जातं. फळबागा आहेत डाळिंबाच्या, तर यामध्ये सुधारित वाण कोणकोणते आहेत आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत?
3: नक्कीच. प्रामुख्यानं जर आपण डाळिंब बघितलं तर हे डाळिंबाची लागवड देखील वाढत चाललेली आहे. एक प्रमुख पैसे मिळवून देणारं पीक हे डाळिंब आहे. पण डाळिंब लागवड करत असताना काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करणं फार आवश्यक आहे. जो तेल्या किंवा तेलकट डाग जो रोग येतो तो कंट्रोल करणं किंवा त्याची देखभाल करणं, निरोगी रोपं सुरुवातीपासूनच लावणं हे फार गरजेचं आहे. आणि प्रामुख्यानं जे बाजारपेठेमध्ये मागणी आहे ज्या व्हरायटीची आहे, प्रामुख्यानं फळांची साईज असेल, आतला जे दाना आहे तो लाल कलरचा अधिक लाल कलरचा चांगला असेल, तेवढं बाजारपेठेमध्ये त्याला मागणी हे चांगल्या पद्धतीनं येत असते. त्याचबरोबर काही प्रोसेसिंग ते डाळिंबापासून महत्वाची प्रक्रिया अनारदाना बनवतात, तर त्याच्यासाठी काही शिफारस केलेले नवीन वाण देखील आहेत. फुले अनारदाना हा अनारदाना तयार करण्यासाठी आहे. त्याचबरोबर डाळिंबमध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर गणेश जो वाण आहे हा वाण अतिशय चांगल्या पद्धतीचा वाण आहे. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला वाण आहे. फळांची साईज ही मोठी आहे आणि जे दाणे आहेत हे लाल कलरचे आणि मोठे आकाराचे दाणे आहेत. त्याचबरोबर मृदुला एक हा डाळिंबाचा चांगल्या पद्धतीचा वाण आहे. त्याचबरोबर भगवा म्हणजे जो नारंगी कलरची फळं आहेत त्याचा भगवा कलर सारखा त्याचा फळे येतात. त्याचबरोबर फुले भगवा सुपर हा देखील वाण विकसित केलेला आहे. त्याचबरोबर फुले अरक्ता हा देखील डाळिंबामध्ये एक चांगल्या पद्धतीचा वाण विकसित केलेला आहे. आणि त्याचबरोबर सोलापूरमध्ये आपलं एक डाळिंब संशोधन केंद्र आहे जे भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयसीआरचं संशोधन केंद्र, डाळिंब संशोधन केंद्र आहे सोलापूरला. तर त्यांनी देखील बरेच वाण विकसित केलेले आहे. तर त्या ठिकाणी देखील शेतकरी जाऊन शेतकऱ्यांनी जरी माहिती घेतली त्या डाळिंबामधले वाणांची किंवा कोणते जे वाण शिफारस केलेले आहेत किंवा प्रक्रियायुक्त कोणते वाण आहेत, तर अशा पद्धतीने हे डाळिंब पिकाची आपण वाण निवडू शकतोय. पण महत्वाचा मुद्दा आहे की रोपांची खरेदी ही खात्रीशीर असणं आवश्यक आहे. शासन मान्यतेतूनच किंवा ज्या रोपवाटिका आहेत त्या रोपवाटिकेतूनच ह्या डाळिंब वाणांची रोपं आहेत घेतली पाहिजेत. आणि मातृक्ष बाग तेलकट जो डाग आहे तेले आहे तो रोगमुक्त असणं फार आवश्यक आहे. कारण त्याच्यापासूनच आपण जी रोपं आहेत हे रोप बनवणार आहोत. म्हणून जे मातृक्षची जी बाग आहे ते निरोगी असणं फार गरजेचं आहे. आणि ह्या जर सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर नक्कीच डाळिंबामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं आपण उत्पादन आणि पैसे मिळवू शकतो.
2: नक्कीच सर. धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये. याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता थोडक्यात माहिती करून घेऊया दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषेत.

6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका माण इथल्या जैवविविधता पुनर्निर्माणाविषयी. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. दिनविशेष 6:55 संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. 7:00 आजचा सुविचार सांगितला जाईल.

7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू, तर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. ७:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर, तर कंगराळकर असोसिएट्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 7:45. 7:50 सुगम संगीत. सकाळी 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

8 वाजता ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची, तर 8:25 वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल.

साडेआठ वाजता मुंबई केंद्रावरून मराठीतून बातम्या. मराठी चित्रपट संगीताची वेळ सकाळी 8:40 तर 9 आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत. 9:30 मिश्र संगीत प्रसारित केलं जाईल.

श्रोतेहो, सकाळी 10 वाजल्यापासून काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केले जातील. सुरुवातीला आद्या ब्रेस्ट केअर सेंटर, 10:05 महाजन हॉस्पिटल, डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक 10:10, तर 10:15 ओळख बाजारपेठेची. या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर सुगम संगीत प्रसारित केलं जाईल.

सकाळी 11 वाजता नाट्यसंगीत, 11:30 एक ही कलाकार हा कार्यक्रम. दुपारी 12 वाजल्यापासून वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. दरम्यान 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र तर 3 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

संध्याकाळी 5 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 5:30 वाजता युववाणी, 6 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष हे मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

साडेसात वाजता आमची शेती आमचा परिसर यामध्ये दैनंदिन सत्रांबरोबरच तज्ज्ञ मार्गदर्शन या सत्रात निखिल रायकर, मंडल कृषी अधिकारी भुईंच तालुका वाई यांची फार्मर कप 2026 याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत. आज संध्याकाळी साडेसात वाजता कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.

रात्री 8 वाजल्यापासून 8:45 रात्री 9:30 11 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रात्री 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9 9:15 स्पॉटलाईट, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, हे होते आज प्रसारित होणारे कार्यक्रम. मनोरंजन आणि माहितीच्या मेजवानीसाठी ऐकत रहा सातारा आकाशवाणी.

0: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची पाचवी विंग सुरू
1: ऍट 64 Avenue, 1 BHK, 2 BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा, 72 94 94 64 64.
0: बुकिंग सुरू. गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स.
4: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
6: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
8: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 6:51 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत परिसर या सत्रात किरकसाल तालुका माण इथल्या जैवविविधता पुनर्निर्माणाविषयी माहिती. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. ऐकूया परिसर.
9: श्रोतेओ नमस्कार. कडाक्याच्या हिवाळ्याला सुरुवात होताच युरोप, रशिया, सायबेरिया आणि मंगोलिया यासारख्या अति थंड आणि बर्फाळ प्रदेशातून हजारो मैलांचा थक्क करणारा खडतर प्रवास करून अनेक विविध प्रजातीचे स्थलांतरित पक्षी महाराष्ट्रातील आपल्या मानदेशात दाखल होतात. एकेकाळी केवळ कायमस्वरूपी दुष्काळ आणि ओसाड म्हणून हिनवला गेलेला हा प्रदेश आता या परदेशी पाहुण्यांसाठी हिवाळ्यातील एक हक्काचे आणि अत्यंत सुरक्षित आश्रयस्थान बनला आहे. जलसंधारणाच्या यशस्वी कामामुळे निर्माण झालेले येथील विस्तृत जलाशय आणि आजूबाजूला गवताळ प्रदेश आता या रंगीबेरंगी

0: स्थलांतरित पक्ष्यांच्या मांदियाळ्याने खऱ्या अर्थाने गजबजून गेला आहे. मान आणि खटाव तालुक्यातील काही निवडक पाणथळ जागा या पक्ष्यांसाठी अत्यंत पसंतीची ठिकाणे म्हणजेच प्रमुख हॉटस्पॉट्स ठरले आहेत. यामध्ये विशेष येरळवाडी, सूर्याचीवाडी, वडजल येथील जलाशय, जैवविविधतेने नटलेले डांबी डोंगर, किरकसरातील वाघजाई तलाव, नळी चमाळ, आंधळी धरण आणि राजेवाडी धरण, पिंगळी तलाव आणि रानन तलाव या सर्व ठिकाणी उपलब्ध असलेले स्वच्छ पाणी आणि मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेला सुरक्षित नैसर्गिक अधिवास यामुळे पक्ष्यांना मुबलक खाद्य मिळते, ज्यामुळे दरवर्षी ते न चुकता येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यावर्षीच्या सर्वेक्षणातील सर्वात मोठा आणि आनंददायी शोध म्हणजे गडवाल बदकांचे झालेले पुनरागमन. विशेष म्हणजे 2021 सालापासून या संपूर्ण भागात एकाही गडवाल बदकाची नोंद झाली नव्हती, मात्र यंदाच्या पाहणीत त्यांची तब्बल 107 इतकी लक्षणीय आणि सुखद संख्या नोंदवली गेली आहे. या अचानक झालेल्या पुनरागमनामागे एक अत्यंत सकारात्मक पर्यावरणीय बदल कारणीभूत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. गडवाल बदके प्रामुख्याने शाकाहारी असतात आणि पाण्यातील वनस्पतीवर त्याची उपजीविका चालते. जलसंधारणाच्या प्रयत्नामुळे येथील जलाशयामधील पाण्याची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारली आहे. परिणामी पाण्यातील त्याच्या आवडीच्या बुडीत वनस्पतीची म्हणजेच सबमर्ज व्हेजिटेशन ची उत्तम वाढ झाली आहे. याच विपुल अन्नाच्या उपलब्धतेमुळे हे पक्षी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने या भागात स्थिरावले आहेत. यासोबतच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जागतिक पातळीवर असुरक्षित म्हणजेच व्हल्नरेबल प्रजातीच्या यादीत समाविष्ट असलेले रिव्हर टर्न म्हणजेच नदी सुरई या पक्ष्यांच्या संख्येत झालेली आशादायक वाढ. पूर्वी या भागात या पक्ष्यांची संख्या केवळ 100 आसपास होती, ती आता वाढून थेट 240 पोहोचली आहे. रिव्हर टर्न हा प्रामुख्याने पाण्यातील मासे खाणारा आणि स्वच्छ पाण्याची गरज असणारा पक्षी आहे, त्यामुळे या पक्ष्याची दुप्पट झालेली संख्या हे येथील तलावांमधील स्वच्छ पाणी, मुबलक जलचर आणि एकूणच सुदृढ अन्नसाखळीचे अत्यंत उत्तम स्रोत मानले जाते. मानदेशातील या पाणथळ जागा आता केवळ पाण्याचे साठे राहिले नसून ते एका जिवंत आणि अत्यंत समृद्ध अशा जागतिक परिसंस्थेचे महत्वाचे केंद्र बनले आहे.
1: किरकसाल तालुका माणी इथल्या जैवविविधता पुनर्निर्माणाविषयी माहिती आपण ऐकलीत. लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केले सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 4 मे. आज आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन साजरा करण्यामागचा उद्देश अग्निशमन दलाच्या जवानांचा सन्मान करणं आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानणं हा आहे. 1999 प्रथमच आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस साजरा करण्यात आला. पर्शियन सुफी संत ख्वाजा अब्दुल्ला अन्सारी यांचा जन्म 4 मे 1008. बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म 4 मे 1649. कर्नाटक संगीतातले श्रेष्ठ रचनाकार संगीतशास्त्रज्ञ आणि गायक वैणिक त्यागराज यांचा जन्म 4 मे 1767. त्यागराज यांचा काळ कर्नाटक संगीताचा सुवर्णकाळ होता. त्यांना दिव्य आवाजाची देणगी होते. ते कवी संत आणि तत्वज्ञ असल्यामुळे त्यांच्या कृतीत बुद्धी भावना तात्विक विचार साहित्य गुण अत्युत्कट भक्तिभाव नादसौंदर्य रचना कौशल्य आणि भाव राग ताल यांचा सुरेख मेळ आढळतो.

नादरचनेचा आरंभ त्यांच्यापासूनच झाला. प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म 4 मे 1933 चा. त्यांच्या कथा कादंबऱ्यांमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर, बोलीभाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इत्यादी हमखास असे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गुन्ह्यांचं निरीक्षण करून काही काल्पनिकतेच्या सहाय्यानं त्यांनी अनेक कादंबऱ्यांचं लेखन केलं. विषयातही विविधता असल्यानं त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या. भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म 4 मे 1934 चा.

0: भारतातलं पहिलं टपाल तिकीट प्रकाशित झालं 4 मे 1854 रोजी. सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी 30% जागा राखीव अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली 4 मे 1989 रोजी. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असं नामकरण करण्याचा निर्णय घेतला 4 मे 1995 रोजी. आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचं निधन झालं 4 मे 1980 रोजी. बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक किशन महाराज यांचं निधन झालं 4 मे 2008 रोजी. कुशाग्र बुद्धीमुळे आणि चिकाटीनं किशन महाराज यांनी बनारस घराण्यासह सर्व घराण्यांच्या वादन वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास केला होता. गणित आणि लयकारीवर त्यांचं प्रेम होतं. विषमतालावर त्यांनी लक्ष केंद्रीत करून 9, 11, 13, 15, 19 आणि 21 अशा मात्रांच्या तालामध्ये तबलावादन केलं. 14 आणि 16 इत्यादी समतालांवरही त्यांचं प्रभुत्व होतं. तबल्याची भाषा अवगत असल्यानं त्यांचं तबलावादन विद्वत्तापूर्ण आणि सौंदर्यपूर्णही होत असे. वादनात प्रत्येक तालावरचा त्यांचा स्वतंत्र विचार दिसून येई. स्वतंत्र वादनाबरोबरच गायन, वादन आणि नृत्य याची साथ संगतही ते उत्तम प्रकारे करीत. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचं 7:01 होतंय. ऐकूया आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार. मोठी स्वप्न पाहणारेच मोठी स्वप्न सत्यात उतरवतात. आजचा सुविचार पुन्हा एकदा. मोठी स्वप्न पाहणारेच मोठी स्वप्न सत्यात उतरवतात. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: 17 मजली।
1: ओ 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
5: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
6: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
5: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
6: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
6: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
6: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
6: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006। यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
5: मग येताय ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 49 17.

राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदम बाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
1: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
0: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
2: सखी विश्व.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ. आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलॅक्स आयचं मिशन दृष्टी भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आह. ऑप्टोसार हा जगातील पहिला उपग्रह आणि भारतातील खासगी क्षेत्राद्वारे निर्मित आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आह. त्याचं यशस्वी प्रक्षेपण हे नाविन्यपूर्ण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या युवा वर्गाच्या ध्येयनिष्ठेचा एक ज्वलंत पुरावा असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. बंगळुरूच्या गॅलॅक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्नियातून प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा तसंच इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. त्याच्याद्वारे ऑप्टिकल आणि रडार दोन्ही प्रकारे इमेजिंग होऊ शकतं. ढगांच्या पलीकडे आणि रात्री अंधारातही हा उपग्रह स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतांची मोजणी आज होणार आहे.

आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 जागा आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान 9 एप्रिलला झालं होतं. तामिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतांची मोजणीही आजच होणार असून संध्याकाळपर्यंत सविस्तर निकाल हाती येतील. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे. नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी

मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे. नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंगील यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे. मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लहान मुलांमधल्या मधुमेहाबाबत काल एक सर्वसमावेशक मार्गदर्शक दस्तऐवज जारी केला. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम कार्यपद्धतींवरील राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आला. लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचाराचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार बाळ जन्मल्यापासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांची सार्वजनिक आणि शालेय पातळीवर तपासणी केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: विदर्भ, मराठवाडा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशला एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती अकोला तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावरून या एक्सप्रेसला काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रेल्वे दर आठवड्यातील रविवारी 8:10 धावणार असून अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निजामाबाद आणि सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठेल. यानिमित्त बोलताना खासदार धोत्रे म्हणाले,
1: अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचा जंक्शन हा होणार आहे. सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहेत यांची संख्या जवळपास दिवसाला 20,000 ते 25,000 असते. येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल याकरिता अत्यंत महत्वाचा हा टर्मिनल आहे.
0: अनियंत्रित माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं, यामुळे रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत.
2: पावसाळा आला की रायगड जिल्ह्याला हमखास दरडी कोसळणे, समुद्राला येणारी उधाणं आणि महापूर अशा तिहेरी संकटांना तोंड द्यावे लागते. या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या गावांची संख्या 673 आसपास आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ही संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. ही बाब सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. अनियंत्रित माती, मुरुम, दगड उत्खनन, बेसुमार वृक्षतोड आणि विकासाच्या नावाखाली डोंगर कापण्याची सुरू असलेली कामं ही त्याची कारण आहेत. रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, गाढी, आंबा, पाताळगंगा अशा प्रमुख नद्या असून या नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे 136 गावांना धोका पोहोचतो. तसेच समुद्राची पातळी वाढत असून 145 गावांना उधाणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा आला की अनेक गावांची झोप उडते. सरकार या काळात काही उपाययोजना करते, मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे त्या अपुऱ्या ठरतात. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी.

0: अलिबाग रायगड.
1: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये म्हणून भूखंडाचे तुकडे करून लेआउट केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 49 लेआउट म्हणजेच अभिन्यासापैकी 21 प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी 194 भूखंड मालक विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कल पाहता समाजाभिमुख पोलिसिंग राबवण्याचा मानस नंदुरबारच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याला लाभलेल्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबनं काल रत्नागिरी शहरात आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला. 10 आणि 5 किलोमीटर प्रकारात सुपर हिरो ऑन सायकल अशी या सायक्लेथॉनची संकल्पना होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लेथॉनमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला. हवामान. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळम आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे.
3: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानका.

0: करी।
1: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा
1: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये
2: मसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72।

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: श्रोते हो, उन्हाळा सुरू झालाय. उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेदरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घेऊया.
1: त्यासाठी फळं, सलाड असे पचायला हलके अन्न सेवन करा, पुरेसं पाणी प्या.
0: घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगल अशी उन्हापासून संरक्षण करणारी साधनं वापरा. नेहमी आपल्याजवळ पाण्याची बाटली बाळगा.
1: थंड पाण्यानं आंघोळ करा, जमेल तसं विश्रांती घ्या.
0: आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, उष्णतेला हरवूया.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

0: आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही, आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे, त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत, या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी, आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः मध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे, तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम योग घडावेत, या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतोय, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी, ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळतः इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF, SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
0: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
1: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल, या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय

0: आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलंय. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देत आहे. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्यादृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स. म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात.
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे एसईओसी मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी शोधतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यामुळेच नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी अडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अतिउत्साह काय बऱ्याच वेळेस असतो तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अतिउत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत जे नंबर्स 1077A, 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉ भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

0: श्रोते हो, उष्णतेच्या वाढत्या तापमानात स्वतः बरोबरच इतरांचीही काळजी घेऊया आणि एकमेकांना सहकार्य करूया.
1: शरीराचं वाढलेलं तापमान, बेशुद्ध, गोंधळलेली, घाम येणं थांबलेली अशी व्यक्ती आपल्याला दिसून आल्यास त्वरित 108 किंवा 102 या क्रमांकावर संपर्क साधावा. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला मदत करत असताना
0: संबंधित व्यक्तीला तातडीनं थंड ठिकाणी हलवा. शरीरावर किंवा कपड्यावर थंड पाण्याचा मारा करा. शक्य तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घाला.
1: या गोष्टींचा अवलंब करा आणि उष्माघातापासून बचाव करा.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: या आलात का फर्निचर बघून?
5: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
6: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
5: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
6: हे बघ तू.
4: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते.
6: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
5: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
7: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
4: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
7: बरं बाई, झोपलो होतो. बर दाखव बरं फोटो.
5: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
4: काय मस्त आहे रे.
7: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
5: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
7: बरं मग तुला कुठला आवडला?
5: मला
6: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
4: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोर पंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
5: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
7: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
4: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे

0: पडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
1: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
0: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
2: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
0: हो
3: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचाच सोफा घेऊयात ना सुजय.
1: अगं नाही मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
2: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
3: करेक्ट. आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
0: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
2: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
0: रिक्लायनर?
3: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
0: खूप आवडली.
1: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
2: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
1: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
3: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
2: हा पण सकाळीच निघू 10 वाजता. आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
3: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
6: आपण ऐकलं प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंग्राळकर असोसिएट्स.
7: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: अशा गोकुळाचे स्वप्न साकार होईल कंग्राळकर असोसिएट्सच्या कृष्णकुंज विहार मध्ये. 1 and 2 BHK फ्लॅटचा टाउनशिप प्रकल्प, कृष्णकुंज विहार, पोद्दार स्कूल शेजारी, सातारा. संपर्क 90118 90118. प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड. कृष्णकुंज
1: नमस्कार श्रोते हो, कंग्राळकर असोसिएट्स प्रस्तुत कृष्णकुंज विहार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, घर म्हणलं की अनेक गोष्टी त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये येतात आणि त्या सगळ्या गोष्टी या आपल्याला संरक्षित करण्यासाठी, छप्पर देण्यासाठी पुरेशा नसतात. बऱ्याच गोष्टी या आपण त्या घरात राहायला गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे हवं होतं, हे हवं होतं, हे करायला हवं होतं, पण हे जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मग याच सगळ्या गोष्टी आधीपासून मिळाव्यात म्हणून काही बिल्डर्स हे वर्षानुवर्ष अनुभव घेऊन काम करत असतात आणि त्यांच्या नवनवीन प्रोजेक्ट मध्ये या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात. असंच एक नाव म्हणजे कंग्राळकर बिल्डर्स आणि त्यांचा हा प्रोजेक्ट म्हणजे कृष्णकुंज विहार. याच बद्दल आज बोलणार आहोत त्यांचेच एक ग्राहक बिपिन जाधव यांच्याशी. नमस्कार जाधव सर.
2: नमस्कार मॅडम.
1: कंग्राळकर असोसिएट्सच्या कृष्णकुंज विहार मध्ये तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तर त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. कसा होता एकंदरीत अनुभव?
2: बेसिकली मी कंग्राळकर बिल्डर यांच्या कृष्णकुंज विहार मध्ये या प्रकल्पामध्ये फ्लॅट विकत घेतला आणि

0: खरं सांगायचं तर माझा संपूर्ण अनुभव खूपच समाधानकारक राहिला आहे त्यांच्या बाबतीत. घर खरेदी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो आणि या संपूर्ण प्रवासात मला सर्वात महत्वाची वाटलेली गोष्ट म्हणजे विश्वास, जो कंदाळकर बिल्डर यांनी प्रत्येक टप्प्यावरती जपला.
1: हा तर एक महत्वाचा पाठ आहेच, पण घर घेताना अनेक गोष्टी आपण बघत असतो, या आपल्या सोयीच्या आहेत का नाही याचा विचार करत असतो. तसं तुम्हाला त्या प्रोजेक्ट मध्ये काय आवडलं?
0: विशेषतः सर्वात आधी मला बांधकामाची गुणवत्ता खूप आवडली. स्ट्रक्चर मजबूत आहे, फिनिशिंग नीट नेटके आहे आणि फ्लॅटची रचना दैनंदिन जीवनासाठी अतिशय सोयीस्कर आहे. तसेच प्रकाश, हवा, पार्किंग आणि संपूर्ण बिल्डिंगचे नियोजन अतिशय विचारपूर्वक केलेले आहे हे लगेच जाणून येत आणि हाच विचार करून मला फ्लॅट घेण्याची इच्छा खूप तिथे जास्त निर्माण झाली.
1: जेव्हा आपण अशी एखादी गोष्ट ठरवतो त्यावेळेला त्या बिल्डरची संपूर्ण टीम आपल्या बरोबर जोडली जाते, तर त्या टीमचा तुमच्या बरोबरचा संवाद कसा होता, काम कशा पद्धतीने पाहिलं गेलं?
0: अनुभव त्यांच्यासोबतचा खूपच सकारात्मक होता. चंद्राकर बिल्डर आणि त्यांची टीम अतिशय सहकार्यशील आहे, पारदर्शक आणि व्यावसायिक आहे प्रॉपर. तो प्रत्येक बाब स्पष्टपणे समजावून सांगितली गेली, वेळोवेळी योग्य माहिती मिळाली आणि दिलेल्या शब्दाला ते कायम प्रामाणिक राहिले.
1: तुम्ही इतरांना काय सजेस्ट कराल किंवा कृष्णकुंज विहार बद्दल तुम्हाला बाकीच्या लोकांना काही सांगायचंय का?
0: नक्कीच, आजच्या काळात फ्लॅट विकणारे नाही तर घर बांधणारे बिल्डर शोधणं खूप महत्वाचं आहे. तर कंगराळकर सर जे आहेत, कंगराळकर बिल्डर आहेत, गुणवत्ता, विश्वास आणि दीर्घकालीन मूल्य यावरती भर देतात आणि म्हणून मी त्यांची शिफारस नक्की करेन लोकांना.
1: सर, तुमचा हा अनुभव तर खूप छान आहेच, पण तुमचा हा अनुभव ऐकून बाकीच्या लोकांची जी घर घेण्याची इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल असा विश्वास या कार्यक्रमातून त्यांना मिळालाय असं मी समजेन.
0: या निमित्ताने कृष्णकुंज विहार या सुंदर प्रकल्पाबद्दल कंगराळकर बिल्डर यांचे मनापासून अभिनंदन आणि भविष्यातील त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी त्यांना खूप शुभेच्छा. या प्रकल्पाचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे.
1: धन्यवाद सर, आणि तुम्ही इतका छान अभिप्राय दिलात, आम्हाला वेळ दिलात, या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल जाधव सर तुमचे देखील मनपूर्वक आभार.
0: थँक्यू, थँक्यू मॅडम.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात कंगराळकर असोसिएट्स प्रस्तुत कृष्णकुंज विहार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: कंगराळकर असोसिएट्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रानं प्रसारित केला.
4: आरोग्य, करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह, वास्तू, आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4491, 8600-141-91.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
6: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: जेकेडीज डेली क्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
2: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सादर.
1: मंदार ट्रेडर्स, व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टर्डी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट.

0: सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
2: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना, संगीतकार श्रीकांत ठाकरे.

श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकलीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते श्रीनिवास खळे. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतात. आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सहावी म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट, करिअरला दिशा देणारं वर्ष. माझा भाचा आता 10वीतच आहे, पण आपण डॉक्टर व्हायचं हे त्याने लहानपणापासूनच ठरवलंय आणि त्यासाठी त्याच्या आई बाबांचा फुल सपोर्ट आहे. फक्त प्रश्न होता तो त्याच्या तयारीसाठी साताऱ्यातील खात्रीशीर इन्स्टिट्यूट कोणती ह्याचा. मी आधी बऱ्याच जणांकडून फॉक्सन एज्युकेटर बद्दल ऐकलं होतं, त्यामुळे मी वायसी कॉलेज समोर कमाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला ए स्क्वेअर हाईट्स मध्ये थर्ड फ्लोरवर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर मध्ये गेले. इन्स्टिट्यूटचे संचालक यतीश जाधव सरांकडून मी ऍडमिशन विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आम्हाला आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल जरा जाणून घ्यायचं होतं.
1: मी 3-4 वर्ष झाली फॉक्सन एज्युकेटर्स ही इन्स्टिट्यूट चालवतोय. मी स्वतः बीटेक आहे. आमच्याकडे 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी MHT, CET, NEET, JEE, NDA, ऑलिम्पियाड अशा सारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
0: ओके, पण ह्यातल्या परीक्षा कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी असतात
1: सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असेल त्यांच्यासाठी नीट ही ऑल इंडिया लेव्हलची एंट्रन्स एक्झाम आहे. ज्यांना इंजिनियर बनायचं असेल त्यांच्यासाठी ऑल इंडिया लेव्हल JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स अशा दोन एक्झाम्स आहेत. ज्यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी NDA. महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी MHT, CET अशा परीक्षा असतात.
0: साधारणपणे या कोचिंग साठी केव्हा जॉईन व्हावं लागतं?
1: जनरली 11वी आणि 12वी करत असताना याची तयारी करून घेतली जाते. 8वी, 9वी, 10वी पासून सुद्धा आपण जॉईन होऊ शकता. माझ्या मते हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं राहतं, कारण 8वी ते 10वीला म्हणजे स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात फक्त Science 1 आणि Science 2 हे दोनच विषय असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय विद्यार्थ्यांना 11वीत गेल्यावरच कळतात.
0: ओके सर, या बॅचेसचं टायमिंग काय असतं?
1: JEE, NEET, NDA अशा सारख्या ज्या नॅशनल लेव्हलच्या एक्झाम्स आहेत ज्यांचा NCERT सिलेबस आहे, विद्यार्थी आमच्याकडे सकाळी 8:30 ते 6 वाजेपर्यंत थांबतात. जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेज करून CET ची तयारी करतात त्यांच्यासाठी स्टेट बोर्डची बॅच 3 ते 6 आहे. 8वी, 9वी, 10वी यांच्यासाठी फाउंडेशन बॅच. त्यांचे बॅचेस आठवड्यातून 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार 3 तास

0: सर.
1: ओके सर, रिपीटर बॅचेस पण आहेत ना तुमच्या, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, काय होतं बऱ्याच वेळा जेईई नीट हे काय आहे हे बऱ्याच मुलांना माहितीच नसतं. मग आम्ही संपूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करून देतो. एनसीईआरटी बेस्ड फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची तयारी करण्यावर भर देतो. या स्कोरवर MBBS, BAMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि व्हेटरनरी हे सगळे कोर्सेस अवलंबून आहेत. ही बॅच सकाळी 8:30 ते 6:30 आहे. सीईटी मध्ये मार्क्स पडले नाहीत तर इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रीकल्चरल यामध्ये करिअर होऊ शकत नाही. भले बोर्डाच्या परीक्षेत 100% पडले तरी सीईटी द्यावीच लागते. मग कमी वेळात जास्तीत जास्त तयारी आम्ही क्रॅश कोर्स मध्ये करून घेतो.
1: खरंच कोचिंग क्लासेसची भूमिका फार महत्वाची. मग अशा वेळेला तुमच्या क्लासेसचं वेगळे पण काय सांगाल?
0: स्ट्राइव फॉर एक्सलन्स ही आमची टॅगलाईन आहे. आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे. आम्ही प्रत्येक धड्यावर 3 म्हणजे संपूर्ण वर्षात 500 टेस्ट घेतो. रोज मुलांचे 6 ते 11 डाऊट सॉल्व्हिंग स्टडी सेशन घेतो. प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड होते आणि ते मुलांना ऍप वरती दिले जाते. आमची साताऱ्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोन्हीचे लेक्चर्स देते. आमच्या क्लास मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत आमची जबाबदारी असते.
1: दॅट्स गुड सर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का?
0: घे ना, 930-92-76-874.
1: 930-92-76-874. थँक यू सर. सो फ्रेंड्स, आम्ही तर ठरवलंय इथंच ऍडमिशन घ्यायची. आणि तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हीही एका उत्कृष्ट कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शोधात असाल तर YC कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या मागे असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटरला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: आपण ऐकलात ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे, 103.9 मेगाहर्ट्झ, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. आता प्रसारित करत आहोत वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर मध्ये सर्जरी झालेले दौलतराव गायकवाड आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गायकवाड सर.
4: हां नमस्ते.
2: तुमची सर्जरी झाली होती वेदांत हेल्थकेअर सेंटर मध्ये, गुडघे दुखत होते तुमचे?
4: गुडघे दुखत होते, हो गुडघे दुखत होते आणि चालायला प्रॉब्लेम येत होता ना, दोन्ही पायामध्ये बरंच अंतर पडलं होतं दोन्ही गुडघ्यामध्ये. चालताना त्रास होत होता, म्हणजे 50-50 मीटर सुद्धा चालायचं म्हणलं तर अडचणीच वाटत होत.
2: बर बर, मग ऑपरेशनचा निर्णय कधी घेतला, कसा घेतला, त्याची काही भीती होती का, टेन्शन होतं का?
4: त्यांनी अगोदर आमच्या फॅमिली डॉक्टरचे सुद्धा ऑपरेशन, स्वतः डॉक्टरांचे सुद्धा ऑपरेशन त्यांनी 10 वर्षापूर्वी केलं होतं.
2: बर बर,
4: त्यांचाही सल्ला मी घेतला होता.
2: बर ओके. मग दोन्ही गुडघ्यांना त्रास होत होता?
4: दोन्ही गुडघ्यांना त्रास होत होता.
2: मग ऑपरेशन दोन्ही गुडघ्यांचं झालंय?
4: दोन्ही गुडघ्याचं एकाच वेळी केलं.
2: आता ऑपरेशन होऊन साधारण किती दिवस किंवा महिने झालेत?
4: 3 महिने झाले साधारण. आता व्यवस्थित झालोय, मी चालता येते, व्यवस्थित चालता येते, मी स्टेडियमला जातो, व्यायाम करतो, उभा राहूनचे सगळे प्रकार मला करता येतात.
2: वा वा वा.
5: नमस्कार मॅडम. ज्या वेळेला सरांचं ऑपरेशन करायचं होतं त्यावेळेला खूप म्हणजे भीती वाटत होती की त्यांचं वय इतकं आहे, ऑपरेशन कसं होईल, आणि त्यांना चालताना अडचण येत होती, त्या वयात ऑपरेशन करणार म्हणजे कसं होणार, एक प्रकारची भीती होती. पण सरांनी खरोखर मनापासून काम केलं आणि आम्हाला परत एकदा आमच्या जिरण्याचा आणि आमच्या जीवनातला आनंद मिळवून दिला. खूप खूप मनापासून धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद काकू, तुम्ही पण इतकं छान बोललात त्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोते हो, सांधेदुखी त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क: 95-185-68-006, 95-185-68-006, 9518568006. डॉक्टर, आता जे म्हणाले गायकवाड सर की माझ्या दोन्ही पायामध्ये अंतर पडलं होतं आणि पायाला बाक आला होता, तर म्हणजे नेमकं काय असतं आणि हे सगळ्या पेशंटमध्ये होतं का?
3: त्याला व्हायरस डिफॉर्मिटी असं म्हणतो आम्ही, की आपल्यामध्ये साधारण 80% लोकांमध्ये गुडघ्यांना बाहेरच्या दिशेने बाक येतो आणि मग चालताना असं ओ डिफॉर्मिटी सारखं व्हायला लागतं.
2: ओके.
3: कम्प्लीट ओ नाही पण असं ऑब्लिक सारखं ओ सारखं गुडघे दोन्ही बाहेरच्या दिशेने जातात. साधारण हे 80% लोकांमध्ये थोड्या कमी जास्त प्रमाणात होतच असतं, त्याला व्हायरस डिफॉर्मिटी असं म्हणतात.
2: okay.
3: आणि तो एक पार्ट आहे आपल्याला होणाऱ्या नॅचरल डिझीजचा. तर त्याच्यामुळं चालणं थोडस बेडअप होतं आणि दुखणं तर असतंच संधिवातामध्ये, त्यामुळं तोही त्रास असतो. त्यामुळं आपल्याला अशा पेशंटमध्ये आपण सांधारोपण शस्त्रक्रिया तर करतोच, पण तो बाक पण ह्याच्यामध्ये आपल्याला घालवता येतो.
2: हा जो बाक आहे हा फक्त गुडघ्यांमध्येच असतो का खालच्या नडगीच्या हाडामध्ये सुद्धा उतरलेला असतो?
3: ऍक्च्युली चेंजेस आपल्या गुडघ्यामध्ये झालेले असतात, पण त्याला काही अंशी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल व्हायरस म्हणजे जन्मताही आपल्या एशियन पॉप्युलेशन मध्ये थोडस व्हायरस डिफॉर्मिटी व्हायरस असतो.
2: ओके.
3: तर त्याचाही थोडा हा भाग असतो.
2: अच्छा.
3: पण तो प्रकर्षाने केव्हा जाणवतो की आपल्या गुडघ्यांची पण झीज होते आणि तिथेही व्हायरस होतो सांध्यामध्ये, तेव्हा तो आपल्याला त्रास द्यायला लागतो.
2: ओके.
3: मग अशा वेळेस आम्ही शस्त्रक्रिया करून तो भाग काढतो. जसं तुम्ही बघितलं ह्यांच्या बाबतीत

0: गायकवाड तर मी म्हणजे एकदम तसे लीन अँड थीन आहेत, म्हणजे व्यायाम हार्डकोर व्यायाम करणारी व्यक्ती आहेत ते. त्यामुळं आम्हाला त्या व्हायरसमुळे जो काही त्रास होता त्यासाठी त्यांना दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन सजेस्ट करावं लागलं. आणि आता मी त्यांना, मीही स्टेडियमला जात असतो त्यामुळे मी त्यांना बघतो तिथे स्टेडियमला जाताना, एवढा हुरूप असतो ना त्यांना व्यायामाला जाताना, आणि त्याचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो.
1: बरं, खूप छान वाटलं हे सगळं तुमच्याकडनं ऐकून. या डिफॉर्मिटीज आपल्याला अशा शस्त्रक्रियांनी काढून टाकता येतात. तेव्हा श्रोते हो, सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजत आहेत. आता मुंबई केंद्रावरून मराठीतून बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतताविषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला नुकतीच 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आसाम विधानसभेच्या सर्व 126 जागा, केरळममधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी 9 एप्रिलला मतदान झालं होतं, तर तामिळनाडूतील सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान झालं होतं. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला पार पडलं होतं. पश्चिम बंगालमध्ये आज 293 जागांच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. तिथल्या फालता मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान घेण्यात येणार असून या जागेची मतमोजणी 24 तारखेला होणार आहे. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अगोदर टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत आहे. त्यानंतर मतदान यंत्रांवर नोंदवलेल्या मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत कल हाती येण्याची अपेक्षा असून संध्याकाळपर्यंत सर्व विधानसभांचं एकंदर चित्र स्पष्ट होईल. या मतमोजणीसाठी 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षिततेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. बंगळुरूच्या गॅलेक्सी आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटच्या सहाय्यानं अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा भारतातील खासगी कंपनीनं बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी

प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ आणि नवोन्मेषाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित करत त्याचं स्वागत केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या अनुषंगानं अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं काल अमेरिकेपुढे मांडलेल्या बहुस्तरीय प्रस्तावातील काही महत्वाचे मुद्दे अमेरिकेनं नाकारले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या वाटाघाटीत अजूनही काही लक्षणीय प्रगतीची चिन्ह नाहीत. त्यामुळे उभय देशांदरम्यान सध्या सुरू असलेली युद्धबंदीची स्थिती नाजूक आणि ताणलेलीच आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं इराणनं पाठवलेल्या 14 कलमी प्रस्तावाला अमेरिकेनं प्रतिसाद दिला असल्याचं इराण सरकारच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. मात्र हा प्रतिसाद विचाराधीन असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पत्रकारांशी बोलताना आपण या प्रस्तावाचं परीक्षण केलं असल्याचं सांगत तो स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं. इराणनं अद्याप या युद्धाची पुरेशी किंमत मोजलेली नाही असं म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अधिक ताठर पवित्रा घेतला जाण्याचे संकेत दिले. होर्मुझच्या समुद्रधुनीत ज्यांची जहाजं अडकून पडली आहेत अशा देशांना मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या वतीनं प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शेकडो जहाजं आणि जवळपास 20,000 खलाशांना मदत होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराण युद्धामुळे ज्या तटस्थ आणि निरपराध देशांना त्रास सोसावा लागत आहे अशा देशांना जलमार्गाच्या प्रतिबंधित भागातून मार्ग काढण्यास मदत करण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं आहे. त्यानुसार राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक 100 अधिक विमानं आणि 15,000 सैनिकांचा समावेश असेल असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक प्लस गटातल्या 7 देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं रक्षा त्रिवेणी संगम या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय लष्कराचा उत्तर विभाग आणि केंद्रीय कमांड तसंच भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांच्या संघटनेनं तंत्रज्ञान उद्योग आणि सैनिकी सेवा या त्रिसूत्रीवर आधारित या 3 दिवसीय चर्चासत्राचं संयुक्तरित्या आयोजन केलं आहे. लष्करी मोहिमांमधील आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो तसंच त्यांचा लष्करी व्यवस्थेत समावेश करण्यासाठी काय करता येईल याबाबत हे चर्चासत्र एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. 280 अधिक कंपन्या नव्यानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांसह या चर्चासत्रातील प्रदर्शनात सहभागी होतील. सातत्य आणि वेळोवेळी होणारे बदल हे भारत आणि जमैका यांच्यातील संबंधांचं वैशिष्ट्य असून सामायिक इतिहास हा या संबंधांचा पाया आहे. उभय देशांमध्ये सध्याच्या सहकार्यामुळे या संबंधांना नवी ऊर्जा मिळाली असून ते आणखी वृद्धिंगत होण्याच्या भविष्यात अमर्याद शक्यता आहेत असे उद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल काढले. जमैकातील एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर बोलत होते. भारताचे कॅरिबियन देशांशी असलेले धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं जयशंकर सध्या जमैका सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या 9 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते शनिवारी किंगस्टन इथं पोहोचले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी लिपुलेख खिंडीतून जाणारा मार्ग 1954 वापरला जात असून ही काही नवीन गोष्ट नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं नेपाळच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या संदर्भात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा मार्ग आपल्या हद्दीत येत असल्याबद्दल केलेल्या दाव्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. नेपाळकडून करण्यात येत असलेले दावे असमर्थनीय आहेत असे दावे ऐतिहासिक

0: वास्तविक तथ्य आणि पुराव्यांवर आधारित नसल्याचं जयस्वाल यांनी नमूद केलं. महाकाली नदीच्या पूर्वेकडील लिंपियाधुरा लिपुलेख आणि कालापानी हा भाग 1816 पासूनच नेपाळचे अविभाज्य भाग आहेत असा दावा नेपाळनं केला आहे. अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. एका रुग्णाला या विषाणूची बाधा झाल्याची खात्री झाली असून आणखी 5 जणांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं पत्रकारांना सांगण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं एका 69 वर्षीय ब्रिटिश नागरिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अर्जेंटिनातील केप वेर्दे इथून पश्चिम आफ्रिकेतील किनारपट्टीच्या दिशेनं प्रवास करत असलेल्या MV ओंडियस या क्रूजवर या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. बहुतेकदा या विषाणूची लागण झालेल्या उंदराच्या मलमूत्रातून त्याचा संसर्ग होतो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातींमधून भारतातील विविध विमानतळांवरील काही काळ स्थगित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. UAEच्या सर्वसाधारण नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं आपल्या देशाच्या हवाई हद्दीतून होणाऱ्या विमान वाहतुकीवर तात्पुरत्या कालावधीसाठी घातलेले निर्बंध उठवण्यात येत असून विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर UAEतून भारतात विमानसेवा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतता विषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं प्राजक्ता शुक्रे यांनी गायलेलं अशोक बागवे यांचं गीत. संगीतकार होते मिलिंद इंगळे आणि चित्रपट गोजिरी.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी। चित्रपट गोलमाल आणि गायक स्वर आहेत वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांचे।

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917.
1: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया क्षण या चित्रपटासाठी शिवाली परेकर यांचं आवाजात नितीन आखवे यांचं गीत, संगीतकार किशोर रानडे.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला सुलाखे यांनी गायलेलं, डॉक्टर हंगल हळदीकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की आणि चित्रपट होता मानिने. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9 वाजले आहेत. आता वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला मोहम्मद रफी यांनी गायलेलं प्रकाश मेहरा यांचं गीत ऐकूया. संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट हसीना मान जाएगी.

0: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सुटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा
0: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये
1: म्हसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी. गीतकार कैफी आजमी. हीर रांझा चित्रपटासाठी हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
5: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
6: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
6: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
6: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95-185-68-006.
7: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं हरियाली और रस्ता चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन.

आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111417.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगुलस्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते आर डी वर्मन आणि चित्रपट होता हरे रामा हरे कृष्णा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं गुलशन बावरा यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचं आणि चित्रपट हात की सफाई.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या हात की सफाई चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 9:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

दुर्गा आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे सुरुवातीचं गीत होतं, बालगीत. यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

सौभद्र नाटकातली छोटा गंधर्व यांनी गायलेली अण्णासाहेब किर्लोस्कर यांची पदरचना आपण ऐकलीत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आरोग्य करिअर नोकरी व्यवसाय विवाह वास्तू आर्थिक सुबत्ता याबाबतच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी संपर्क करा प्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4141 86000-14191.
2: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: करी।
1: यात्रा आणि लग्न सराईनिमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत।

कविता कृष्णमूर्ती आणि शंकर देवराज यांच्या आवाजात किरण मिश्रा यांचं हिंदी भजन आपण ऐकलं. संगीतकार होते रोनू मजुमदार. श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक गीतरचना. संगीतकार आहेत विजय कठीण.

या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10 वाजले आहेत. आता काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सर साठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आज आपल्या एका मैत्रिणीने विचारलेलं आहे की मॅडम, मी तुमचे काही एपिसोड रेडिओवर ऐकलेले आहेत आणि माझं लग्नच झालेलं नाहीये. माझं वय आता 43 वर्ष आहे. माझं लग्न झालेलं नाही, मला मुलं झालेली नाहीये. चांगलं शस्त्र असतं असं म्हणतात, पण मग मला मुलं झाली नाहीयेत, मी ब्रेस्ट फिडिंगच केलेलं नाहीये, मग या केसमध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता किती आहे, त्याबद्दल मला सांगा.
3: डेफिनेटली ब्रेस्ट फीडिंग हे आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर पासून प्रोटेक्शन देतं, हा फॅक्ट आहे. हे जास्तीत जास्त महिलांना माहिती असलं पाहिजे आणि ज्यांना बेबीज झाले त्यांनी जितका काळ शक्य होईल तितका काळ ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे असं आपण सगळ्यांना सांगतोच. पण अशी शंका या ताईंच्या मनामध्ये येणं साहजिक आहे की जर त्यांनी ब्रेस्ट फीडिंग केलेलंच नाही तर मग त्यांना होणारच आहे का? तर ऍक्च्युली ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट फीडिंग केल्यामुळे होतोच असं नाही. ब्रेस्ट फीडिंगमुळे किंवा जो प्रेग्नन्सीचा काळ असतो आणि जो लॅक्टेशन किंवा ब्रेस्ट फीडिंग सुरू असताना आपल्याला काही काळ पाळी येत नाही, हा जो पूर्ण काळ आहे याच्यामध्ये आपल्या बॉडीमधले हॉर्मोन्स थोडेसे डिफरंट असतात आणि ते तो जो डिफरंट आहे, तो जो डिफरन्स आहे तोच आपल्याला प्रोटेक्टिव्ह असतो.
2: ओके.
3: पण तो जर प्रोटेक्शन नाही मिळालं तर कॅन्सर होईलच असं नाही. हा एक शक्यता आहे की बिकॉज ब्रेस्ट कॅन्सर इज हॉर्मोन रिलेटेड, त्यामुळे जर त्या हॉर्मोन्सचं प्रोटेक्शन मिळावं आपल्याला म्हणून आपण हा सल्ला देतो. डेफिनेटली प्रोटेक्शन मिळतं, पण ते नाही केलं म्हणून तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होणारच अशी भीती बाळगून बसू नका.
2: मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दल अधिक माहितीसाठी, योग्य मार्गदर्शनासाठी आणि उत्तम ट्रीटमेंटसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. डॉक्टर स्नेहल, आता यांच्यासारख्या अनेक मैत्रिणी असतील की ज्यांनी ब्रेस्ट फिडिंग केलं नसेल किंवा कदाचित खूप कमी वयामध्ये जर का अशा काही गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं असेल आणि नंतर लग्न झालं असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
3: तर डेफिनेटली ब्रेस्ट फिडिंगचं प्रोटेक्शन आपल्याला नाही मिळालेलं तर आपण ब्रेस्ट कॅन्सर होण्यामध्ये जसे भरपूर कॉजेस आहेत असं म्हटलं, तसा एक कॉज आपल्यामध्ये प्रोटेक्शन नाही मिळालेलं तर आपण थोडस त्याच्यामुळे हाय रिस्क आहे असं कन्सिडर करून आपण डेफिनेटली काळजी घेऊ शकतो. ही काळजी काय स्वरूपात घ्यायची आहे? तर नेहमी स्क्रीनिंग करत राहणं.
2: ओके.
3: स्क्रीनिंग नेहमीसारखं 3 स्टेप मध्ये स्वतःच

0: रक्ता दर महिन्याला चेक करणं इज द फर्स्ट स्टेप ऑफ स्क्रीनिंग. सिक्स मंथ्स मधून एकदा डॉक्टरकडून चेकअप करून घेणं इज द सेकंड स्टेप ऑफ स्क्रीनिंग. आणि थर्ड स्टेप ऑफ स्क्रीनिंग म्हणजे इमेजिंग करणं, त्याचे काही तपासण्या करून कन्फर्म करणं की आता तिथे काही नाहीये, जसं की मॅमोग्राफी, सोनोग्राफी किंवा जर डॉक्टरांनी ऍडवाइस केला तर MRI. या गोष्टी करून आपण एक लक्ष ठेवू शकतो की आपल्याला हा डिझीज होतोय का नाही. पण डेफिनेटली फक्त ब्रेस्ट फीडिंग नाही केलं म्हणून मला कॅन्सर होईलच असा गैरसमज मनामध्ये बाळगू नका. जेवढे बाकीचे लोक रिस्कला आहेत, जेवढी रिस्क बाकी जनरल पब्लिकमध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आपल्यामध्ये आहे असा आपण विचार करू शकतो. किंवा ती रिस्कचा खूप विचार न करता जनरल स्क्रीनिंग वरती फोकस करा आणि स्वतःकडे लक्ष देऊन आपल्या वयानुसार आपल्याला जे स्क्रीनिंग योग्य आहे चांगलं कन्सल्टेशन घेऊन ते वेळेत करा.
1: नक्कीच
0: आपण लक्ष देणं ह्याच्यावर फोकस करूया. ह्या पॉइंटमुळे मला होणारच का,
1: या भीतीवर
0: नाही.
1: अगदी खरंय. म्हणूनच मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या अधिक माहितीसाठी, योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचे ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाजन हॉस्पिटलच्या भूलतज्ञ म्हणजेच अनेस्थेटिस्ट डॉक्टर मुग्धा महाजन आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मुग्धा.
5: नमस्कार मॅडम.
1: एखादा पेशंट म्हणलं की त्याला कम्प्लीट केअर देणं खूप गरजेचं असतं आणि त्याच अनुषंगाने महाजन हॉस्पिटल आता उभारलं गेलेलं आहे, तर या हॉस्पिटल बद्दल थोडीशी माहिती आम्हाला हवी आहे. सर्वप्रथम या नवीन हॉस्पिटल बद्दल तुम्हा सर्वांना आणि हॉस्पिटलच्या सगळ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा.
5: धन्यवाद.
1: सुरुवात करूयात आपण व्हेंटिलेटर पासून, जो हॉस्पिटलचा एक अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. तर व्हेंटिलेटर म्हणजे नेमकं काय असतं, कुठल्या कुठल्या पेशंट मध्ये तो वापरला जातो याबद्दल सांगा.
5: तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की महाजन हॉस्पिटल हे 30-bedded हॉस्पिटल आपण बांधलेलं आहे, ज्याच्यामध्ये 8-bedचं ICU आहे. इतर बेड्स आपण जनरल वॉर्ड कॅटेगरी, सेमी प्रायव्हेट, प्रायव्हेट रूम, डिलक्स रूम अशा पद्धतीने बांधलेलं आहे. 3-bedचं कॅज्युअल्टी आहे. आणि आता जसं तुम्ही म्हणला, आणि महत्वाचं म्हणजे अभिषेक सरांसाठी आणि इतर सर्व सर्जनसाठी 2 modular OT ची सुविधा इथे उपलब्ध आहे.
1: ओके.
5: तर आता मॅडम जसं म्हणतायत, व्हेंटिलेटर हे कोणासाठी वापरतात? व्हेंटिलेटर हे जर पेशंटला व्यवस्थित पद्धतीने श्वासोश्वास घेता येत नसेल तर त्याला सपोर्ट करण्यासाठी हे व्हेंटिलेटर वापरला जातो. आमच्याकडे अवेलेबल असलेला जो व्हेंटिलेटर आहे ड्रॅगर कंपनीचा, इट इज अ जर्मन मेड व्हेंटिलेटर, तर त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे व्हेंटिलेटरी मोड्स, जसं काही VCV असतात, व्हॉल्यूम कंट्रोल व्हेंटिलेशन, हे सुद्धा श्वासनलिकेत नळी न टाकता हे आपल्याला प्रोव्हाइड करता येऊ शकतात. तर हे आपल्याला कोणासाठी द्यावं लागतं? काही पेशंट असतात जसे काही रेस्पिरेटरी कंडिशन्स लाईक COPD, ॲस्थमा, तसेच पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट ज्यांच्या खूप मोठ्या मोठ्या सर्जरीज होतात, लॉंग ड्युरेशन साठी जनरल एनेस्थेशिया पूर्ण भूल द्यावी लागते, आणि जे थोडे क्रिटिकल असतात, म्हणजे नॉट एव्हरी पेशंट हू हॅज अंडरगॉन 3-hour सर्जरी विल रिक्वायर व्हेंटिलेटर.
1: श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर आणि स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर OT, ICU, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. तेव्हा अधिक माहितीसाठी किंवा योग्य आरोग्य सेवांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटलला, जगदंब चौक मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर मुग्धा, आपण बोलत होतो व्हेंटिलेटर बद्दल. आता लोकांच्या मनात एक गैरसमज असा असतो की ज्या ज्या पेशंट्सना व्हेंटिलेटर लावले म्हणजे ते क्रिटिकल कंडिशन मध्येच आहेत किंवा त्यांची आरोग्याची हे थोडीशी कमी झालेली आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल?
5: काही पेशंट्स ज्यांना व्हेंटिलेटर लागतो ते खरंच क्रिटिकल

0: असतात. पण प्रत्येक पेशंट हा जो व्हेंटिलेटरवर जातो हा पुढे क्रिटिकल होऊनच म्हणजे तो परत रिकव्हर होणार नाही किंवा व्हेंटिलेटरच्या बाहेर येणार नाही असं हा गैरसमज आहे, हे मिथ आहे. तर काही पेशंट आपल्याला पुढे त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून किंवा त्यांच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन पातळी तेवढी मेंटेन राहावी यासाठी रेस्पिरेटरी सपोर्ट म्हणून सुद्धा व्हेंटिलेटर लावावा लागतो. या व्हेंटिलेटरमध्ये आता एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आहे की व्हेंटिलेटर कॅन सेन्स इफ पेशंट इज ब्रीदिंग टेकिंग हिज अटेम्प्ट ऑर नॉट. जसा पेशंट आपल्या रेस्पिरेटरी अटेम्प्ट घ्यायला लागतो तसं व्हेंटिलेटर हा त्याच्यातर्फे दिला झालेला ब्रेथ हा कमी करतो. सो इट इज लाईक सिंक्रोनाइज्ड इंटरमिटंट मॅन्युअल व्हेंटिलेशन हा मोड असतो. तर ते आपल्याला आपल्या व्हेंटिलेटरमध्ये असतं मग आपोआप तो हळूहळू ऑटो वीन पद्धतीने, ऑटो विनिंग इज अनदर मोड ऑर फीचर ऑफ आर व्हेंटिलेटर ड्रेगर व्हेंटिलेटर. सो ते हळूहळू पेशंट त्याच्यातनं बाहेर येतो आणि पेशंट स्टार्ट टेकिंग हिज ओन ब्रेथ आणि त्यानंतर आपण पेशंटला बंद करतो व्हेंटिलेटरची सुविधा.
1: अगदी श्रोते हो, अशाच सर्व सोयी सुविधांनी युक्त असं हे महाजन हॉस्पिटल आहे जिथे ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू आणि इनडोअर फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. अशा सर्व आरोग्य सेवांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटलला जगदंब चौक मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर मुग्धा महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आता ऐकूया डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
4: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
4: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
3: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय, सातारा.
1: नमस्कार श्रोते हो, नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार.
1: आपण आज भेटलोय ते म्हणजे नवीन जे काही एक टेक्निक नेत्र संजीवनीमध्ये आलेलं आहे त्या संदर्भात बोलायला. तर ते मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरला जाणारा एक टेक्निक आहे बायोमेट्री. हे आम्हाला ऐकून माहिती आहे पण आज समजून घ्यायचंय की बायोमेट्री म्हणजे नेमकं काय असतं.
5: मोतीबिंदू झाल्यानंतर तो मोतीबिंदू काढून त्या जागी आपल्याला आर्टिफिशियल लेन्स बसवायची असते. तर बायोमेट्री म्हणजे काय? तर त्या लेन्सची पॉवर ठरवण्यासाठी आपल्याला डोळ्याची लांबी काय आहे, बुबळाची पॉवर किती आहे हे मोजमाप करतो आपण. डोळ्याची लांबी, बुबळाची पॉवर ही प्रत्येक पेशंटची वेगवेगळी असते. त्यासाठी बायोमेट्री प्रमाणे लेन्सची पॉवर ठरवावी लागते.
1: अच्छा, मग आता हे जे बायोमीटर आहेत हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात?
5: तर हे तंत्रज्ञान आता अद्ययावत होत चाललेले आहे. आजच्या जीवनशैलीप्रमाणे आणि पेशंटच्या वाढत्या अपेक्षांप्रमाणे तंत्रज्ञान अपडेट आपल्याला करत राहावं लागतं. अल्ट्रासाऊंड ही सर्वात जुनी पद्धत आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरत आहे. पण अचूकता येण्यासाठी हे तंत्रज्ञान थोडे कमी पडते.
1: अच्छा.
5: ऑप्टिकल बायोमीटर त्यातून ऍडव्हान्स मशीन आहे. आता ओसीटी बायोमीटर हा सर्वात अत्याधुनिक बायोमीटर मानला जातो, तो आता आपल्याकडे आलेला आहे.
1: अरे वा, याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0121 62 231 931, 0121 62 231 931, 0216223193. डॉक्टर सिद्धार्थ सर, अर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम असा उल्लेख आपल्याकडे झालेला आहे, तर ही सिस्टीम नेमकी काय आहे आणि याच्यामुळे अचूकता वाढण्यासाठी कशी मदत होते?
5: बायोमेट्रिक काय आहे हे आता आपण बघितलेलेच आहे, तर त्याच्या बरोबर आता इमेज गायडन्स हा अजून एक ऍडव्हान्स प्रकार आलेला आहे.
1: बर,
5: यामध्ये बायोमेट्रिक सोबत पेशंटच्या डोळ्याची इमेज घेतली जाते, पूर्ण डोळ्याचे लँडमार्क्स आणि बुबळ्याचे मोजमाप घेतले

0: नंतर इमेजनुसार पेशंटला कुठले इन्सिजन योग्य आहे, त्यातून कुठली लेन्स आपल्याला बसवायची आहे हे आपण ठरवू शकतो.
1: अच्छा.
0: पेशंटचे पूर्वीचे चष्म्याचे नंबर वेगवेगळे असू शकतात, ते कॉम्प्लिकेटेड असतात, त्यामध्ये सिलेंड्रिकल पॉवर म्हणजेच अँगलचा नंबर असतो, तर ह्या अँगलच्या नंबरवर सुद्धा आता आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यासाठी आपण टोरिक लेन्स बसवू शकतो, त्यामध्ये ह्या इमेज घेतल्यामुळे त्याचे प्लॅनिंग करू शकतो. व्हिजन प्लॅनर हा मशीनचा एक पार्ट आहे, त्यावर पेशंटला कोणत्या प्रकारची लेन्स टाकायची हे आपण ठरवतो.
1: अच्छा.
0: आता ह्या वेगवेगळ्या लेन्सेस प्रमाणे ते

0: शकतो. त्यामध्ये ह्या इमेज घेतल्यामुळे त्याचे प्लॅनिंग करू शकतो. व्हिजन प्लॅनर हा मशीनचा एक पार्ट आहे, त्यावर पेशंटला कोणत्या प्रकारची लेन्स टाकायची हे आपण ठरवतो.
1: अच्छा.
0: आता ह्या वेगवेगळ्या लेन्सेस प्रमाणे ते प्लॅनिंग केलं जातं ऑपरेशनच्या आधी. म्हणजे आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये नुसती लेन्स बसवणे ही मर्यादित राहिलेली नाही आहे शस्त्रक्रिया, तर आपल्याला चान्स असतो त्या शस्त्रक्रियेमध्ये की आपण आपला चष्म्याचा नंबर पूर्ण घालवू शकतो.
1: अरे वा.
0: त्यामध्ये लांबच्यासाठी मोनोफोकल लेन्स, कॉम्प्लिकेटेड नंबर असेल तर टोरिक प्रकारची लेन्स, जवळचं दिसण्यासाठी आपल्याला ट्रायफोकल प्रकारची लेन्स, आणि इंटरमिजिएट व्हिजन म्हणजे कॉम्प्युटर मोबाईल हे वापरायचे असेल तर इड ऑफ प्रकारची लेन्स, असं ह्या व्हिजन प्लॅनर मध्ये आपण ठरवू शकतो. त्याप्रमाणे हे अचूक शस्त्रक्रिया आपल्याला करता येते.
1: अगदीच उत्तम टेक्निक आहे हे, आणि तुम्ही माहिती सुद्धा त्याची खूप छान सांगितलेली आहे. अर्थातच ज्या वेळेला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला या सर्जरीद्वारे तुम्ही तुमचा चष्म्याचा नंबरही घालवू शकता. याबद्दलची अजूनही माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे, पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवन या कार्यक्रमात डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
6: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
5: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळं सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
7: नमस्कार
5: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
7: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत.
5: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
7: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
5: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
7: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने

0: विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्ट साठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% पर्यंत. लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 पासून, तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 पासून, तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझेशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972999.
1: 97972999. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

राज पुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।

0: मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
4: श्रोते, हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र, प्रसारित करत आहोत सुगम संगीत। श्रोते, मराठी भावगीताचा भावस्पर्शी हळूवार इतिहास रचणारे गायन कलेतील शालीनता, नाजूकता आणि उत्कटता ही मूल्य कसोशीनं जपणारे मखमली आवाजाचे गायक अरुण दाते यांच्या आवाजातलं गीत सुरुवातीला ऐकूया।

0: सोलर। आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाइट हैप्पी लाइफ रुचि एम्ब्रोसिया.
3: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
5: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
7: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
6: बुकिंग सुरू.
8: चेकेरीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
9: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सातारा.
10: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेली ही रचना.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
4: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स.
2: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पायासंदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
1: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
3: मंदार ट्रेडर्स व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट ट्रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शांख नील. कार्यक्रमात आता ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात

0: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार।
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता दोन शाखांमधून,
3: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग।
2: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल।
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
5: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
7: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली नाग देशपांडे यांची गीतरचना, गायली आहे सुधीर फडके यांनी।

0: प्रसाद सावकार यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी आणि नाटक कट्यार काळजात घुसली.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50

0: 5% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे,
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स.
8: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021 28 45 70.
9: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
10: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
9: बुकिंग सुरू.

0: स्वर सम्राज्ञी या नाटकासाठी विद्याधर गोखले यांची पदरचना गायली होती कीर्ती शिलेदार यांनी. संगीतकार होते नीळकंठ अभ्यंकर.
1: चेकेरीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा,

0: ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 9822 801 804.
2: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
3: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
3: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
0: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून. 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
4: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
6: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा,

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
2: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
1: नियम आणि अटी लागू।
3: श्रोतेहो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना ऐकूया शाकुंतल या नाटकासाठी। पदरचना आहे गोब देवल यांची।

मीनाक्षी जुवेकर यांनी गायलेलं संगीत संशय कल्लोळ नाटकातलं हे पद होतं गोबदेवल यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया कवी कुसुमाग्रज यांची पदरचना. गायक आणि संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी आणि नाटक ययाती देवयानी.

या पदरचनेबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सातारा केंद्र. सकाळचे 11:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत एक ही कलाकार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोत्याहो, 1970 आणि 80 दोन दशकं म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातल्या मेलडीचा, गोड गळ्यांचा, अभिजात गीतकार आणि संगीतकारांचा झगमगता काळ. या काळातील हिंदी चित्रपट संगीतातील मशहूर कवी गीतकार म्हणून साहिर लुधियानवी, गुलजार, जावेद अख्तर, शैलेंद्र या दिग्गजांची गीतं, ही गीतं ज्यांच्यावर चित्रित झाली आहेत त्या नायक नायिका आपल्याला चटकन आठवतात. पण त्याच काळात लिहिल्या गेलेल्या ज्या गीतांवर अनेक पिढ्या फुलल्या उमलल्या अशा ऑल टाइम फेवरेट गीतांचा कवी गीतकार योगेश यांचं नावही बऱ्याच जणांना अपरिचित आहे. गाण्यामध्ये काव्य भरणारे किंवा चित्रपट गीतांच्यात कवितांचा फॉर्म आणणारे जे काही थोडे कवी आहेत त्यामध्ये एक नाव योगेश यांचं. आजच्या एकही कलाकार कार्यक्रमात योगेश यांच्या शब्दातून उमटलेली काही गीतं ऐकूया.

मराठी गीतकार योगेश आणि हे योगेश यांच्या नावातील साम्यामुळे बऱ्याचदा गोंधळ होतो, पण ही दोन्ही व्यक्तिमत्व स्वतंत्र आहेत. योगेश यांचं पूर्ण नाव योगेश गौड, त्यांचा जन्म 1934 सालचा. जसे अनेक जण स्ट्रगल करण्यासाठी मुंबईत येतात, तसंच अवयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रोजीरोटीसाठी योगेश लखनौहून मुंबईला आले. त्यांनी चित्रपट क्षेत्राशी निगडीत पटकथा लेखन, संवाद लेखन किंवा गीत लेखन करायचं ठरवलं होतं. शालेय वयापासून कविता त्यांना सहज तोंडपाठ व्हायच्या, पण ध्येय ठरवणं आणि त्या ध्येयाप्रत पोहोचणं या दरम्यान जो संघर्षाचा काळ असतो तो काळ योगेश यांनीही चांगलाच अनुभवला. म्हणूनच साध्या सोप्या शब्दातून त्यांनी आपल्याला जीवनाचा गहन अर्थ सांगितलाय. आपण अनेकदा मोठ्या आनंदाच्या शोधात असतो, पण योगेश सांगतात आनंद आपल्या आसपासच आहे, फक्त थांबून पाहायची गरज आहे.

संगीतकार रॉबिन बॅनर्जी यांनी योगेश यांना पहिल्यांदा आपल्या चित्रपटात ब्रेक दिला. त्याचं झालं असं, रॉबिन बॅनर्जी योगेश यांना आपल्या म्युझिक रूममध्ये बोलवून वेगवेगळ्या धून वाजवून दाखवायचे. महिनाभर या धून ऐकल्यानंतर योगेश यांनी प्रश्न केला की तुम्ही मला काम कधी देणार आहात, तर त्यावर रॉबिन म्हणाले, गेला महिनाभर मी तुला वेगवेगळ्या धून छेडून दाखवतोय, तू त्यावर गीत का लिहित नाहीस. तेव्हा योगेश यांना समजलं की संगीतकारांना जी धून दिलेली असते त्यावर गीतं रचायची असतात. पण मग त्या क्षणानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांना मोठी संधी मिळाली सलील चौधरी, ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत काम

करताना. श्रोते हो, प्रेम हे सांगून होत नाही, ते नकळत होतं. छोटीशी बात चित्रपटातलं हे गीत म्हणजे त्या पहिल्या प्रेमाची हलकीशी चाहूल आहे.

माफ करा श्रोतेहो. वासू चटर्जी यांच्यासोबत छोटीसी बात, दिल्लगी, मंजिल, बातोबातो मी अशा चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिली. महेश भट्ट यांच्या मंजिले और भी हे साठी गीत लिहिलं. एस डी बर्मन, आर डी बर्मन यांच्यासाठीही गीतं लिहिली. योगेश हे स्वभावाने अत्यंत सरळ मार्गी होते, त्यामुळे स्वतःला प्रकाश झोतात कसं ठेवायचं आणि स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं हे त्यांना जमलंच नाही, पण तरीही त्यांच्यामध्ये कधी कडवटपणा आला नाही. फिल्मसृष्टीबद्दल त्यांना अत्यंत कृतज्ञता होती. चित्रपट गीतांबरोबरच 200 टीव्ही मालिकांची शीर्षक गीतं त्यांनी लिहिली. साधे सोपे शब्द आणि साध्या सामान्य माणसाचं जगणं मांडणारी योगेश यांची गीतं होती.

श्रोते हो, शब्द जर मनापासून आले तर ते थेट मनापर्यंत पोचतात. योगेश यांची गाणी हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. श्रोते हो, आत्ता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते गाणं आणि पावसाळा असं समीकरण आहे. पण बघूया या उन्हातही आनंदाचा शिडकावा देते का हे गीत.

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत आणि आनंद घेत आहात एक ही कलाकार या कार्यक्रमाचा. या कार्यक्रमात आपण आज ऐकत आहोत गीतकार योगेश यांची गीतं.

0: अशी अर्थपूर्ण गीत लिहिणारे प्रतिभाशाली गीतकार योगेश यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्रोते हो जीवन कधी हसवतं कधी रडवतं आणि म्हणूनच कदाचित ते एक पहेली असतं. या गाण्यातून योगेश आपल्याला सांगतात उत्तर शोधायचं नाही तर जीवनातला प्रवास अनुभवायचे.
1: कभी तो

याबरोबरच आजचा एकही कलाकार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण गीतकार योगेश यांची काही गीतं ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

103.1 मेगाहर्ट्ज तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. माध्यानीचे 12 वाजत आहेत. आता सुरुवातीला वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पक्ष्यांचे लक्ष थवे. वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, ऋतूमध्ये बदल झाला की आपल्याही दिनचर्येत बदल होतात, अगदी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते उठण्या बसण्याच्या सवयीपर्यंत त्या त्या ऋतूचा आनंद आपण आपल्या परीनं घेत असतो. आता हेच पहा ना, सकाळी किंवा संध्याकाळी चहा कॉफीचा आनंद घेताना गॅलरीतून किंवा खिडकीतून नुसतं डोकावलं तरी अनेक पक्षी दिसतात. हे तर नेहमीचेच आहेत असं आपण अगदी सहजपणे म्हणून जातो, पण एखाद्या वेळेला नवा पाहुणा दृष्टिक्षेपास पडला की आपण अगदी त्याच्याकडे आ वासून बघत राहतो. तसंच एखादा थवा ठराविक वेळेला ठराविक दिशेनं जाताना दिसतो, नकळत का होईना पण कुतूहल जाग होतं, त्यांच्याकडे कुठं आहे घड्याळ, या वेळी इकडं तिकडं त्यांना जायचं कसं कळतं बरं, आणि त्यांचंही गणित ठरलेलं आहे, ते नेमकं कसं आहे आणि कसं बदलत जातं याविषयी आपण अधिक जाणून घेऊया छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून. नमस्कार ऋताताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: ऋता कळमणकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या गेली 14 वर्ष वन्यजीव छायाचित्रकर्ती म्हणून कार्यरत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या अनोख्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही छायाचित्र काढताना नुसती काढून चालत नाहीत तर वन्यजीवांची सखोल माहिती असणं गरजेचं आहे. तसंच 2017 सप्टेंबर पासून एका मानांकित वृत्तपत्रामध्ये जंगल पीक हे अनोखं सदर त्या लिहित होत्या. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आवडीची दखल अनेकांनी घेतली, त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे.
2: मी आता म्हटलं तसं की या पक्ष्यांचं एक स्वतःचं गणित टाइम टेबल हे ठरलेलं आहे, तर त्याआधी मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की हे पक्षी मुळात स्थलांतर का करतात.
1: मुळात मी तुम्हाला सांगते की पक्षी जे आहे हे एक समृद्ध जग आहे. सुंदर रंगसंगती असलेलं, अतिशय श्रवणीय आवाज असलेलं आणि म्हणजे भरपूर सौंदर्याने भरलेलं असं हे पक्षी जगत आहे. जगभरात पक्ष्याच्या 9,000 जाती आहेत, तर त्याच्यामधले 1200 पक्षी आपल्या भारतामध्ये आढळतात. आता हा जो सुंदर पक्ष्यांचं जगत आहे हे पूर्णपणे 40 गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर या जगामध्ये 10 पैशाच्या वजनाचा हमिंगबर्ड पण आहे आणि 135 किलो वजनाचा शहामृग पण आहे. तर इतकी अफाट विविधता या जगतामध्ये आढळते. तर हे पक्षी हे आपल्याला हवेमध्ये, झाडावरती, पाण्यामध्ये, समुद्रावरती सगळीकडे, म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये सगळीकडे दिसतात. त्यांचं जे शरीर आहे ते उडण्यासाठी योग्य, त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्यासाठी त्यांच्या चोची त्या पद्धतीने बनलेल्या असतात. म्हणजे शिकारी पक्ष्याची चोच अतिशय बाकदार आकडीप्रमाणे मांस फोडण्यासाठी तरबेज असते. त्याच्यानंतर पोपट वगैरे ते धान्य आणि शेंगा खाण्यासाठी तयार झालेले असतात त्यांच्या चोची. त्याचप्रमाणे स्पूनबिल आणि फ्लेमिंगोज असतात, त्यांच्या ज्या चोची आहेत चिखल गाळून बरोबर शेवाळ खाण्यासाठी तयार झालेले असतात. तर अशा आणि त्याचप्रमाणे त्यांचे पायही तसे विकसित झालेले असतात, म्हणजे फांदी पकडणे, पळणे, दलदलीमध्ये चालणे, पाण्यामध्ये चालणे, त्याच्यानंतर समुद्र

0: क्षेत्रामध्ये पोहणे ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचे पाय पण त्या पद्धतीने विकसित झालेले असतात.
1: बरं, आणि मग हे सगळेच पक्षी स्थलांतर करतात का? तुम्ही आता उल्लेख केलात काही अगदी कमी वजनाचे आहेत तर काही अगदी 100 वरच्या वजनाचे आहेत, तर हे करतात का सगळेच पक्षी?
0: नाही, सगळेच पक्षी स्थलांतर करत नाहीत. काही पक्षी स्थानिक पण असतात, म्हणजे जवळजवळ 40% पक्षी स्थलांतर करतील असं जरी म्हटलं तरी चालेल, पण बाकी 60% पक्षी हे स्थानिक असतात. ते फार तर ते ह्या पाणवठ्यावरून त्या पाणवठ्यावरती किंवा ह्या झाडावरून त्या झाडावरती एवढं स्थलांतर करतात.
1: बरं, तुम्ही आता खूप छान सांगितलं की प्रत्येक पक्षाची चोच आहे, पंख आहे, त्याचा आकार, त्याची रचना एक विशिष्ट प्रकारे केलेली आहे. पण जशा आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयी असतात, आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्याशी आपण त्या आत्मसात केलेल्या असतात, तसंच या पक्ष्यांच्या सुद्धा असं असतं की ते विशिष्ट भौगोलिक ठिकाणी राहत असतात, मग ते युरोपातले असतील, कझाकिस्तान मधले असतील किंवा अगदी भारतातले असतील, ते त्या त्या ठिकाणी जेव्हा असतात तेव्हा त्यांचा खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात. ते जेव्हा स्थलांतरित करतात तेव्हा ते कसं त्या नव्या जागेशी जुळवून घेतात खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत?
0: ते मुळात जे स्थलांतर करतात तेच मुळे त्यांना तिथे खाणं कमी पडल्यामुळे करतात. तर आता पक्षी स्थलांतर का करतात ह्याचं उत्तर असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा येतो आणि थंडी वाढते नोव्हेंबरच्या दरम्यान, तेव्हा थंडी वाढल्यानंतर तिथे दिवस छोटा होतो, अन्नाचा तुटवडा भासतो, हिमवर्षाव व्हायला लागतो आणि पक्ष्यांना अन्न मिळत नाही. आणि पक्ष्यांना मुळात उबदार वातावरणाची सवय असते, त्याच्यामुळे ते तिथून झेप घेतात आणि उबदार वातावरणात म्हणजे भारतासारख्या देशामध्ये ते यायला लागतात. भारत, आफ्रिका इकडे ते स्थलांतर करतात. तर हा इकडे आल्यानंतर मग पाणवठ्यावरती त्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळतं. साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आलेले पक्षी आपल्याकडे मार्च पर्यंत राहतात, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते परत जायला निघतात.
1: बरं,
0: हा.
1: आणि मग साधारणपणे त्यांचं वय हे किती असतं किंवा ते कुठल्या वयापासून सुरू करतात स्थलांतर करायला, आणि साधारणपणे कोणत्या महिन्यापासून ते सुरू करतात स्थलांतर करायला?
0: हे दरवर्षी स्थलांतर करतात, दरवर्षी. त्यांचं काहीही वय असू दे, ते 1 वर्षाचे असतील, ते 10 वर्षाचे असतील, पण ते दरवर्षी स्थलांतर करतात. कारण दरवर्षीचा हा ज्या 4 ते 5 महिन्याचा काळ आहे तो अन्नासाठी त्यांना इथे स्थलांतर करून यायला लागतच. आता हे अन्नासाठी ज्याचे स्थलांतर आहे हे फक्त पक्षीच करतात असं नाही, याच्या मध्ये फुलपाखरं स्थलांतर करतात, विल्डर बीस स्थलांतर करतात, कासव स्थलांतर करतात, अगदी फार म्हणजे शतकांपूर्वी माणूस पण स्थलांतर करायचा. आर्यांचं जे सप्त सिंधूच्या परिसरातलं वास्तव्य हे स्थलांतराचाच एक नमुना आहे.
1: जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या काही जागा ह्या राखीवच्या काही असतात का? आणि जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांचे मार्ग जे आहेत ते सुद्धा काही ठरलेले आहेत का?
0: हो, त्यांच्या जागा ह्या ठरलेल्या असतात. तर भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतराचे जे थांबे आहेत, पक्षी जिथे येतात, काही पक्षी तिथे विश्रांती घेतात, थोडे दिवस थांबतात, खाणं पिणं करतात आणि पुढे झेप घेतात. काही पक्षी तिथेच थांबतात, खातात आणि तिथून परत मायदेशी जातात. तर याच्यासाठी आपल्याकडे गुजरातमध्ये जामनगर प्रसिद्ध आहे, ओरिसामध्ये आपल्याकडे चिल्का सरोवर हे खूप प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भिगवण आहे, नळ सरोवर आहे, त्याच्यानंतर सगळ्यात मोठ्या पाणवठ्यावरती जे पक्षी येतात त्यांचा मोठा थांबा राजस्थानमध्ये भरतपूर येथे आहे. तर म्हणजे तिथे जर तुम्ही जानेवारीच्या दरम्यान जाऊन बघितलं की सगळ्यात जास्त पक्षी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिसतात. तिथे बघितलं तर एखादी अशी जत्रा भरल्यासारखे ते पक्षी आलेले असतात. इतकी चिवचिवाट आणि सगळे वेगवेगळे पक्षी पाणवठ्यावरती झाडावरती भरून गेलेले असतात. म्हणजे एखाद्या लग्नाला कशी
1: वराड
0: वराड येतं ना, तसे ते वराडी सगळे जमलेले असतात. हे सगळे परदेशी पाहुणे आहेत, हे आपल्याकडे थोड्या काळासाठी येतात, खातात पितात आणि परत जातात. परत जातात तेव्हा ते त्यांच्या मायदेशी गेल्यानंतर त्यांचा विणीचा हंगाम असतो. विणीचा हंगाम म्हणजे त्यांचा अंडी घालण्याचा काळ, मग तो तिथे ते करतात. आणि परत विणीच्या हंगामानंतर पिलांना जन्म दिल्यानंतर पिलं थोडीशी मोठी झाली की परत ते स्थलांतराची तयारी करतात.
1: बरं, त्यांचं हे चक्र सुरूच असतं?
0: सुरूच असतं.
1: बरं, तुम्ही आता इतकं छान सांगितलं की ते भारतात कुठे कुठे येतात, कुठल्या काळात येतात, किंवा त्यांच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत. पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, तसंच छायाचित्रकारांसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. तर एक पक्ष्यांची छायाचित्रण टिपण्यासाठी तुमची तयारी जी आहे ती कधीपासून सुरू होते?
0: जेव्हा पक्ष्यांचं म्हणजे गजबजायला लागतं हे नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत, तेव्हा आम्ही कॅमेरे खांद्यावरती टाकून म्हणजे जातोच म्हटलं तरी चालेल. असे पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतोच. तर अशा पद्धतीने जाऊन तिथे आम्ही

0: फोटोग्राफी करतो, खूप सारे पक्षी आलेले असतात. आपल्याकडे मुंबईमध्ये फ्लेमिंगोज येतात कच्छवरून, त्यांचीही फोटोग्राफी होते खूप प्रमाणामध्ये. भिगवणमध्ये खूप सारे परदेशी पाहुणे येतात. चिल्का सरोवर मध्ये हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
1: बरोबर बरोबर. पण ह्या पक्ष्यांची फोटोग्राफी करताना कुठली खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं, म्हणजे फ्लॅश पडता कामा नये किंवा इतरही अनेक काही गोष्टी असतील.
0: पूर्ण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतानाच फ्लॅश हा पाडायचाच नसतो, फ्लॅश वापरायचाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अधिवासामध्ये आपण आहोत ह्याची पूर्ण जाणीव ठेवून, त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याने हिंडू फिरू देऊन लांबून त्यांचे फोटो घेणं हे जास्त चांगलं आहे. त्यांना कुठलाही त्रास होता. आणि सगळ्यात महत्व म्हणजे आपल्याकडे काही खाण्याचे पदार्थ असतील तर ते त्यांच्या देशाने न फेकणं हा एक खूप महत्वाचा. म्हणजे मी प्रत्येक वेळेस जेव्हा जाते तेव्हा लोक तसं काही करत असतील तर मी सांगायचा प्रयत्न करते, ऐकणारे ऐकतात न ऐकणारे न ऐकतात, पण त्यांना आपलं खाणं द्यायचं नाही कारण ते त्यांचं खाणं खाण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं खाणं तिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
1: ऋतुताई, पक्ष्यांच्या स्थलांतराचे काही प्रकार आहेत का आणि कशा प्रकारे स्थलांतर करतात?
0: पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात, म्हणजे युरोप मधून, स्पेन मधून, सायबेरिया मधून ते भारतामध्ये, आफ्रिकेमध्ये येतात. हा झाला उत्तर दक्षिण स्थलांतराचा प्रकार. तर ह्या उत्तर दक्षिण स्थलांतरामध्ये आपल्याकडे बार हेडेड गूस म्हणून एक पक्षी आहे जो आपल्याकडे दरवर्षी येतो, अगदी आपल्या भिगवणला पण येतो. तर तो जो पक्षी आहे तो माउंट मकालू आणि माउंट एव्हरेस्ट वरून उडत येतो. इतक्या प्रचंड उंचीवरून उडत येतो अशी ह्या पक्ष्याची नोंद आहे. तर त्याचप्रमाणे खूप सारे पक्षी, म्हणजे मलाड पक्षी आहे, लालसरी नावाचा पक्षी आहे, रेड हेडेड पोचाड म्हणतात त्याला, तर तोही उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. त्याचप्रमाणे नॉर्दर्न शॉवेलर उत्तर दक्षिण स्थलांतर करतो, नॉर्दर्न पिंटेल उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. ही झाली उत्तर दक्षिण स्थलांतराची उदाहरणं. जास्त प्रमाणात पक्षी उत्तर दक्षिण स्थलांतर करतात, पण दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या पक्ष्यांची संख्या खूप कमी आहे. त्याच्यामध्ये एकमेव हमिंग बर्ड आहे जो दक्षिण अमेरिकेकडून अलास्काकडे जातो. तर हे दक्षिण उत्तर स्थलांतराचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पूर्व पश्चिम स्थलांतर करतात. चीनमध्ये अमूर नावाचा एक छोटा भाग आहे, तर तिथे जे फाल्कन पक्षी आहेत, फाल्कन हा शिकारी पक्षी आहे, तर फाल्कन पक्षी तिथे जे आहेत त्याला अमूर फाल्कन असं म्हटलं जातं. ते आपल्याकडे येतात नागालँडमध्ये, ते थोडी विश्रांती घेतात आणि नागालँडमध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचे हजारो थवेच्या थवे साऊथ आफ्रिकेकडे वळतात. तर साऊथ आफ्रिकेकडे हे आहे पूर्व पश्चिम स्थलांतराचं उदाहरण. तर अमूर फाल्कन विषयी सांगायची पर्टिक्युलर गोष्ट म्हणजे काही वर्षापूर्वी ह्या पक्षाची प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकार होत होती. जी शिकार थांबवण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमींनी खूप प्रयत्न केले आणि आता ती संख्या अक्षरशः म्हणजे नाहीच्या बरोबर आलेली आहे. त्यांची आता अजिबात शिकार होत नाहीतर पूर्वी त्यांना पकडलं जायचं. तर आता हा प्रकार खूप बंद झालाय, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अमूर फाल्कनचं पण स्थलांतर होतं. त्याचप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे पण स्थलांतर होतं. हे प्रत्येकाची वेगळी वेगळी उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पर्वतीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. पर्वतीय स्थलांतर म्हणजे आपल्याकडे आल्प्स, अँडीज, हिमालय असे मोठे मोठे पर्वत आहेत. ह्या पर्वतांवरती जेव्हा प्रचंड वरच्या भागावरती थंडी पडते तेव्हा त्यांना तिथे अन्न मिळत नाही. मग फिंचेस, फिजेट नावाचे जे पक्षी आहेत ते वरून खाली उतरतात. वरून खाली उतरतात, त्याला अल्टिट्यूड मायग्रेशन म्हणतात. तर हे फिंचेस आणि फिजेट जे असतात ते अल्टिट्यूड मायग्रेशन करतात. अतिशय छोट्या आकाराचे गडद लाल, गडद निळे, गडद हिरवे असे सुंदर रंग त्यांना प्राप्त झालेले असतात. ह्याचबरोबर ध्रुवीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. ध्रुवीय स्थलांतर म्हणजे उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे येणे आणि दक्षिण ध्रुवा उत्तर ध्रुवाकडे जाणे. तर याच्यामध्ये येतो तो आर्टिक टर्न नावाचा पक्षी. आर्टिक टर्न उत्तरेकडून जे झेपावतो तो दक्षिण ध्रुवावरती जाऊनच थांबतो. हो, आणि दक्षिण ध्रुवावरती तो त्याचा पूर्ण समर तिथे व्यतीत केल्यानंतर तो तिथून परत उड्डाण घेतो आणि तो उत्तर ध्रुवावरती येतो. मध्ये तो कुठे थांबत नाही. खूप पक्षी मध्ये थांबतात, खूप पक्षी सलग प्रवास करतात.
1: अच्छा, म्हणजे हे सलग प्रवास करणारे सुद्धा पक्षी आहेत.
0: हो.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की काही पक्षी जे असतात ते डोंगरावरनं खाली उतरतात कारण तिथे खूप थंड वातावरण असतं, पण मग असे जे छोट्या आकाराचे पक्षी आहेत ते खाली उतरतात किंवा जवळपासच्या भागात जातात, म्हणजे ते कुठल्या कुठल्या भागांमध्ये स्थलांतर करतात?
0: ऍक्च्युली ते उंचावरतीच असतात. आपल्याला जरी ते खाली उतरतात असं वाटलं तरी चोपटा वगैरे जे हिमालयाचे

0: भाग आहेत आपल्याकडे, चोपटा नावाचं हे आहे, त्याच्यानंतर नंदिनी नावाचं शिखर आहे तिथेच वरती, तर ते तिथपर्यंत येतात, तिथे त्यांना अन्न मिळतं. मग त्यांची फोटोग्राफी करायची असेल तर आम्हाला तिथे जायला लागतं.
1: म्हणजे त्या तेवढ्या दुर्गम भागात सुद्धा हे सगळे कॅमेरे घेऊन तुम्हा मंडळींना जावं लागतं. मग तिथे फोटोग्राफी करताना कोणकोणते चॅलेंजेस तुम्हाला तोंड द्यावं लागतं?
0: ऍक्च्युली हे हिमालयामध्ये फोटोग्राफी करताना, पक्ष्यांची फोटोग्राफी करताना, आपल्या हिमालयामध्ये फार सुंदर पक्षी आहेत, स्थानिक पक्षी पण तितकेच सुंदर आहेत, मायग्रेटरी बर्ड्स पण तितकेच सुंदर आहेत, पण चॅलेंज पण तेवढेच मोठी आहेत. एक तर ट्रायपॉड लागतं, ट्रायपॉड आणि त्याच्यावरती आमच्या लेन्सेस आणि कॅमेरा सगळ्याचं मिळून वजन एक 8 ते 9 किलो वरती जातं, आणि खाली आणि वर असे उंच उतार चढ खूप आहेत हिमालयामध्ये. म्हणजे पक्षी कुठेतरी दुसरीकडे बसला की ते सगळं खांद्यावरती घ्यायचं आणि धावायचं, थांबला मिळाला फोटो तर ठीक आहे, नाहीतर परत तो कुठे गेला परत त्याच्या मागे धावायचं, हे असं चाललेलं असतं.
1: पण हे खूप मोठं आणि पेशन्सचं काम आहे, कुठे निराश तुम्हाला व्हायला जागाच नाही आहे. अशा वेळेला एकतर आपण एवढ्या मोठ्या शिखरावर किंवा पर्वतावर गेलेलो असतो, तिथे आपले मूड स्विंग्स होत असतात, कारण का ते आपण हाय अल्टिट्यूड मध्ये असतो. आणि

0: हिमालयामध्ये, म्हणजे पक्षी कुठेतरी दुसरीकडे बसला की ते सगळं खांद्यावरती घ्यायचं आणि धावायचं. थांबला, मिळाला फोटो तर ठीक आहे, नाहीतर परत तो कुठे गेला परत त्याच्या मागे धावायचं, हे असं चाललेलं असतं.
1: पण हे खूप मोठं आणि पेशन्सचं काम आहे. कुठेही निराश तुम्हाला व्हायला जागाच नाही आहे. अशा वेळेला एकतर आपण एवढ्या मोठ्या शिखरावर किंवा पर्वतावर गेलेलो असतो, तिथे आपले मूड स्विंग्स होत असतात, कारण का ते आपण हाय अल्टिट्यूड मध्ये असतो, आणि एकीकडे हे फोटोग्राफी करताना हा सुद्धा पेशन्स सांभाळायचा असतो. म्हणजे हे मूड स्विंग्स आणि हे सगळं तारेवरची कसरत आहे. तुम्ही कसं हे सगळं सांभाळलं?
0: ऍक्च्युली निसर्गामध्ये गेल्यानंतर आहे ना, तुमचे मूड वगैरे स्विंग होतात असं मला नाही वाटत, कारण निसर्ग इतका सुंदर आहे की तुम्हाला ह्या अशा साध्या गोष्टींचा त्रासच होत नाही. ते त्याचं रूप इतकं विराट आहे, त्याचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की तुम्ही विसरून जाता. आणि जेव्हा एखादा छोटा पक्षी मला कॅमेराबद्ध करायचाच आहे, आता मी हिमालयीन मोनाल हा तसा मोठा पक्षी आहे, मला तो हिमालयामध्ये मिळाला, म्हणजे त्याचे रंग बघितले तर थक्क व्हाल असे रंग आहेत. त्याला रेनबो म्हटलं तरी चालेल. पृथ्वीवरचा निळे, जांभळे, लाल, केशरी, हिरवे, मोरपंखी सगळे रंग त्या पक्षामध्ये आहेत. तर त्या पक्षाचे फोटोग्राफी करायला आम्ही गेलो होतो तेव्हा ऍक्च्युली भान आपण विसरलेलो असतो. फक्त आपलं टार्गेट आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या अधिवासामध्ये, आता मोनाल घ्यायचा आहे तर बर्फामध्येच घ्यायला पाहिजे, तो बर्फातच राहणारा पक्षी आहे तर बर्फामध्ये मिळावा म्हणून मग जास्तीत जास्त कोशिश करायची आणि बर्फामध्ये घ्यायचा. मग समजा तो खालच्या बाजूला असेल आपल्यापेक्षा तर मग खाली झोपून घ्यायचा, बॅकग्राऊंडला काय येतंय हे बघायचं, किंवा तो उंचावरती असेल तर मग उभं राहून किंवा कशावरती तरी चढून कठड्यांवरती वगैरे तसा फोटो घ्यायचा. जसे पक्षी तुमच्या समोर असतील त्या क्षणी ते डिसिजन्स घ्यायचे, कलर त्यांना लाईट कुठून मिळतो आहे हे बघायचं, त्याच्याप्रमाणे आपले कॅमेरे ऍडजस्ट करायचे. म्हणजे तुमची कॅमेऱ्यावरची पकड, तुमचा आजूबाजूच्या परिस्थितीवरचा अभ्यास, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. की एखादा पक्षी कसं असतं, किंगफिशरचं कसं आहे, तो आता समजा एका फांदीवरती बसलाय, मी त्याचा फोटो घ्यायला गेली आहे, तो उडून गेलाय, पण तो उडून गेलाय म्हणून मी नाराज होऊन फांदीवरून बाजूला व्हायचं नाही किंवा दुसरं काही बघायचं नाही, तो थोड्या वेळाने परत तिथे येतो. तर अशी जर आपल्याला पक्ष्यांच्या सवयींची माहिती असेल तर ते जास्त उपयोगी पडतं. म्हणजे हिमालयीन मोनाल साधारण किती वाजता बाहेर पडतो, की तो आतमध्ये जो बसलेला असतो तो दिवसा आतमध्ये का बसतो, कारण त्याला इतके व्हायब्रंट कलर्स आहेत की तो वरून शिकारी पक्ष्यांना फार इझिली दिसतो, त्याच्यामुळे ते त्याला उचलू शकतात. त्याचबरोबर जे स्थानिक कुत्रे असतात ते त्यांना खाऊ शकतात, त्याच्यामुळे तो दिवसभर लपून बसतो. आणि थोडीशी संध्याकाळ झाली आणि पक्षी कमी झाले की तो बरोबर 5-5:15 दरम्यान तो बाहेर येतो. मग तुम्हाला त्यांच्या सवयी माहिती पाहिजेत, तुम्हाला त्यांच्या वेळा माहिती पाहिजेत, आणि मग त्याच्या तुम्ही फोटोग्राफी करू शकता.
1: अगदी, तुम्ही इतकं त्याचा छान अभ्यास केलेला आहे. खरं तर त्यांच्या सवयी समजून घेणं, म्हणजे एखाद्या माणसाचा फोटो काढताना असं आपण करतो की बाबा तू असा बस, त्याचे मूड सांभाळणं, हे पक्ष्यांचे तुम्ही मूड सांभाळताय खरं तर फोटोग्राफी करताना. पण हे सगळं करत असताना काहीतरी स्वतःला लागू नये किंवा काही खर्चटू नये याची आपली पण एक खबरदारी घेणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्याचा ताळमेळ कसा साधावा लागतो? म्हणजे एकीकडे बॅकग्राऊंडचे कलर जे आपण बदलू शकत नाही, जे आहे तसेच आपल्याला ठेवायचे असतात, एकीकडे स्वतःलाही सांभाळायचं असतं फोटोग्राफी करताना, तर त्याविषयी काय सांगाल?
0: थोडी तारेवरची कसरत असते पण ती करायला लागते. कधी कधी बॅकग्राऊंड हवं तसं मिळतच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी वगैरे तो पक्षी जास्त चांगल्या अवस्थेत मिळतो. पण मिळून जातं. जंगल तुम्हाला कधी निराश करत नाही, ते तुम्हाला काहीतरी देऊनच पाठवतं, काहीतरी वेगळं देऊनच पाठवतं. आज जर तुम्ही निराश झालात तर उद्या तुम्ही नक्की होणार नाही. हा, म्हणजे म्हणतात ना, निसर्गावरती तुम्ही जितकं प्रेम कराल तितकं तो तुम्हाला भरभरून देतो. तर तसं आहे.
1: हे पक्षी कुठून कुठे येतात आणि कुठे कुठे जातात, थोडस आधी आम्हाला मुंबई बद्दल, मग महाराष्ट्र आणि मग भारताबद्दल सांगा.
0: ओके, तर मुंबईमध्ये फ्लेमिंगोच येतात, कच्छवरून येतात. आपल्याकडे आल्यानंतर ते मुंबईमध्ये जवळजवळ म्हणजे मेच्या शेवटपर्यंत तिथे राहतात. त्याच्यानंतर परत कच्छला गेल्यानंतर ते जे पाणथळीचे प्रदेश आहेत तिथे असे बशीच्या आकाराची घरटी बनवतात, त्याच्यामध्ये ते अंडी घालतात आणि मग पिलांना जन्म देतात. ती पिलं झाल्यानंतर परत त्यांना घेतात आणि स्थलांतर करून मुंबईकडे येण्यासाठी निघतात. तर आता ह्या दरम्यान काय असतं, पक्षी जेव्हा म्हणजे अंडी घालतो किंवा विणीचा हंगाम ज्याला म्हणतात, त्या दरम्यान पक्ष्याच्या शरीरामध्ये प्रचंड असे बदल होतात. नर जो असतो तो जास्त तेजस्वी, जास्त सुंदर दिसतो, कारण त्याला मादीला भुलवायचं असतं. ती जर हो म्हणाली तरच तो प्रजनन करू शकणार, तरच त्यांना पुढे पिलं होणार. तर त्याच्यामुळे जास्त तेजस्वी रंगा

0: नर मादी शोधते. जास्त तेजस्वी रंग म्हणजे जास्त आरोग्य. तर त्याच्या कॅरेटोनॉइड नावाचं जे पिगमेंट आहे जे फळं बेरीज बिया याच्यामधून त्यांना मिळतं, त्याच्यामुळे त्यांना हे लाल निळा पिवळा हे कलर प्राप्त होतात. तर जितका कलर जास्त चांगला तितका तो नर जास्त म्हणजे काय म्हणू आपण त्याला सुदृढ असं ती समजते आणि मग ते मेटिंग करतात आणि नंतर पिलांना जन्म देतात.
1: बर बर. आणि ह्या पक्ष्यांचा अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: अधिवास जपणं खूप गरजेचं आहे कारण आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की आपण खूप वर्षांपासून आपल्या गावी जातोय, दरवर्षी आपण कोकणात जातोय, आपल्याला ते सगळं जसंच्या तसं दिसतंय, आपला वाडा, आपलं घर, आजूबाजूची शेती, आंब्याची झाडं, आपल्याला ते बघायची सवय आहे. आणि एक वर्ष तुम्ही गेलात आणि तिथे काहीच नाहीये, तिथे एक बिल्डिंग उभी राहिली आहे, तर तुमच्या मनाची काय अवस्था होईल?
1: पावसाळ्यासारखं होईल,
0: काय होईल? तसंच त्यांचं होतं, म्हणजे काय करावं, कुठं जावं. आणि मुळात ते आलेले असतात स्थलांतर करून, त्याच्यामुळे ते थकलेले असतात, त्यांना अन्नाची गरज असते, त्यांना विश्रांतीची गरज असते. मग असा अधिवास जर त्यांचा नष्ट केला गेला तर ते सैरभैर होतात, ते मरतात, त्यांना कुठे जावं हे कळत नाही. आणि मग खूप प्रमाणामध्ये त्यांची म्हणजे पक्षाचे जीवितहानी होते असं म्हटलं तरी चालेल.
1: त्याबद्दल काही सांगू शकाल की असा एखादा किस्सा की ते चुकून त्यांची दिशाभूल झाली किंवा ते वेगळ्याच दिशेने गेले होते पक्षी?
0: आपल्याकडे सायबेरियन क्रेन नावाचा अतिशय सुंदर पक्षी येत होता भारतामध्ये, वर्षानुवर्ष तो आला, पण मध्ये अफगाणिस्तानमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धाचे जे वरती म्हणजे बॉम्बचे धुराळे आणि हे ते जे धूळ याच्यामुळे तो रस्ता चुकला आणि सायबेरियन क्रेन कुठेही भरकटले गेले. ऍक्च्युली त्यातले खूप मेले. सायबेरियन क्रेन हा आता अतिशय रेअर आहे, म्हणजे नाहीच जवळजवळ म्हटलं तरी चालेल. तर असं पण पक्ष्यांची खूप हानी होते.
1: बरं. आणि असं झाले का कधी की या पक्ष्यांची दिशाभूल झालेली आहे पण नागरिकांनीच त्यांना मदत केलेली आहे?
0: काय होतं, कधी कधी हिमवादळं होतात, कधी जोराची वादळं होतात, त्याच्यामुळे कधी समजा आता युद्ध चालू होतं आपल्याकडे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे पक्षी रस्ता चुकतात. रस्ता चुकतात तर एक उदाहरण मी तुम्हाला देते. इंग्लंडमध्ये ग्लॉस्गो नावाचं शहर आहे, तर त्याच्यामध्ये एक वर्षी जवळजवळ 5-1 लाख पक्षी उतरले होते. एकदम ते एकाच दिवशी म्हणजे तिथे उतरले आणि जेव्हा नागरिकांनी सकाळी उठून पाहिलं तेव्हा सगळीकडे गाडीवरती, मैदानावरती, घरांवरती, घराच्या टपांवरती, जिथे दिसेल रस्त्यांवरती पक्षी असे गच्च भरून बसले होते. त्यांना कळे ना की काय करावं. मग त्यांनी संपर्क केला की आम्ही आता ह्या क्षणी ह्यांच्याशी म्हणजे ह्यांना जास्त कमीत कमी त्रास व्हावा असं काय करू शकतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना पाणी वगैरे ठेवा आणि ते त्यांच्या प्रमाणे ह्याच्यानी उडून जातील. जेव्हा वातावरण निवळेल किंवा हिमवादळ थोडंसं कमी होईल तेव्हा ते जातील. तर ते 3 दिवस तिथे राहिले आणि 3 दिवसांनी मग एक एक थवा असा उडून परत स्थलांतर करायला निघून गेला.
1: अरे वा, म्हणजे नागरिकांनी इतक्या छान पद्धतीने सहकार्य केलं, मस्त. मुळात जेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात तेव्हा ते काय तयारी करतात आणि स्थलांतरादरम्यान सुद्धा त्यांना काही गोष्टींसाठी रेडी राहावं लागतं का?
0: स्थलांतराच्या पूर्वी त्यांच्या जीवनातला हा एक फार मोठा भाग आहे, दरवर्षी स्थलांतर करणे हा. तर त्याच्यामध्ये त्यांना तयारी ही प्रचंड करायला लागते. तर आपल्या पक्षाच्या वजनाच्या 40-60% चरबी ते भरून घेतात, ते खूप खातात आणि चरबी भरून घेतात. तर त्याच्यामध्ये प्रोटीन कमी आणि फॅट जास्ती भरून घेतात कारण एक फॅटनी म्हणजे जास्त कॅलरीज त्यांना मिळतात. तर जास्तीत जास्त फॅट भरून घेतात. त्याच्यानंतर जे पक्षी वृद्ध असतात ते त्यांचे जुनी पिसं त्यांचा ऱ्हास करतात, त्यांना पिच्छ ऱ्हास असं म्हणतात. तर त्यांचे पंख सगळे गळून जातात, त्यांना नवीन पंख येतात, तोपर्यंत ते थांबतात. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही तयाऱ्या झाल्यानंतर मग ते तिथून निघतात, म्हणजे सगळे स्नायू बळकट झाले, फॅट्स वाढले, नवीन पंख आले की मग ते तिथून निघतात आणि मग स्थलांतर जिथे करायचं आहे त्या दिशेने ते उड्डाण घेतात. तर उड्डाणादरम्यानही त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात. आता हे उड्डाण घेताना आपल्याला एक खूप महत्वाचा प्रश्न पडतो की हे पक्षी रस्ता चुकत नाहीत का? म्हणजे वर्षानुवर्ष चाललेले हा जो की बाबा हे पक्षी इथेच कसे येतात, बरोबर जामनगरलाच कसे येतात, बरोबर ओरिसालाच कसे येतात, बरोबर भिगवणलाच कसे येतात,
1: त्यांच्या
0: चुकत नाहीत का? त्यांचे जागा ठरलेल्या आहेत का? तर त्यांचे रस्ते चुकत नाहीत. त्यांचे रस्ते का चुकत नाहीत तेही आपण बघू. कारण ते जेव्हा उडतात हवेमध्ये तेव्हा खूप उंचावरून उडतात. उडताना पंखाची स्थिती अशी असते की ते रडार सारखं काम करतात, म्हणजे हवेच्या ह्याच्याप्रमाणे ते उडतात. कमीत कमी एनर्जी वेस्ट व्हावी अशा पद्धतीने त्यांचं

0: डण असतं.
1: बर
0: हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते हवेत उडतात तेव्हा त्यांना बरेच हिमवादळांचा सामना करायला लागतो, वादळांचा सामना करायला लागतो. पण हवेमध्ये जर दिवसा स्थलांतर करणारे पक्षी असतील तर ते सूर्याचा आणि त्याचे जे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत त्याचा आणि पृथ्वीच्या चुंबकीय लहरींचा उपयोग करून घेतात दिशादर्शक म्हणून.
1: अच्छा, आणि जे
0: त्यांना ते ज्ञान आहे.
1: बरं, आणि जे रात्री स्थलांतर करतात,
0: जे पक्षी रात्री स्थलांतर करतात ते पक्षी चंद्र आणि ग्रह तारे आणि चुंबकीय पृथ्वीचं त्याचा ते उपयोग करतात आणि आपला मार्ग नीट करतात. तर आपल्याला वाटतं की पक्षी हे कुठूनही कुठेही जात असतील, तर नाही, त्यांचे आखीव रेखीव आकाश मार्ग आहेत. जसे विमानाचे मार्ग आहेत
1: तसे
0: पक्ष्यांचे पण मार्ग आहेत आणि हे सगळं त्यांच्या जीन्स मध्ये आहे.
1: बरं,
0: म्हणजे त्यांच्या डीएनए वरती लिहिलंय म्हटलं तरी चालेल. एखाद्या स्थलांतरित पक्ष्याने जर एखाद्या वर्षी स्थलांतर केलं नाही तर तो अतिशय बेचैन होतो.
1: हाँ.
0: हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीन्स वरतीच हे लिहिलेलं आहे की इतक्या दिवसानंतर तुला ह्या इकडे
1: जायचं,
0: तिथून तुला परत यायचं. तर तयारी पण त्यांना प्रचंड लागते, अडचणी येतात. अडचणी आल्यानंतर त्याच्यावरती मात करून त्यांना जगायला लागतं. बरेचदा अडचणीमध्ये ते मरतात सुद्धा. आता ध्रुवीय स्थलांतर करणारे जे पक्षी आहेत ते एका टप्प्यात एवढा मोठा प्रवास करतात, तर त्याच्यामध्ये काय होतं, कधीतरी त्यांचा शक्तिपात होऊन ते समुद्रात पडू पण शकतात. हा, म्हणजे त्यांची तयारी जर कमी पडली तर तसं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने पण त्यांना त्रास होतो, म्हणजे मरू शकतात पक्षी. शक्ती कमी पडली तर ते मरतात. आणि बरेचदा ते येतात पण स्थानिक पक्ष्यांशी त्यांना अन्नासाठी सामना करायला लागतो, कारण स्थानिक पक्ष्यांना पण अन्न हवंय आणि त्यांना पण हवंय. त्याच्यामुळे त्यांच्याशी सामना करत करत, त्यांच्याशी ऍडजस्ट करत करत त्यांना तिथे राहायला लागतं. मग एकदा काय ते राहिले की मग ते 4 महिने राहतात. मग भरपूर खाऊन पिऊन घेतात, विश्रांती घेतात. आणि जे पक्षी थांबून प्रवास करतात तेही थांबतात, खातात पितात, 5-6 दिवस विश्रांती घेतात आणि मग थव्या थव्याने पुढे उडतात.
1: बरं,
0: त्यांची थांबायची पण ठिकाणं ठरलेली आहेत.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की ते त्यांच्या चरबी म्हणजे कॅलरीज ते वाढवतात, प्रथिनं थोडी कमी असतात, पण मग ह्याच्यात काय काय पाहायला मिळालं आहे स्थलांतरा दरम्यान आणि आधी किंवा नंतर सुद्धा त्यांच्या वजनामध्ये कमी जास्त प्रमाण हे झालेलं आहे, अभ्यासात काय काय दिसून आलं?
0: ऍक्च्युली त्यांचं वजन ते वाढवतात.
1: हा,
0: आणि स्थलांतरादरम्यान ते कमी होतं, कारण तेवढी शक्ती त्यांची जाते.
1: हो,
0: आणि परत ते जातात वेणीच्या हंगामामध्ये तेव्हा परत त्यांचं वजन ते वाढवतात. इथेही त्यांनी खाल्लं प्यालेलं असतं, त्याच्यामुळे परतीचा प्रवास त्यांचा सुखकर होतो. तिथे गेल्यानंतर त्यांचा म्हणजे मेटिंगचा काळ सुरू होतो, त्याच्यामध्येही त्यांना खाणं पिणं तिथे मुबलक असतं, कारण तिथे समर सुरू झालेला असतो.
1: हे
0: जेव्हा परत त्यांच्या मायदेशी जातात, म्हणजे जिथे ते अंडी घालतात तो त्यांचा मायदेश आणि जिथे ते येऊन थोड्या दिवसासाठी राहतात तो त्यांचा स्थलांतर करायचा प्रदेश.
1: बरं, या पक्ष्यांना टॅगिंग सुद्धा केलं जातं, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
0: हो, टॅगिंग त्यांना एवढ्यासाठी केलं जातं की त्यांचा अभ्यास करता यावा, की ते कुठून कुठे उडतायत, कुठल्या जातीचे पक्षी आहेत, किती जातीचे पक्षी एकत्र उडतायत. असं नाहीये की बाबा फक्त म्हणजे शिकारी पक्षातले गरुड एकत्र उडतायत, असं नसतं. त्याच्यामध्ये मिक्स पण होतात दुसरे पक्षी, अशा प्रकारे पण त्यांची उड्डाणं असतात. तर कुठले पक्षी कुठून कुठे जातात, मार्ग कुठचे आहेत, हे सगळं त्यांना समजण्यासाठी त्यांना टॅगिंग केलं जातं.
1: बरं,
0: आणि त्या टॅगिंगचा म्हणजे व्यवस्थित अभ्यास केला जातो. एकदा तर त्या टॅगिंगवरून एक खूप रेअर पक्षी मिळाला होता.
1: बरं,
0: आणि मग टॅगिंग करून त्यांनी लिहिलं त्याच्यावरती, त्याला बांधलं ते आणि पाठवलं. ज्याला मिळालं त्यांनी ते रिसीव्ह केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे पेपर प्रसिद्ध केला की हा दुर्मिळ पक्षी आपल्याला मिळालाय म्हणून.
1: वा वा वा. काही पक्षी असतात जे अगदी छोटेसे असतात, काही आकाराने मोठे असतात, प्रत्येक पक्षाची रंगसंगती ही वेगवेगळी असते. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, काही पक्ष्यांसाठी तुम्हाला अगदी पार झोपून फोटो काढावे लागतात, काहींसाठी तुम्हाला अगदी बसून किंवा उभं राहून फोटो काढावे लागतात. अजून काय काय ह्याच्यामध्ये बदल स्वतःच करावे लागतात, कारण का ते आपले पेशन्स चेक करत असतात.
0: खरं तर एक क्षणात बसतो, दुसऱ्या क्षणात उडून जातो, कुठे बसेल माहिती नाही, झाडांच्या आतमध्ये पण बसू शकतो. अशा वेळेस पेशन्स चेक होतातच, त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवून. शिकारी पक्ष्यांची फोटोग्राफी करताना आम्ही गाडीत असतो आणि शिकारी पक्षी झाडावरती वगैरे असतात, पण जेव्हा ते खाली उतरतात, आता राजस्थानमध्ये ताल चापर

0: असतात. कारण लगेच असं कधी झालंय का की एखादा फोटो तुमच्याकडनं क्लिक झाला आणि असं वाटलं की वाह बस हेच हवं होतं?
1: खूपदा झालंय माझं पक्ष्यांच्या बाबतीत असं खूपदा झालेलं आहे, म्हणजे हमिंग बर्ड्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर मी परवा कोलंबियाला गेले होते. कोलंबिया हा देश वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण माझ्या मते तो फार सुंदर आणि निसर्गसंपन्न देश आहे आणि तिथले पक्षी खूप सुंदर आहेत. तर असं म्हणजे प्रत्येक पक्षाचा फोटो काढला की वाह किती सुंदर, असं म्हणण्या इतपत सुंदर फोटोग्राफी झाली. आणि तालचापरला जे मी तुम्हाला म्हटलं, मोठे मोठे गरुड, प्रचंड मोठे मोठे गरुड जे युरोप मधून येतात, फिनलँड मधून येतात, तर त्यांची फोटोग्राफी जेव्हा ते त्यांचा तो सांडा घेऊन वरती मध्ये जाऊन झाडावरती बसतात, मग झाडावरती बसले की ते खात असले की परत आपण खालून त्यांची फोटोग्राफी करू शकतो. हे सगळे शॉट्स आम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तसे प्रसंग खूप येतात.
0: बरोबर. तर असे हे पक्षी जगभर भ्रमण करत असतात, आपल्या भारतात सुद्धा येतात, आणि मग पक्षी अभ्यासकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक पर्वणी असते. खरं तर त्यांना जितकं टिपू तितकं कमीच वाटत राहतं. आणि ह्या सगळ्या अभ्यासाबद्दल, तुमच्या या छायाचित्रकारितेबद्दल आम्हाला आज तुमच्याकडनं ऐकायला मिळालं, त्याबद्दल ऋता कळमणकरताई मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, पक्ष्यांचे लक्ष थवे वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: त्यात सर्वात जास्त सृजनविषयक सगळं लिहिलं गेलं आहे. तर त्यांचं नाव सांगण्याआधी मला तुम्हाला त्यांच्या चार ओळी म्हणून दाखवाव्याशा वाटतात. त्या अशा आहेत की नभात नभ गुंतले, नभ नभा मध्ये लोपले, नभास नभ भेटले, नभ नभावरी लोटले, निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे, किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे. तर असे दिशांचे मळे चमकवत जाणारी आमच्या ह्या काळातली फार महत्वाची अशी कवयित्री भारती बिर्जे डिग्गीकर आज आमच्या बरोबर ह्या स्टुडिओमध्ये आहे. आणि आज त्यांच्या बरोबर वसंत ऋतू विषयी बोलताना मला फार आनंद होतोय. तर भारतीताई, तुमचं आजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि खूप काळानंतर तुम्ही पुन्हा एकदा रेडिओवरती येत आहे, तुमच्या कविता वाचताय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन.
1: खूप धन्यवाद संकेत, तुझ्यामुळे हा योग आलेला आहे. मीही आनंदात हे क्षण घालवणार आहे आणि आपण दोघं मिळून हा कवितांचा वसंतोत्सव अगदी छान साजरा करणार आहोत.
0: क्या बात है.
1: वसंत ऋतू हा सुंदर विषय आपल्याला दिलेला आहे. वसंत आयुष्यातला सृजनाचा बहराचा ऋतू आहे. तू त्याला ऋतू बहरातले असं नाव दिलेलंस, जे अगदी सुयोग्य असं आहे. आणि सर्वप्रथम वसंत म्हटलं की आपल्याला कृष्णाची आठवण येते पारंपरिक भारतीय मनाला. म्हणून वसंत आणि कृष्ण यांच्यातला अनुबंध अधोरेखित करणारी एक कविता मी वाचली. हे खरं तर एक छोटंसं गाणं आहे, पण मी ते वसंतावरतीच आहे आणि कृष्णावरतीच आहे की वसंत आला पण अजून कृष्ण आलेला नाही, अशी जी एका गोपिकेची अवस्था आहे ती त्याला बोलवते, ते या छोट्याशा गाण्यात आलेलं आहे. हे गोड गाणं खरं तर अर्चना गोरेंनी गायलंय, पण मी आपलं ते कविता म्हणून सादर करते. तर वसंत आणि कृष्ण. कदंबतळी झुलतो बघ झुला, कदंबतळी झुलतो बघ झुला, वनांतरी ऋतुराजा आला, पराग सिंचित किंचित गंधित, झुळुका ऐन दुपारी वाहत. पराग सिंचित किंचित गंधित, झुळुका ऐन दुपारी वाहत, फुलवत काटा अंगांगाला, वनांतरी ऋतुराजा आला. दिन सोन्यासम साजिरवाणे, दिन सोन्यासम साजिरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे. दिन सोन्यासम साजिरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे, एक तुझीच उणीव श्यामला, एक तुझीच उणीव श्यामला, वनांतरी ऋतुराजा आला. तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर. तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर, वसंतागमी रमविसृष्टीला, वनांतरी ऋतुराजा आला.
0: वा रे वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की वसंत ऋतू हा केवळ एक ऋतू नाही तर आपल्या सृजनाचा सगळा काळ आहे. आणि माझी ही जी कविता आहे ही सुद्धा ह्याच सृजनाच्या काळाला अनुसरून आहे. म्हणजे मला असं वाटतं की केवळ सृजन म्हणजे सृजन नाही तर सृजन म्हणजे कृष्णच आहे आणि कृष्ण आपल्यात अवतरतो. तर अशा आशयाची माझी ही कविता आहे की कविताई. तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई. अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, लिहू केवढे आता नंतर किती मनाची घाई. कळी खुलावी तसे सुचावे जशी बहरते जाई, तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही. पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई, पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई, अर्थ उमगतो अंधारातून पिवळी ही पुण्याई. अक्षरात मग कृष्ण भेटतो ही त्याचीच निळाई, गूज कळावे असे ऋतूंचे तीच खरी कृष्णाई. सत्य गोजिरे लिहित असते तुझ्यातली कविताई, तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई.
1: वा,
0: तर अशी ही कविताई वसंत ऋतूत सतत बहरत असते. आणि कदाचित मला असं वाटतं त्याचमुळे आपल्यासारखे जे कवी आहेत ते सतत ह्या सृजनाच्या पाठी, या निर्मितीपाठी सतत त्यांचा एक प्रयास असतो. मला असं वाटतं की ताई, तुम्ही बऱ्याचदा केवळ फक्त कविताच नाही तर तुम्ही अनुवाद सुद्धा केले आहेत. तुम्ही चित्रांवरती फार सुंदर कविता लिहिल्या आहेत आणि फार महत्वाचं म्हणजे तुम्ही चित्रांवरती वृत्तबद्ध म्हणजे छंदातल्या सुद्धा तुम्ही कविता लिहिल्या आहेत. तर अशी एक तुमची मला आज कविता ऐकायची आहे जी वसंत ऋतूवरची आहे पण जी एका चित्रावरती आधारित आहे.
1: धन्यवाद संकेत, अगदी माझ्या मनातलं बोललास तू. आपण कृष्णाकडून सुरुवात केली आणि अगदी

0: श्रोतेहो, सध्या आपण निसर्गामध्ये वसंत बहर अनुभवतोच आहोत. आता काव्यांमध्ये हा वसंत कसा फुललाय याविषयी दोन कवींमधला संवाद आपण ऐकणार आहोत. ऐकूया ऋतू बहरताना. सहभागी होत आहेत संकेत म्हात्रे आणि भारती बिरजे डिग्गीकर.
1: नमस्कार, मी संकेत म्हात्रे. आज माझ्याबरोबर ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्रींचं काम मी आयुष्यभर शिक्षणासारखं शिकत आलो आहे आणि मला असं वाटतं की आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतूविषयी बोलणं हे फार महत्वाचं आहे. कारण मला असं वाटतं वसंत ऋतू हा सर्व कवींचा सण आहे, सर्व कवींचा ऋतू आहे. कारण

0: पश्चिमी वातावरणात तुझ्या या विधानाने मला नेऊन सोडलेलं आहे. इथे मला लंचन ऑफ द बोटिंग पार्टी ही फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार रेनवा याची कलाकृती आठवते. हे सुंदर चित्र कोणीही गुगलवर जाऊन पाहावं. त्याच्यात सगळा वसंत आणि सगळं तारुण्य उतरलेलं आहे. कारण एका बोटवरती बोटिंग पार्टी चाललेली आहे तरुणांची आणि त्याच्यातच तो चित्रकार आणि त्याची प्रेयसी आहे. तर या कवितेचं थोडस पार्श्वभूमी सांगायची झाली तर ती अशी आहे की तो चित्रकार स्वतःच्या वार्धक्यात स्वतःच्या या तारुण्यातल्या चित्राकडे बघतोय. भोवताली महायुद्धाचे पडघम वाजायला लागलेत पण त्याला त्याची पर्वा नाही. तो मनाने त्यातच रमलेला आहे. ही कलाकाराची एक अवस्था आहे की तो आपल्या तारुण्यात आणि आपल्या वसंतातच असतो. त्याचं ऐहिक वय काहीही असू देत. तर ही ती कविता आहे सुमंदारमाला वृत्तात. ही आहे बोटिंग पार्टी. जराजीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे. जराजीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे. चिरेबंद वाड्या तो कोंडून घेतो स्वतःला स्वतःच्याच चित्रांसवे. जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे. जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे तरी तो सुखाच्याच विरत्या प्रकाशी जुनी तैलचित्रे पुन्हा न्याहळे. कसा थांबतो त्याच चित्रापुढे तो. मिती लांघतो त्यात सामावुनी. किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी. किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी. ढळे सूर्य पैलात झाडीत दाटे नदीच्या तटाशी जरा गारवा. भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा. भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा. सुशोभित सज्जात हा एक मेळा सख्या साजणांचा इथे रंगला. युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये रूपसी या मधुचंचला. युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये रूपसी या मधुचंचला. फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गूढ संभाषिते. फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गूढ संभाषिते. प्रिया मात्र त्याची पिलाशीच एका सहेतू कशी कौतुके खेळते. प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले. प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले. ऋतुप्रीतीचा एकदा लाभला हा. ऋतुप्रीतीचा एकदा लाभला हा. पुढे स्वैर आयुष्य भोवंडले. पुढे स्वैर आयुष्य भोवंडले.
1: क्या बात है. वा वा. एक फार वेगळी ऊर्जा आणि एक फार वेगळी शक्ती आहे सगळी तुमच्या शब्दांमध्ये. आणि मला असं खरोखरच वाटतं की केवळ फक्त हा वसंत ऋतू आणि केवळ फक्त सृजन इतकं नाही तर आपल्यात काहीतरी चिरंतन राहावं किंवा आपल्यात काहीतरी एक चिरंतन जागं व्हावं असा हा सगळा ऋतू आहे.
0: अगदी अगदी.
1: तर मला पुन्हा जरा थोडंसं कृष्णाकडे वळावं असं वाटतं कारण कृष्णाने आपल्याला एक वृंदावन नावाची एक फार सुंदर अशी जागा दिली आहे. आणि मला असं वाटतं की केवळ वृंदावन ही एक अशी फिजिकल किंवा वैश्विक अशी जागा नाही तर ती आपल्या मनातली अंतरातली खरतर जागा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याचं त्याचं वृंदावन शोधावं आणि ज्याचा त्याचा तळ शोधावा.
0: तर
1: आणि तो सुद्धा पुन्हा एक सृजनाकडेच आपल्याला नेणार आहे. तर अशी वृंदावन नावाची माझी कविता आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे ज्याची नाळ जोडली आहे तुमच्या आतल्या डोळ्यांची. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर. फुलून येतं अचानक नभाशी भिडतं. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर. फुलून येतं अचानक नभाशी भिडतं. मध्येच अदृश्यही होतं.
0: वा.
1: आणि पुन्हा तुमच्या मातीतून हळूहळू नवा जन्म घेत. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. अमृत फुलांचा गंध येतो आणि हे कारंज काही केल्या ओसरत नाही. अगदी तुमच्या नंतरही सुरूच राहत. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय. मला ठाऊक आहे बऱ्याचदा तुम्हाला एकटं वाटत. शेवटची बस निघून गेल्यासारखं. तेव्हा हे कारंज शोधा. तेव्हा हे कारंज शोधा. कुणास ठाऊक कदाचित

0: आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल, आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल.
1: संकेत, या कारंजाकडून तू त्या प्रतिभेच्या गूढ स्रोताकडे निर्देश केलेला आहेस, जे आपल्या आतमध्ये असतं. आपण कायम कवी म्हणून त्याचा शोध घेत राहतो, त्याच्यासाठी वेडेपिसे होत राहतो. कधी कधी ते कारंजा बंद पडतं, गंजतं, काय होतं त्याला माहिती नाही. कविता लुप्त होते जीवनातून आणि पुन्हा ती त्या गूढ सरस्वती नदीसारखी पुन्हा प्रकट होते. तर त्या कारंजाने वाहत असणं हा कवीसाठी अंतिम आनंद आहे.
0: खरं.
1: आणि त्या कारंजाचं बंद पडणं ही कवीसाठी अगदी खूप कठीण अवस्था आहे. म्हणजे नुसती प्रतीक्षा, प्रतीक्षा आणि प्रतीक्षा. तर कवितेचा वसंत, कविता हीच वसंत, असंही मला ही तुझी कविता ऐकताना जाणवत आहे. आणि म्हणून कवितेलाच वसंत समजून मी केलेली ही शेवटली नावाची कविता मी आता इथे वाचणार आहे.
0: क्या बात आहे.
1: कारण ती जी शेवटली कविता असते, आत्ताची कविता झाल्यानंतर नंतरची कविता कधी येईल माहिती नाही. नंतरचा हा जो आतला वसंत आहे तो काही ऋतूचक्राच्या शिस्तीत येत नाही. आताच्या ऋतूंचीही शिस्त बिघडली आहे ती वेगळी गोष्ट, पण आतला वसंत तर अगदीच अकल्पनीय असा असतो. तर कवीला ज्याची प्रतीक्षा असते त्याची ही शेवटली कविता. शेवटली कविता. आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता. आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता. झांझरल्या भयभीत दिशातून रंग नवे भरते कविता. पूर्ण कफल्लक भासत जीवन, पूर्ण कफल्लक भासत जीवन, त्यात उचंबळते कविता. सर्व निरर्थक, सर्व निरर्थक, का रसमाधुर त्यातच उन्मळते कविता. हे व्यवहारिक दारुण वास्तव, यात कुठे नसते कविता. पोट भरू तडजोड पदोपद, काय इथे दिसते कविता. ऊन भुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता.
0: वा रे वा, क्या बात आहे.
1: ऊन भुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता. जे जग जाणत सूज्ञ कुणी, न अशांस कधी रुचते कविता. मी लिहिली नित साहियली, जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता. मी लिहिली नित साहियली, जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता. आचरले तपताप कधी, फळ लाभत प्राणभुली कविता. आचरले तपताप कधी, फळ लाभत प्राणभुली कविता. लाख चुका अन एक निरंतर उत्कट, शेवटली कविता.
0: वा रे वा.
1: लाख चुका अन एक निरंतर उत्कट, शेवटली कविता.
0: वा रे वा, क्या बात आहे. एक मला फार जाणवत आणि ही माझी खरतर फार आवडती कविता आहे तुम्ही लिहिलेली. तर मला एक सतत असं जाणवत राहतं की जेव्हा माणूस निर्मितीकडे वळायला लागतो आणि जेव्हा त्या हातून सृजन घडायला लागतं, त्यावेळेला एक वेगळा अपार वेदनांचा एक महासागर त्याला पूर्ण तारून पुढे जायचं असतं. त्या तिथे पलीकडे त्याच्यासाठी एक फार सुंदर असं जग असतं सृजनाचं, पण तिथे पोचेपर्यंत एक निर्मितीचा जो क्षण असतो किंवा जी वेळ असते ती फार कठीण असते. जसं आपण म्हणतोच की 9 महिने एका आईला प्रसूत करण्यासाठी जो तिला एक वेदनांचा काळ पूर्ण लोटावा लागतो, तशी ही काहीतरी अवस्था असते असं मला वाटतं. तर ह्यावरची माझी अशी कविता आहे की जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे वेदनेला नवे पान फुटते तिथे आर्ततेला मिळे आकृती.
1: वा.
0: जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती.
1: वा.
0: जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती. जिथे कंठ दाटोनी येतो नव्याने तिथे सृजनाला मिळे शाश्वती.
1: वा.
0: जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती.
1: वा.
0: जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती. जिथे अंत होता पुन्हा शुद्ध वाटे तिथे मोकळा जीव होतो किती. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा तिथे ह्या विचारास मिळते गती. जिथे बीज रुजते निरंतरपणाचे तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तर असं हे आतलं ऋतुचक्र आहे असं मला सतत वाटत राहतं. आणि मला तुमची वसंत आणि वार्धक्य अशा आशयाची एक कविता ऐकायची आहे. सतत मी तुमच्या कविता वाचत मोठा झालोय, तर मला तुमच्या तोंडून आज तुमच्या समोर बसून माझ्या कविता वाचता येत आहेत आणि तुमच्या कविता ऐकता येत आहेत याचं फार मोठं सुख आहे. तर ताई, तुमची पुढची कविता मला ऐकवा.
1: माझी पुढची कविता

0: ऐकवते, पण तुझ्या बरोबर बसून कविता वाचणं हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा आनंद आहे, आणि हे मी उपचार म्हणून म्हणत नाहीये, खरोखरच दुर्मिळ असा हा योग आहे आणि मी या सगळ्याचा खूप आनंद घेते आहे एवढंच सांगू शकते. काही गोष्टी आपल्याला नीट शब्दात व्यक्त करता येत नाहीत. तर ही पुढची कविता जी आहे, वसंत आणि वार्धक्य. वसंत हा तारुण्याशी निरंतर जोडला गेलेला आहे, अगदी मनाचं तारुण्य म्हणजेही वसंत आहे. आणि शिशिर पानझडीचा ऋतू आहे, वार्धक्याचा आणि ओसरण्याचा ऋतू आहे. पण वसंत आणि वार्धक्य ही जी विलक्षण कविता लिहिली, तो टू फू हा चिनी कवी इसवी सन 712 ते 717 आठव्या शतकातला, म्हणजे आता 1300 वर्ष लोटली आणि तरीही त्याने जे शब्दातून व्यक्त केलंय ते एका प्राचीन सभ्यतेचा निर्देश करतात आणि एक अतिशय वैभवशाली अशी पूर्व आशियाई कवी परंपरा आपल्या समोर उभी राहते की आठव्या शतकात हा माणूस असं लिहितोय. म्हणजे तो वृद्ध कवी आहे, तो एकटा पडलेला आहे आणि तो वसंताकडे बघतोय, तो वसंत त्याला रमवत नाही. ही सुद्धा एक मनाची आणि बाहेरच्या ऋतूची अवस्था आहे की तो उसरलेला आहे आता आणि तो शेवटच्या क्षणाकडे बघतोय आणि बाहेर तर वसंत आहे, त्याला काही स्मृतिचित्र घेरतायत आणि तो सिद्ध होतोय शेवटच्या क्षणासाठी. तर आपण ही सुंदर कविता ऐकूया. ही जुनी कविता असल्यामुळे मी तिला शिखरिणीचा जुना बाज शिखरिणी वृत्ताचा निवडलेला आहे.
1: अरे वा,
0: इंग्रजी भाषांतरावरून मी ही कविता केली आहे कारण मला काही मांडारीन येत नाही, पण आशयकोश रसिकांपर्यंत पोहोचवणं एवढाच माझा अल्प हेतू आहे. आपण काही पंडित नाही आहोत, आपण कवी आहोत. वसंत आणि वार्धक्य. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती, त्याला बहर बघून सुद्धा दुःखाचीच आठवण येते. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती, कुण्या आकांताने मन कळवळे प्राण जळती. तृषा प्राशायाला जीवलोगजुना सोबत नसे, रिकामी पासोडी प्रहर दिवसांची उरत असे. खुळा ये उन्मादी बहर कहराचा उमलोनी, नदी झाकोळे मी फिरत भयव्याकुळ तिथुनी. दिलासा देण्याला जवळ नसते मध्य कविता, दिलासा देण्याला जवळ नसते मध्य कविता. असे होते आता वय उतरता केस पिकता. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे, कळक म्हणजे बांबू. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे. घरे दोचव कोठे बहर भिडले लाल ढवळे. वसंती भाग्याचे सहजच मला भाग मिळती. मधु मद्या संगे मग कटकटी दूर पळती. आता तो शा ओ या शहराकडे आलाय. फुले शा ओ ची ही उगवतीकडे धूळ भरली. मला लोभावे ही नगर मधुशाळा इकडली. जिथे सोनेरी से चषक सरती नृत्य निपुणा, रुजाम्यांच्या नक्षीवर उतरल्या रम्य ललना. नदीच्या पूर्वेला कबरस्थळ हुवँग मुनीचे, हळू वाहे वारा फिकटत इथे रूप ऋतूचे. पिके पीचांचाही बहर कुणी ना मालक इथे. खुडू साठ्यासाठी गडद फळकी लाल सरते. मुनीच्या पत्नीचे घर गहन रानात लपले. डहाळ्यांनी रस्ते अगणित फुलांनी सजवले. थव्यांनी त्या जागी चपळ फुलपंख्या विहरती. सवे पक्षी गाता तरल तरता ताल धरती. मला नाही प्रीती बहर ऋतूची मी मरावे. मला वार्धक्याचा बहर सरता भार भिववे. सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू. सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू. तुरळक कुठे फुल फुलता.
1: क्या बात है, वा वा. ताई, एक फार मला गंमत वाटते जेव्हा तुम्ही कविता लिहिता किंवा जेव्हा तुम्ही अनुवाद सुद्धा करता, मला असं वाटतं की भारतामध्ये फार असे कमी अनुवादक कवी असतील जे मीटरमध्ये अनुवाद करतात त्या सगळ्या कवितेचा, आणि त्यांच्यामध्ये तुमचं नाव फार मानानं घेतलं जातं. तर ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडून आम्हाला सरळ थेट एका पूर्ण नवीन कवितेचा आस्वाद घेता येतोय, आणि ते करत असताना तुम्ही कवितेचं वजन सांभाळलं आहे, शब्दांचं वजन सांभाळलं आहे. तर असं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये, फार कमी कवींमध्ये आहे. तर फार सुंदर वाटतंय तुमच्याबरोबर कविता वाचताना, माझ्या कविता शेअर करताना. अगदी आता इतकं सगळं ग्रेट ऐकल्यानंतर मी फार जास्त काही बोलत नाही. एक रंगजत्रा नावाची माझी एक कविता आहे, ती मी वाचतो. पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा.
0: वा वा वा.
1: पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा, रंग फुलांना पाहून भरतो डोळ्यांमधला घडा.
0: वा.
1: कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा.
0: वा वा.
1: कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा, ओवत जाती धाग्यामध्ये रंग बावरी शाळा.
0: क्या बात है.
1: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो का

0: काच पिसारा.
1: खूप सुंदर.
0: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा, त्यावर श्यामल स्पर्शाचा जरतारी रंग शहारा.
1: वा.
0: सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती. सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती, परी कथांच्या रंग सावल्या पडत्यावर डोलती. संथ उनावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी. संथ उनावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी, त्या नक्षीवर सही सारखा येऊन बसतो पक्षी. जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण. जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण, रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण.
1: वा वा वा.
0: रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण.
1: वा वा वा. पुन्हा एकदा आपण श्रीरंगावरच येऊन विसावलो. शब्दामधला श्री शब्द शोधण्याचा कवीचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा प्रकट झाला.
0: वा.
1: खूप सुंदर.
0: वा, क्या बात आहे ताई. आणि आज खूप दिवसानंतर पुन्हा तुमच्या बरोबर ही काव्य मैफल मला जागवता आली. वसंत ऋतूच्या निमित्तानं म्हणा किंवा आकाशवाणीच्या निमित्तानं म्हणा, पण पुन्हा एकदा तुमचा आवाज आणि तुमच्या कवितेचा आवाज पसरला, पुन्हा एकदा मनात सुद्धा दरवळला, तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही फार सुंदर पद्धतीनं वसंत ऋतू आहे तो आज इथे पुन्हा एकदा नव्यानं बहरला, तर त्यासाठी मी तुमचे फार मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, ऋतू बहरताना संकेत म्हात्रे आणि भारते बिरजे डिग्गीकर या कवींचा संवाद आत्ताच आपण ऐकला.
3: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 0225415141 आणि 0225415140. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही.
2: श्रोत्यो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्ते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू। सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर। तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी। केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक ए

0: आयएनआरसीला सर्वाधिक जागा. महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय करडिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या कालानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपनं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण 294 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 188 जागांवर तर तृणमूल काँग्रेसला 92 जागांवर आघाडी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 110 जागांवर तर अण्णा द्रमुक 57 आणि द्रमुक 48 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित UDF 61 जागांवर तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित LDFनं एके ठिकाणी विजय मिळवला असून 26 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 79 जागांवर काँग्रेस 24 जागांवर आघाडी मिळाली आहे. पुदुच्चेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाला 4 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. आजच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या कालानुसार भाजपनं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजपा 174 जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. हे कल कायम राहिले तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन बंगालमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. आसाममध्ये सत्ताधारी भाजपला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं सुरुवातीचे कल सांगत आहेत. 79 जागांवर आघाडी मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याकडे मार्गक्रमण करत आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपा अण्णाद्रमुकसह निवडणूक लढवत आहे. इथं जोसेफ विजय यांचा TVK पक्ष आघाडीवर असून सत्ताधारी द्रमुक 3 स्थानावर फेकला गेला आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपा आघाडी 2 स्थानावर आहे. केरळमध्ये भाजपनं आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलांमध्ये दिसत आहे. या ठिकाणी भाजपा 2 जागांवर आघाडीवर असून ही आघाडी कायम राखली तर केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल. पुदुच्चेरीमध्येही भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष NR काँग्रेससह 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दिली आहे. ते आकाशवाणीशी बोलत होते.
1: पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की एक ऐतिहासिक जीत की ओर हम लोग बढ़ चुके हैं और वहां पे हम लोग 180 भी पहुंच सकते हैं. ये पहली बार होगा पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है और इसके साथ अंग बंग कलिंग मतलब कि हमारी सरकार बिहार में, हमारी सरकार बंगाल में और हमारी सरकार उड़ीसा में और पूर्वोत्तर के लिए बहुत बड़ी उपलब्धि होगी. असम में भी अगर आप देखो तो हमारी 3री बार सरकार बन रही है.
0: हे सुरुवातीचे कल असून संपूर्ण चित्र लवकरच स्पष्ट होईल असं काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी सांगितलं. त्यानंतरच काही मत मांडता येईल असं ते म्हणाले.
2: 2-2.5 घंटे बाद जब स्थिति और क्लियर हो जाएगी, स्पष्ट हो जाएगी, तब बात करने में ज्यादा आनंद आएगा. हर राज्य के लिए मैं कह रहा हूं कि अभी 2 राउंड हुए या 3 राउंड हुए होंगे, 20 राउंड बाकी हैं हर असेंबली में, तो इतनी जल्दी कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा.
0: या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य आजच्या निकालानं ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा 19,392 मतांनी आघाडीवर आहेत. अधिकारी नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असून तिथून ते आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे बहरामपूर मतदारसंघातून सध्या 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर खरगपूर सदर इथून भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. आरजी कार प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपा उमेदवार रत्ना देवनाथ या पाणीहाती मतदारसंघातून

5,000 मतांनी पुढे आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे कोलातूर मतदारसंघातून 8,000 मतांनी पिछाडीवर असून इथून टीव्हीकेचे व्ही एस बाबू हे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे परूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर टीव्हीकेचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी तिरुचिरपल्ली आणि पेरंबूर या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. तर अण्णाद्रमुकचे नेते माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हेही आघाडीवर आहेत. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी पिछाडीवर असली तरी मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे त्यांच्या धर्मधाम मतदारसंघातून 9व्या फेरी अखेर आघाडीवर आहेत तर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज या पिछाडीवर आहेत. माजी आरोग्यमंत्री के शैलजा याही पेरून मतदारसंघातून 5,000 मतांनी पिछाडीवर आहेत तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही डी सतीशन हे पराऊर मतदारसंघातून 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. कर्नाटकात बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरात धर्मनगर या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स च्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथगतीनं सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये इतकी आहे. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिन्नरनं काल अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. मास्टर्स 1000 स्पर्धा सलग 5व्यांदा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओदिशात उद्यापर्यंत अशीच स्थिती राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजप आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल. तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

छोटी छोटी आशाएं हैं, छोटे छोटे सपने। छोटी

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित TVKची बाजी. सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर. केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुचेरी स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपानं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण 294 मतदारसंघांपैकी भाजपाला 191 जागांवर, तर तृणमूल काँग्रेसला 96 जागांवर आघाडी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 106 जागांवर, तर

0: द्रमुक 55 आणि द्रमुक 53 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित युडीएफला 11 जागांवर विजय मिळाला असून 52 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित एलडीएफने 6 ठिकाणी विजय मिळवला असून 21 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भाजपाला 78 जागांवर आघाडी तर 3 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला 21 जागांवर आघाडी मिळाली आहे. पुदुच्चेरीत 39 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाला 9 जागांवर तर भाजपाला 2 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळाला आहे. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 तुलनेत भाजपाच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजपा 194 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचा कल सांगत आहेत. भाजपा 78 जागांवर आघाडीवर असून 3 जागांवर विजय मिळाला आहे. तामिळनाडूत भाजपाचा मित्रपक्ष एआयडीएमके दुसऱ्या स्थानावर आहे तर पुदुच्चेरीमध्ये मित्रपक्ष एनआर काँग्रेससह भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये भाजपाने आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलात दिसत आहे. भाजपा पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असून संपूर्ण भारत भाजपा बरोबर उभा आहे हे या निकालातून दिसतं असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.
1: भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल. तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेचा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्षाने एनडीए बरोबर उभा आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. राज्यात 12 विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. 12 विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. बारामतीच्या मतदारांनी अजित पवारांवर विश्वास दाखवल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
2: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
0: कर्नाटकात बागलकोटमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे तर दाबणगिरी दक्षिण मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. गुजरातमध्ये उमरेड, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरा धर्मनगर या तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढी सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथ गतीने सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. राज्य शासनाच्या टेकवारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. आजच्या काळात ज्याला AI समजतं तो साक्षर म्हणण्याची वेळ आली असून अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नागरिकांचं जीवन सुकर करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, त्यासाठी आपण या टेकवारीमध्ये सहभागी होत असल्याचं ते म्हणाले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले.

चून या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत अंदाजे 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली तेव्हा 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरु होईल. अहमदाबादमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून विजयी परंपरा कायम ठेवली. मुंबईत कुर्ला बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या दुमजली बेस्ट बसला काल आग लागून ती जळून खाक झाली. यात कुणालाही इजा झाली नाही असं प्रशासनानं कळवलं आहे. या बसची दुरुस्ती सुरू असताना ही आग लागली. अमरावती जिल्ह्यातल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2026 आणि वार्षिकांक स्पर्धा 2024-25 चे पुरस्कार कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जीवन आणि पराक्रम शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले जातील असं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे. भांगरे यांच्या 187 पुण्यतिथीनिमित्त परवा जिल्हा कारागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या क्रांतिकारकाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तामिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी, सत्ताधारी द्रमुक 3 क्रमांकावर. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुचेरीत स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

बना नहीं।

मंडळी, आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण त्याचा खरा अर्थ, त्याची खरी ताकद आपण अनेकदा ओळखतच नाही, आणि तो विषय म्हणजे एकांताचा आनंद। मित्रांनो, गर्दीच्या या जगात आपण सगळेच कुठेतरी धावतोय, सकाळपासून रात्रीपर्यंत काम, जबाबदाऱ्या, नातेसंबंध, अपेक्षा, आणि या सगळ्यात आपण इतके गुंतून जातो की स्वतःसाठी वेळ काढणं जणू विसरूनच जातो। आपण लोकांमध्ये राहतो, बोलतो, हसतो, पण कधी स्वतःशी बोलतो का? कधी स्वतःला विचारतो का की मी खरोखर आनंदी आहे की नाही? आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःकडे परतण्याचा एक प्रवास आहे, एक असा प्रवास जिथे आपण इतरांपासून दूर नाही जात, पण स्वतःशी जवळीक मात्र नक्कीच वाढवतो। एकांत हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते। काहींना वाटतं एकांत म्हणजे एकटेपणा, एकाकीपणा, दुःख, पण खरं तर एकांत म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याची एक सुंदर संधी आहे। एकांत म्हणजे रिकामीपणा नाही, तर एक नवीन शक्यता आहे। एकटं असणं आणि एकाकी वाटणं यामध्ये खूप मोठा फरक आहे। एकटं असणं ही फक्त एक अवस्था आहे ज्यात आपण शारीरिकदृष्ट्या एकटं असतो, पण एकाकी वाटणं ही भावना आहे जी मनातून येते। अनेकदा आपण लोकांच्या गर्दीत असू

असूनही एकाकी वाटतं आणि काही वेळा पूर्णपणे एकटं असतानाही आपण शांत, समाधानी आणि आनंदी असतो. याचं कारण एकच, आपण स्वतःसोबत किती जोडलेलो आहोत. मंडळी, आजच्या डिजिटल युगात आपण सतत कनेक्टेड आहोत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्यामुळे आपण जगाशी जोडलोत. पण या जोडणीमध्ये एक गोष्ट हरवली, ती म्हणजे स्वतःशी जोडणी. आपण सतत इतरांच्या आयुष्याकडे पाहतो, त्यांचे फोटो, त्यांचं यश, त्यांचा आनंद, आणि नकळत आपण स्वतःची तुलना करायला लागतो. या तुलना, या अपेक्षा आपल्याला थकवतात आणि अशा वेळी एकांत आपल्याला स्वतःकडे परत आणतो. एकांत म्हणजे स्वतःला ऐकण्याची वेळ. आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा आपल्या मनातील विचार हळूहळू स्पष्ट होतात. आपण आपल्या भावनांना ओळखतो, आपला आनंद, आपली भीती, आपली स्वप्न. एकांत आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतो, कारण त्या क्षणी आपण कोणासाठीही अभिनय करत नाही. आपण जसे आहोत तसे स्वतःसमोर उभे राहतो. काही वेळा आपल्याला स्वतःच्या काही गोष्टी आवडत नाहीत, काही चुका, काही अपयश, पण एकांत आपल्याला त्या स्वीकारायला शिकवतो. तो आपल्याला सांगतो, तू जशी आहेस तशी स्वीकारण्यास योग्य आहेस.

मित्रांनो, एकांताचा एक आणखी सुंदर पैलू आहे आणि तो म्हणजे एकांत आपल्याला सर्जनशील बनवतो. जेव्हा बाहेरचा गोंधळ कमी होतो तेव्हा आतली सर्जनता जागरूक होते. अनेक कलाकार, लेखक, संगीतकार त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्मिती एकांतात केलेली आहे. एकांत म्हणजे कल्पनांची जन्मभूमी. तिथे विचार मोकळेपणाने फिरतात, नवीन कल्पना जन्म घेतात आणि आपल्याला स्वतःचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. मंडळी, आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकांत ही पळवाट नाहीये किंवा तो जगापासून दूर जाण्याचा मार्गही नाहीये. उलट तो जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आपण इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपले नातेसंबंध अधिक सुदृढ होतात कारण आपण त्यात स्वतःची ओळख हरवत नाही. एकांत आपल्याला आत्मविश्वास देतो कारण आपण इतरांच्या आधारावर नव्हे तर स्वतःच्या आधारावर उभं राहायला शिकतो. आपण स्वतःला प्रोत्साहन देतो, स्वतःला आधार देतो आणि हळूहळू आपण स्वतःचेच सर्वात चांगले मित्र बनतो. मंडळी, आपण रोज थोडासा का होईना आपण वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. तो वेळ मोठा असण्याची गरज नाही पण तो प्रामाणिक मात्र असावा. त्या वेळेत आपण मोबाईल बाजूला ठेवू शकतो, शांत बसू शकतो, एखादं पुस्तक वाचू शकतो, डायरी लिहू शकतो किंवा फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करू शकतो. ही लहान लहान पावलं आपल्याला स्वतःकडे घेऊन जातात. एकांत आपल्याला शिकवतो की आनंद बाहेर नाहीये तर तो आपल्या आतच आहे. आपण सतत बाहेर आनंद शोधतो, लोकांमध्ये, वस्तूंमध्ये, यशामध्ये, पण खरा आनंद आपल्या मनातच असतो. फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं कोणीच आपल्याला समजत नाही. त्यावेळी एकांत आपला साथीदार बनतो. तो आपल्याला शांत करतो, आपल्याला समजून घेतो. एकांतात आपण स्वतःला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरंही हळूहळू आपल्यालाच सापडतात.

मित्रांनो, एकांत हा भीतीचा विषय नाहीये, तर ती एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधण्याची. आपण जर स्वतःच्या सहवासात आनंदी राहायला शिकलो तर कोणतीही परिस्थिती आपल्याला खचवू शकत नाही, कारण आपल्याकडे नेहमीच एक मजबूत साथीदार असतो, आपण स्वतः. आयुष्यात अनेक व्यक्ती येतात, त्या जातात, परिस्थिती बदलते, पण आपण स्वतः कायम आपल्यासोबत असतो. म्हणून स्वतःशी नातं जपलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे. कारण जेव्हा आपण स्वतःसोबत आनंदी असतो तेव्हा आपण इतरांसोबतही अधिक प्रेमळ, अधिक समजूतदार आणि अधिक आनंदी राहू शकतो. तेव्हा एक लहानशी गोष्ट जी आपण नेहमीच स्वतःला सांगितली पाहिजे ती म्हणजे, एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे तर तो आत्मशोधाचा, आत्मप्रेमाचा आणि खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःला ऐका, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे हळूहळू तुम्हालाही जाणवेल एकांत हा तुमचा सर्वात सुंदर साथीदार आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोते हो सायंकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून त्याआधी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा. केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. आणि आता बातम्या विस्ताराने. देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे. आसाम, पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजप 2/3 बहुमत मिळवेल असे कल आहेत. बंगालमध्ये मतमोजणी संथगतीने सुरू असून आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या केवळ 26 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला आहे. तृणमूलचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपनं यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 61 जागांवर विजय मिळवला. 143 जागांवर ते आघाडीवर आहेत. 2021 निवडणुकीत शून्यावर पोहोचलेले काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील असं दिसत आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला असून काँग्रेस आणि माकपचा प्रत्येकी एक उमेदवार आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या TVK पक्षानं 39 जागा जिंकल्या असून ते 69 जागांवर आघाडीवर आहेत. सत्ताधारी द्रमुकनं 18 जागा जिंकल्या असून ते 42 जागांवर आघाडीवर आहेत. तसंच काँग्रेस एका जागेवर विजयी झाली असून 4 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. अण्णा द्रमुकचे 15 उमेदवार विजयी झाले असून 30 जागांवर ते आघाडीवर आहेत. PMK 5 तर भाजप, माकप, भाकप आणि मुस्लिम लीग यांचे प्रत्येकी 2 उमेदवार आतापर्यंतच्या कलानुसार आघाडीवर आहेत. DMDK आणि VCK या पक्षाचा प्रत्येकी 1 उमेदवार आघाडीवर आहे. केरळमध्ये माकप प्रणित LDFची पीछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित UDFला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसचे 62 उमेदवार विजयी झाले असून 1 जण आघाडीवर आहे. मुस्लिम लीगचे 20 जण विजयी झाले असून 2 जण आघाडीवर आहेत. तर सत्ताधारी माकपनं 24 जागा जिंकल्या असून 2 जागांवर ते आघाडीवर आहेत. भाकपचे 8, केरळ काँग्रेसचे 7, RSPचे 3 आणि भाजपचे 3 उमेदवार जिंकले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 65 जागा जिंकल्या असून 17 जागांवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर असून 6 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 7 जागांवर विजयी झाला असून 3 जागांवर आघाडीवर आहे. आसाम गण परिषदेनं 5 जागा जिंकल्या असून ते

0: 7 जागांवर आघाडीवर आहेत. पुदुच्चेरीमध्ये एनआर काँग्रेस भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आलेल्या कालानुसार एनआर काँग्रेसनं 9 आणि भाजपनं 2 जागा जिंकल्या असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुक काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे तर द्रमुक आणि टीव्हीकेनं प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे. द्रमुक 3 आणि टीव्हीके 1 जागेवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला. टीव्हीकेचे व्ही एस बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे.
1: राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजयी झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक आर वाय घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. बारामतीच्या विकासाकरता सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. निवडणुका येतात आणि जातात पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
2: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाच्या 2026-2027 या आर्थिक वर्षाकरता 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातलं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या प्रस्तावित महामार्ग आणि रस्ते मार्गांचा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत घेतला. यामध्ये नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा बुऱ्हाणपूर टप्प्याचं 14 पदरीकरण, दुर्ग गडचिरोली पंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली कांकेर कॉरिडॉर आणि ग्वाल्हेर नागपूर कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांवर 1527 किलोमीटर लांबीच्या 9 राज्यस्तरीय बांधा वापरा हस्तांतरित करा पद्धतीच्या प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली असं यासंबंधीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. राज्य सरकारनं भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री गौर उर्फ गायत्री भंगाळे यांचं नगराध्यक्षपद रद्द केलं आहे. जात पडताळणी समितीनं त्यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र 23

0: 2026 रोजी अवैध ठरवलं होतं. त्या दिवसापासून नगरसेविका आणि नगराध्यक्षपद रद्द ठरल्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत आज संपणार असल्यानं सहकार विभागानं प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहकार निबंधक राजकुमार पाटील यांनी सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं प्रशासक मंडळ नियुक्त केलं. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांना आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आलं. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील, इतरत्र हवामान कोरडं राहील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर हे प्रसारण आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सायंकाळचे 7:11 झाली आहेत.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 वाजतात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. या मतमोजणीतनं जे निकाल हाती येत आहेत त्यात पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडूचे निकाल सत्ता परिवर्तन करणारे दिसत आहेत, तर आसाममध्ये भाजपानं सत्ता कायम राखली आहे. याच निकालांच्या विविध पैलूंवर आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सारंग दर्शने सर आज आपल्या सोबत आहेत. सारंग सर, नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, आज 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनाचा जनादेश दिसतोय. ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ सत्ता पालटून तिथं भाजपानं मारलेली मुसंडी आपण कशी पाहता, जनतेच्या मनात नेमकं काय होतं आणि भाजप कुठे यशस्वी ठरलं तर ममता बॅनर्जी नेमक्या कुठे कमी पडल्या असं आपल्याला वाटतंय?
1: आज बंगालमधल्या निवडणुकांचे निकाल हे खरोखरच अगदी ऐतिहासिक म्हणावेत असे आहेत. याचं कारण असं की 15 वर्ष ममता बॅनर्जी या बंगालमध्ये मुख्यमंत्री होत्या आणि गेल्याही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या समोर आव्हान उभं केलं होतं, मात्र यावेळेला ते यशस्वी झालं आणि सत्ता पालट झालं. याची मला काही महत्वाची कारणं अशी वाटतात की गेल्या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार इतके वर्ष चालल्याचा एक जो रोष होता लोकांच्या मनामध्ये आणि ते सरकार व्यवस्थित काम करत नाहीत, विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या ज्या घटना बंगालमध्ये घडल्या त्याचा बराच संताप मतदारांच्या मनामध्ये होता. दुसरा मुद्दा असा की बांगलादेशी घुसखोरांचा आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा जो मुद्दा आहे तोही बंगालमध्ये गेले काही वर्ष तापत चालला होता. तिसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाने एक हिंदुत्वाचं जे राजकारण देशभर केलं त्या हिंदुत्वाच्या राजकारणाला बंगालमध्ये एक वेगळी दिशा दिली आणि हिंदुत्वाचा गजर सतत चालू ठेवला. त्या हिंदुत्वामध्ये एक राष्ट्रीयत्व होतं आणि त्याचप्रमाणे बांगलादेशी आणि इतर जे घुसखोर होते बंगालमध्ये घुसणारे त्यांच्या विरोधातला आवाजही होता. या सगळ्याची एकत्रित अशी गोळाबेरीज झाली. याच्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात किंवा इतर राज्य जशी औद्योगिक प्रगती करतायत त्या तुलनेमध्ये बंगालमधली औद्योगिक प्रगती ही काहीशी कमी होतीये, म्हणजे त्यांचा वेग कमी आहे, आर्थिक विकासाचा वेग कमी आहे. आणि हे कुठेतरी मला असं वाटतं की मतदारांनाही जाणवलं. भारताचं जर आपण नकाशा बघितला तर पश्चिमेकडची जी सगळी राज्य आहेत ती जास्त वेगाने वाटचाल करतात, म्हणजे उदाहरणार्थ गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, त्या तुलनेमध्ये पूर्वेकडची राज्य मात्र आर्थिक विकासाबाबत मागे पडतात आणि त्याच्यातलं बंगाल हे राज्य इतकं महत्वाचं आहे की ते पूर्वी आर्थिकदृष्ट्या चांगलं संपन्न होतं, प्रबळ होतं, पण आधी डाव्यांची राजवट आणि आता ममता बॅनर्जींची 3 राजवटी त्यांच्या, म्हणजे 5 वर्षांच्या 3 असं 15 वर्षांचा काळ, हा बंगाल त्या प्रमाणामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकसित होऊ शकला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदारांनी मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला आत्ता ही संधी दिलेली दिसतेय. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रयत्न करण्याचं जे सातत्य आहे, म्हणजे गेल्या निवडणुकीत, त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आणि केंद्रामध्ये असलेली सत्ता, या सगळ्याचाही

0: परिणाम मतदारांच्या मनावर झालेला दिसतोय. बंगालमधला विषय हा भाजपच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे, याचं कारण बंगाल हे लोकसभेच्या जागांच्या बाबतीत देशामध्ये पहिल्या 5 राज्यांमधलं एक राज्य आहे, त्यामुळे तिथून निवडून येणारे लोकसभेचे खासदार हेही अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बंगाली मतदारांच्या दृष्टीने आता पुढे औद्योगिक विकास कसा होतो किंवा आर्थिक वाटचाल राज्याची कशी होते हे या दृष्टीने मला असं वाटतं की महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने हे सत्तांतर मला एका अर्थाने ऐतिहासिक वाटतं.
1: सर, दुसरीकडे आपण तमिळनाडू सुद्धा

0: हे औद्योगिक विकास कसा होतो किंवा आर्थिक वाटचाल राज्याची कशी होते हे या दृष्टीने मला असं वाटतं की महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने हे सत्तांतर मला एका अर्थाने ऐतिहासिक वाटतं.
1: सर दुसरीकडे आपण तमिळनाडू सुद्धा बघतोय, तिथे सुद्धा ऐतिहासिक बदलच आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवत असून सुद्धा अभिनेता विजयांचा पक्ष थेट सत्तेच्या जवळ गेलाय, तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांना स्वतः पराभवाचा धक्का बसलाय. एआयएडीएमकेने सुद्धा आधीच्या तुलनेत जास्त जागांवर बाजी मारली. द्रविडी राजकारण नेमकं काय सांगतंय?
0: भारताचं एकूण जे राजकारण आहे त्या राजकारणापेक्षा तमिळनाडूतलं राजकारण हे नेहमी वेगळ्या वाटेनं जातं आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये सत्ता मिळवता आलेली नाहीये. म्हणजे आता सुद्धा विजय यांचा जो विजय झालाय त्याची तुलना आंध्र प्रदेशामध्ये एन टी रामाराव यांनी जो विजय मिळाला होता त्यांच्याशी केली जाते. आंध्र प्रदेशात असंच झालं होतं, एन टी रामाराव यांनी हेही मोठे अभिनेते होते आणि त्यांनी पक्ष तेलुगू देशम स्थापन केला आणि लगेच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. विजय यांचं जवळजवळ तसंच झालंय. काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल की त्यांच्या एका सभेमध्ये गदारोळ झाला, काही माणसं मरण पावली आणि अतिशय शोकाकुल अशी ती घटना घडली होती. त्याचा परिणाम त्यांच्या सगळ्या निवडणुकीवरती होईल, मतदानावर होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आणि मतदार त्यांच्या माठीमागे उभे राहिलेत. याच्यामागे मला एक दोन तीन कारणं वाटतात. एक कारण म्हणजे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्ष जो आहे तो काही प्रमाणामध्ये थोडासा दुर्बळ होत गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला द्रमुकची जी सत्ता आहे ती सतत तमिळनाडूमध्ये जरी असली तरी करुणानिधींच्या काळामधला द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष आणि आत्ता त्यांचा चिरंजीव स्टॅलिन यांच्या काळातला पक्ष याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की स्टॅलिन यांचा पक्ष हा सातत्याने भारतीय जनता पक्षाला विरोध करत आला हे आपल्याला माहितीये. मात्र हाच पक्ष एकेकाळी अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला होता. पण आत्ताचं केंद्रीय राजकारणापासून एक प्रकारे फटकून राहण्याचं जे स्टॅलिन यांचं धोरण आहे त्याचाही मतदारांच्या मनावर काही थोडा परिणाम झाला असेल. दुसरं असं की तामिळनाडूमधलं जे मतदान होतं नेहमी ते नेहमी लाटांच्या नुसार होतं. म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीची किंवा कोणत्या तरी पक्षाची लाट येते आणि त्या लाटेवरती सगळे मतदार मतदान करतात. आत्ता अभिनेते विजय यांचीही अशी एक जबरदस्त लाट तमिळनाडूमध्ये आलेली दिसते. तरी आत्ता जर आपण आकडे बघितले तर अण्णाद्रमुकला जे यश मिळालंय ते यश बघता ती लाट थोडीशी थोपवली गेली असं दिसतं. म्हणजे काही गोष्टी जर झाल्या नसतं तर कदाचित विजय यांची ही लाट आणखीन मोठी लाट आली असती असं वाटतं मला. आता याच्यामध्ये विजय यांना कारभाराचा काही अनुभव नाही त्यामुळे ते राज्य कारभार कसं चालवतात, केंद्र सरकारशी संबंध कसे ठेवतात आणि याच्या पुढच्या तिथल्या राज्यसभेच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यासाठी ते त्यांच्या पक्षाची बांधणी कशी करतात याच्यावरती तमिळनाडूचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आत्ता द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड गडबड झाली असणार, त्यांचा सगळ्यांचा आत्मविश्वास आता खच्ची झाला असेल. आता या दोन्ही पक्षांमधले महत्वाचे अनुभवी नेते हे विजय यांच्याकडे जातात का आणि त्यांच्या पक्षाला काही आकार येतो का हेही पाहावं लागेल. तमिळनाडूचं राजकारण परत एकदा चित्रपट अभिनेत्यांच्या मार्गानेच बदललं गेलंय. म्हणजे आपण बघितलं तर जयललिता याही चित्रपटातल्या होत्या, MGR पण चित्रपटात होते, करुणानिधी हेही मनोरंजन विश्वातले होते आणि पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातल्याच एका बडा आसामीनं तमिळनाडूचं राजकारण आपल्या ताब्यात घेतलंय. तमिळनाडूच्या राजकारणाचे जे वेगळेपण आहे ते याच्यातून अधोरेखित होतं. दुसऱ्या बाजूला द्रमुकचा जो एक काही प्रमाणामध्ये थोडासा काही वेळेला राष्ट्रीय भूमिका न घेण्याचा जो एक स्वभाव आहे किंवा सतत हिंदीला विरोध करायचा किंवा एकूण राष्ट्रीय जे आहे धोरण त्याच्या बाबतीत थोडस विरोधात बोलायचं, वेगळं बोलायचं, त्यांचा एक थोडासा उपराष्ट्रवाद तमिळनाडूमध्ये फार पूर्वीपासून आहे आणि त्या उपराष्ट्रवादाला आत्ता मतदारांनी थारा दिला नाही हे मला फार मोठं सुचिन्ह वाटतं आणि त्या अर्थाने द्रमुकचा झालेला पराभव हा मला स्वागतार्ह वाटतो. एआयएडीएमकेच्या जागा वाढल्या याचं कारण द्रमुकचा जर आपण बघितलं तर त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो इतका खाली गेलाय की त्याच्यामुळे एक स्पेस तयार झालेली दिसते तमिळनाडूमध्ये आणि ती स्पेस मला असं वाटतं की अण्णा द्रमुकांनी भरून काढली असं दिसतंय. आता यातलं निवडणुकीनंतरचं खरं एक उत्सुकतेची बाब अशी आहे की हे तिन्ही पक्ष एकमेकांशी कसे वागतात. म्हणजे समजा विजय हे उद्या मुख्यमंत्री झाले तर आणि त्यांनी अण्णा द्रमुकचं सहकार्य घ्यायचं जर ठरवलं तर कदाचित हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन द्रमुकशी आणखीन मोठी कोंडी करू शकतात. आता विजय आणि अण्णा द्रमुक हे एकत्र येतात का, अण्णा द्रमुक त्यांच्याविषयी कोणती भूमिका देतात, अण्णा द्रमुक असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला एनडीए असं लक्षात घेतलं पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा हा सध्या अण्णा द्रमुक बरोबर आहे आणि तमिळनाडूमध्ये एनडीए असं एकत्रित ते सगळेजण लढत आहेत.

0: त्यामुळे अण्णा द्रमुकला जे आता यश मिळालं आहे ते यश हे त्यांच्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने पण मला महत्वाचं वाटतं. अण्णा द्रमुकमध्ये कदाचित असाही विचार करत असेल की विजय यांचं हे यश तात्कालिक आहे, आज ना उद्या पुन्हा एकदा एक राजकीय पर्याय तमिळनाडूमध्ये असण्याची गरज आहे. आणि त्याही दृष्टीने कदाचित अण्णा द्रमुक हा पक्ष जो आहे तो पुन्हा नव्याने बांधणी करून एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तमिळनाडूमध्ये राहू शकतो. आणि या सगळ्या नवीन घडामोडींमध्ये द्रमुकचं मात्र जास्तीत जास्त मार्जिनलायझेशन म्हणजे त्यांची ताकद आणखी कमी होण्याची शक्यता वाटते मला.
1: सर, सत्ता बदलाचा हाच कल आता केरळमध्ये सुद्धा दिसतोय. तिथे डाव्यांची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येते, या निकालामागची काय कारण तुम्हाला दिसत आहेत?
0: केरळमधले मी दोन मुद्दे फक्त मांडतो. एक म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डाव्यांची सत्ता कुठेही नाही अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे केरळमधली डाव्यांची सत्ता गेल्यामुळे. दुसरीकडे काँग्रेसला तिथे सत्ता मिळाल्यामुळे, काँग्रेसला आणि आघाडीला, काँग्रेसला एक प्रकारचं संपूर्ण देशात पराभवत असताना केरळसारखं राज्य म्हणताच ताब्यात आल्यामुळे काँग्रेसला एक प्रकारचा दिलासा मिळालाय. आपण केरळचं जर राजकारण बघितलं तर केरळच्या राजकारणामध्ये सत्तारूढ पक्षाला हरवायचं आणि विरोधकांना सत्तेत आणायचं असा तिथल्या मतदारांचा जो कल आहे तो सतत आपल्याला घडत आलेला दिसतोय. म्हणजे एकदा सत्ता मिळते आणि पुढच्या वेळेला विरोधात बसायचं असं केरळचा आपण जर स्वातंत्र्यापासूनचा क्रम बघितला तर केरळमध्ये असंच होत आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या राजकारणाच्या रीतीनुसार काँग्रेस सत्ता आणि काँग्रेस आघाडीचा विजय झालेला दिसतोय.
1: सर, आपण हे सत्ता बदलाचं चित्र पाहिलं पण दुसरीकडे भाजपानं आसाममध्ये मात्र सत्ता राखली. तिथे निवडणुकीच्या आधी बरंच राजकारण झालं होतं पण काँग्रेस मात्र खूप मागे पडली आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: आसाममधल्या निवडणुकीचं भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याचं सगळं श्रेय तिथल्या मुख्यमंत्र्यांचं आहे. मागच्या वेळेला ते निवडून आले ते याही वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं यश तिथे मिळालंय. आसाममध्ये आतापर्यंत हिंदुत्वाचं राजकारण झालं नव्हतं, मात्र हिमंत बिस्व शर्मांनी हिंदुत्वाचं राजकारण आसाममध्ये आत्ताच नाही तर गेली काही वर्ष सातत्याने चालवलंय. तिथेही घुसखोरीचा एक प्रश्न आहे आणि ते घुसखोर सगळे बांगलादेशातले आणि इतर देशांमधले आलेले घुसखोर आसाममधले त्यांना बाहेर काढणं हा तिथला कळीचा मुद्दा आहे. हिमंत बिस्व शर्मांनी आसामला एका अर्थाने राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांचं जे राजकारण आहे त्याच्यावरती आसाममधल्या मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय.
1: सर, पुदुच्चेरीमध्ये सुद्धा विधानसभेचे निकाल आज लागले, महाराष्ट्रात सुद्धा पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले, हे निकाल अपेक्षित होते असं आपल्याला वाटतंय का?
0: महाराष्ट्रातल्या ज्या पोटनिवडणुका झाल्या दोन विधानसभांच्या तिथला निकाल अपेक्षितच होता आणि त्याप्रमाणे तो लागलेला आहे. पुदुच्चेरीमध्ये वेगळेपणा यावेळेचा असा आहे की तमिळनाडूमध्ये जे निकाल लागतात तसेच निकाल पुदुच्चेरीमध्ये आजपर्यंत लागत आलेत. यावेळेला मात्र फरक असा पडलाय की यावेळेला पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला सत्ता मिळालेली आहे आणि तमिळनाडूमध्ये मात्र वेगळा निकाल लागलेला आहे. त्या अर्थाने पुदुच्चेरीचं जे राजकारण आहे ते तमिळनाडूच्या राजकारणापासून आता स्वतंत्र होऊन एक वेगळी स्वतंत्र वाटचाल सुरू करते असं दिसतंय. आणि पुदुच्चेरी हे छोटं असलं तरी एक महत्वाचा भूभाग आणि महत्वाचं राज्य आहे, तिथे एनडीएचं सरकार येईल असं दिसतंय. त्यामुळे पुदुच्चेरीची एक वेगळी राजकीय वाटचाल सुरू झाली असं मला या निमित्ताने वाटतं.
1: सर, आता लवकरच उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका होणार आहेत तर त्या निवडणुकांवर या निकालाचा काय प्रभाव पडेल असं वाटतं?
0: उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवरती या निकालांचा नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम होण्याची शक्यता मला वाटते. त्याचा एक भाग असा आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला, ज्या पद्धतीने सभा घेतला आणि त्यांना जो प्रतिसाद तिथे मिळत होता त्या प्रतिसादाचा परिणाम उत्तर प्रदेशमधल्या मतदारांवरती निश्चितच होईल. उत्तर प्रदेशातली निवडणूक आता म्हटलं तर जवळ आलीये आणि आज झालेल्या निकालांमध्ये एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालंय त्या यशाचा परिणाम उत्तर प्रदेशच्या मतदारांवरती होण्याची मला शक्यता वाटते. आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशात जो काही कारभार चालवला आहे त्या कारभाराचं उदाहरण हे इतर राज्यांमध्ये प्रचाराच्या वेळेला दिलं जात होतं, म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये. आणि एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून योगीजींकडे बाकीच्या राज्यांमध्ये पाहिलं जातं. आता या सगळ्या देशांमध्ये योगीजींना मिळणारा हा जो प्रतिसाद किंवा त्यांची जी प्रतिमा इतर राज्यांमध्ये निर्माण झाली त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमधील मतदारांवरती होईल असं मला वाटतं.
1: सर, याच निकालांचं आणखी एक महत्व म्हणजे केंद्रामध्ये राज्यसभेच्या संख्याबळावर काही एक परिणाम निश्चित होणार आहे, तो परिणाम काय असेल आणि त्याचा केंद्र सरकारच्या ताकदीवरती किती फरक पडणार आहे?
0: आता उद्याच्याला बंगाल आणि इतर राज्यांमधल्या जेव्हा निवडणुका राज्यसभेच्या होतील त्यावेळेला अधिकाधिक संख्येने खासदार राज्यसभेमध्ये एनडीएचे आणि भाजपचे जाऊ शकतील. त्याच्यामुळे केंद्र सरकारला आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा अधिक स्थैर्य येईल. काही विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत संख्याबळाची अनुकूलता लागते, ती अनुकूलता स्वाभाविकच वाढेल. दुसरा

0: की संसद चालते त्यामधलं विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं जे संख्याबळ असतं त्याच्यावरती पुष्कळदा कामकाज सुरळीत चालतं की नाही हे अवलंबून असतं. राज्यसभेचं जर उद्याचं संतुलन बदलून ते पारडपूर्ण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेलं तर राज्यसभेचा कारभार अधिक जास्त व्यवस्थित चालेल अशी शक्यता आहे. आणि टीएमसीची जी आज ताकद आहे त्याच्यामध्ये राज्यसभेचा खूप मोठा वाटा होता किंवा डीएमकेची राज्यसभेतली ताकद हा एक मोठा वाटा होता. आता हे राज्यसभेमधलं त्यांचं बळ कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वाभाविकच एकूण देशामधलं जे एक राजकीय भूमिका मांडण्याचं एक प्लॅटफॉर्म असतो तो त्यांच्या हातून निसटणार आहे आणि याचा फायदा अर्थातच एनडीएला होईल.
1: सर, म्हणजे थोडक्यात देशाच्या एकूणच राजकारणावर परिणाम घडवून आणणाऱ्या या निकालांचे विविध पैलू तुम्ही आमच्या श्रोत्यांसमोर खूप सोप्या शब्दांमध्ये मांडलेत, त्यासाठी आपला वेळ दिलात. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआय आठ मराठी या डीटीएच उपग्रहवाहिनीवरून सायंकाळचे 7:30 वाजले. शेतकरी
1: श्रोते हो नमस्कार. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 14 वैशाख शके 1948 दिनांक 4 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. जलसंधारणाचे सापडले मर्म, आचरूया तो एकच धर्म. कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत मुक्काम पोस्ट भुईंस तालुका वाई येथील मंडल कृषी अधिकारी निखिल रायकर यांची फार्मर कप 2026 याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, फार्मर कप 2026 ही स्पर्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी आता नव्यानं येऊ पाहतीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीचा प्रयत्न सध्या केला जातोय. फार्मर कप 2026 ही स्पर्धा आता संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारली असून ती आपल्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी एक मोठी चळवळ ठरत आहे. नेमकी ही स्पर्धा काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत, या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर अर्थात नियमावली ती असणार आहे ती कोणती आहे, पिकांची निवड असेल तर ती कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे, शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला तर काय फायदा होणार आहे, याच्यासाठी आपला कृषी विभाग काय मदत करणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं स्पर्धा म्हटलं की बक्षीस आलं, आणि बक्षीस जरी नाही मिळालं तरी सुद्धा याच्यामधून काय साध्य होणार आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वाई तालुक्यातील भुईंसचे मंडल कृषी अधिकारी निखिल रायकर सर. रायकर सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार.
2: रायकर सर, शालेय जीवनापासून ते आतापर्यंतच्या स्पर्धा म्हटलं की थोडी उत्सुकता असते.
3: बरोबर.
2: जरा नव्यानं काहीतरी वेगळं शिकायला मिळेल याची अपेक्षा असते, आणि शिकायला मिळाल्यानंतर ती स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर बक्षीस मिळेल ही सुद्धा एक फार मोठी अपेक्षा असते. नेमकी या स्पर्धेचं स्वरूप काय असणार आहे, ही नेमकी स्पर्धा काय आहे?
3: खरंतर ही स्पर्धा गेल्या 3 वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांमध्ये राबवली जात होती, आपण प्रायोगिक तत्वावर म्हणूया. आणि त्याच्यामध्ये पाणी फाउंडेशननं खूप मोठा पुढाकार घेऊन ही स्पर्धा राबवत होतं आणि त्या स्पर्धेचं पूर्ण नियोजन केलं होतं. आणि ह्या खरीप हंगामापासून ही स्पर्धा पूर्ण राज्यात राबवावी असं आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं, आणि त्यासोबतच कृषी विभागाचा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठा पाठिंबा मिळाला. त्याच्यामुळे ही स्पर्धा आता पूर्ण राज्यामध्ये राबवली जाते.

0: ही स्पर्धा पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं राबवली जाणार आहे. आणि जो मूळ गाभा राहणार आहे तो गट शेतीचा राहणार आहे. एकटा एकटा शेतकरी असेल तर त्याला खूप वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्या अनुषंगानं गटबांधणी करून शेतकऱ्यांना एकत्रित येऊन एखादी काही कंपनी, जसं की आपल्याकडे काही उदाहरणं आहेत की जे एकत्र आल्यामुळे ते लोक यशस्वी झाले, हे सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला गट तयार करणं, त्या गटातील जे सदस्य आहेत त्या सदस्यांना पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन करणं आणि सरते शेवटी त्या जो काही उत्पादन खर्च असेल, उत्पन्न असेल, ह्याची गोळाबेरीज करणं हा याचा मेन उद्देश आहे. आणि त्याच्यातून खूप चांगलं ज्या गटाने काम केलं त्या गटाला बक्षीस देणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
1: बर, हा मुख्य उद्देश आहे की बाबा शेतकऱ्यांची उन्नती करायची, समृद्धी करायची, पण नेमकी अजून काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला?
0: याचा प्रमुख उद्देश की गट शेती करणं, शेतकऱ्यांना एकत्र येऊन त्या शेतकऱ्यांचेच वेगवेगळे अनुभव असतात, ते अनुभव त्यांचे एकत्र आले पाहिजेत, त्यांनी सामूहिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि विशेष करून कृषी विभागामार्फत किंवा आपले कृषी विद्यापीठ आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, यांचं जे तंत्रज्ञान आहे त्याचा समावेश करून आपण एसओपी, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस म्हणतो, त्या एसओपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन हा कृषी विभाग करणार आहे. आणि शेतीकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून कसं बघता येईल, ही शेती आपली शाश्वत कशी करता येईल, हा त्याचा मेन उद्देश आहे. आणि याच्यातूनच एक चांगलं नेतृत्व घडणं, एखादा गट चांगला झाला, त्या गटातले सदस्य चांगले झाले, उद्या ते एखादी शेतकरी उत्पादक कंपनी करतील किंवा एखादा मोठा उद्योग उभा करतील, हा मेन उद्देश आहे की नेतृत्व जे चांगलं आहे गटांचं ते थोडंसं त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं.
1: सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना एकत्र आणणं, कारण एकत्र आल्यामुळे बरेचसे फायदे हे आपोआप घडले जाणार आहेत, त्यामुळे हा एक महत्वाचा उद्देश आहे. पण सर, आता कुठलीही स्पर्धा असेल, कुठलीही योजना असेल, तर ती नियमांमध्ये बांधली तर त्याचा सक्सेस रेट वाढतो. मग ह्याचे काही नियम आहेत का की ज्याचा फायदा हा आपल्या या स्पर्धेला होणार आहे आणि शेतकऱ्यांना ते नियम काटेकोर पाळणे गरजेचं आहे?
0: अगदी बरोबर, नियम आहेत परंतु खूप सोपे सोपे नियम आहेत. शेतकऱ्यांसाठी कुठलीही क्लिष्टता निर्माण करणारे नियम नाहीत. सर्वात महत्वाचं की मगाशी आपण जे बऱ्याच वेळा शब्दाचा उल्लेख करतो की गटशेती, त्या गटाचं एक पीक असलं पाहिजे, म्हणजे एक पीक त्या गटाने पूर्ण घेतलं पाहिजे, हा मेन एक नियम आहे त्याचा. त्याच्यानंतर आपण स्पर्धा ही खरीप हंगामामध्ये राबवतोय. या खरीप हंगामामध्ये म्हटलं तर आपल्याला कमी कालावधीची जर पीकं असतील तर ती आपण खरीप हंगामामध्ये एक दोन पीकं सुद्धा आपण घेऊ शकतोय. त्यासोबतच एखादा शेतकरी असेल तर तो शेतकरी त्या गटाचा सदस्य असला पाहिजे आणि तो त्या एका पिकासाठी त्या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊ शकतो. परंतु त्याचं दुसरं पीक असेल तर तो दुसऱ्या गटामध्ये सुद्धा त्याचा सहभाग घेऊ शकतो. आता सर्वात महत्वाचं, जो एक गट तयार होणार आहे एक पिकासाठी, त्या एका पिकाचं किमान 15 एकर क्षेत्र गरजेचं आहे आणि 11 शेतकरी अपेक्षित आहेत. 11 शेतकरी आणि 15 एकर क्षेत्र त्या एका पिकाचं असलं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे की बऱ्याचदा कृषी विभागाच्या विविध योजना घेण्यासाठी आपल्याला कागदोपत्री बऱ्याच तरतुदी असतात की सातबारा नावावरती पाहिजे, तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जमिनीची नोंदणी आपल्या नावावर असावीच असं बंधन नाहीये. त्याच्यामुळं आपण एखादी शेतमजूर असेल, कोणी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत असेल, अशांनी जरी एक एकर क्षेत्र फक्त एक आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम करायचं, असं 11 लोकांचं 15 एकर क्षेत्र पाहिजे. आणि काही पिकांचा अपवाद आहे ज्याच्यामध्ये भात, भाजीपाला आणि नाचणी ह्या पिकांसाठी क्षेत्र आपल्याकडे कमी असल्यामुळे त्याची क्षेत्र मर्यादा आपण कमी केलेली आहे की जी 10 एकर क्षेत्र त्या पिकांचं आपण घेतलं तरी चालू शकतं. याच्यामध्ये एक आहे की कमीत कमी क्षेत्रापासून जास्तीत जास्त क्षेत्रापर्यंत एखादा शेतकरी सहभाग घेऊ शकतो. परंतु गटाचं समजा 15 एकर क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 30% एखाद्या शेतकऱ्याचं क्षेत्र जास्तीत जास्त आपण घेऊ शकतो. ह्याला कुटुंब ही अट आहे, म्हणजे जे 11 शेतकरी आपण घेणार ते 11 जण वेगवेगळ्या कुटुंबातले असावेत, जेणेकरून त्या गटांच्या सोबतच त्या कुटुंबाची सुद्धा बांधणी होईल आणि गाव पातळीवरती काम करताना ते सोपं जाईल.
1: बरं सर, हे नियम झाले. नियमांमध्ये आपण किती जरी बांधलं तरी तुम्ही सांगितलं की पिकाची निवड करायची आहे, 11 एकर क्षेत्र हवंय, सदस्य संख्याही तशीच मर्यादित हवी आपल्याला, शेतकरी असावाच अशी काही अट नाही, शेतमजूर असेल तरी सुद्धा चालेल, महिला असल्या तरी चालतील, पण पिकांची निवड किती महत्वाची, कशा पद्धतीने पिकांची निवड केली जाणार आहे?
0: आता बघा की जर आपण मगाशी म्हटलं की आपण गट करतोय, ह्याच्यामध्ये गट करताना आपण महिलांचा वेगळा गट करू शकतो, पुरुषांचा गट वेगळा करू शकतो, किंवा पुरुष आणि महिला असा मिश्र गट सुद्धा आपण करू शकतो. आणि त्या गटाने पिकं घेताना आपल्याकडे खरीप हंगामामध्ये जी पिकं घेतली जातात अशा पिकांसोबतच आपण भाजीपाला पिकं सुद्धा आपण घेऊ शकतो. अशी जवळपास 36 पिकं या स्पर्धेमध्ये आहेत की जे पूर्ण राज्यामध्ये ह्या 36 पिकांमध्ये कुठलाही गट हा स्पर्धा करण्यासाठी सहभागी होणार आहे. सगळ्यात महत्वाचं की मागाशी

0: सांगताना राहिलो की याला थोडीशी मुदत आहे आपल्याला की 15 मे पर्यंत त्याची नोंदणी करायची आहे गटांची, आणि दुसरा टप्पा आपला 31 मे पर्यंत. 31 मे पर्यंत गटाची पूर्ण शेतकरी निवड असणं किंवा कुठल्या क्षेत्रावरती कुठलं पीक घेणार आहे याची सविस्तर माहिती भरण्यासाठीची 31 मे ही मुदत आहे.
1: बरं, मग आता तुम्ही जी 36 पिकं सांगितली त्या पिकांची निवड म्हणजे कशी असणार आहे? एक पीक असणार आहे, मिश्र पीक असणार आहे, बहुवर्गीय पीक, कशा पद्धतीनं पिकांची निवड होणार आहे किंवा शेतकऱ्यांनी करणं अपेक्षित आहे?
0: याच्यामध्ये त्या गटाने एक पीक पद्धतीनुसार म्हणजे सोयाबीन जर केलं तर फक्त सोयाबीन सुद्धा सगळ्यांचं असू शकतं, किंवा आंतरपीक पण आपण सोयाबीन तूर हे आंतरपीक प्रचलित आहे तर त्याच्यामध्ये आंतरपीक सुद्धा आपण घेऊ शकतो. फक्त एक आहे की ते सर्वांचं एक सारखंच असलं पाहिजे. जर तुम्ही आंतरपीक ठेवलं तर सर्वांनी तेच आंतरपीक ठेवलं पाहिजे, किंवा त्याचं जे काही प्रमाण आहे आपण जे तंत्रज्ञान वापरणार आहोत ते सर्वांनी एकसारखं वापरायचं आहे. त्याचा आपण हळूहळू पुढील मुद्द्यामध्ये आपल्याला कव्हर होईल की आपण ही अट कशासाठी आहे. फक्त एक आहे की कुठलंही त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार जे पीक येतंय ह्या 36 पिकांपैकी त्यापैकी ते कुठलंही घेऊ शकतात. मग ते मिश्र पीक सुद्धा असू शकतं, आंतरपीक किंवा एक क्रॉप असू शकतं.
1: म्हणजे शेतकऱ्यांनी पिकांची निवड पण योग्य पद्धतीनं आणि आपल्या भागामध्ये कुठलं पीक चांगल्या पद्धतीनं येत आहे त्या पद्धतीनं निवडणं अपेक्षित आहे. सर, आता याच्यामध्ये शेतकरी सहभागी व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे आणि आपण काय प्रयत्न करणार आहे?
0: शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं यासाठी निवासी प्रशिक्षण पाणी फाउंडेशन मार्फत घेतले जात आहेत. आता जवळपास ह्या 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक तालुक्यातून 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं, त्याच्यामध्ये पुरुष आले महिला आले, यांचा सहभाग आहे. यांचे प्रशिक्षण पूर्ण होतील. त्यासोबतच गावोगावी सहाय्यक कृषी अधिकारी आहेत किंवा कृषी विभागाची टीम आहे, उमेदची टीम आहे, या लोकांना गटांना मार्गदर्शन करून त्याच्यासाठी नोंदणीसाठी त्यांना सहभागी करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासोबतच ह्या गटांचे प्रत्येक तालुका स्तरावरती बैठका झालेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये परत एकदा त्या स्पर्धेचे नियमावली असेल किंवा याच्यामध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे हे सुद्धा त्या तालुका स्तरावरती सांगितलं गेलेलं आहे.
1: अच्छा सर, ही पीक पद्धती निवडल्यानंतर तिथून पुढची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना कशी मदत करणार आहे की जेणेकरून तो गट किंवा ते शेतकरी या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीनं पुढे जातील किंवा बक्षीस पात्र ठरतील?
0: अगदी. आता याच्यामध्ये स्पर्धा हे एक प्रोत्साहन आहे आणि त्याची बक्षीस हे सुद्धा एक त्याचं एक स्वरूप आहे, प्रोत्साहनाचं स्वरूप आहे. परंतु मूळ उद्देश हा आहे की लोकांनी एकत्र येऊन गटशेती केली पाहिजे. त्या गटशेतीतून म्हणजे शेती करताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याच्यावरती सामना कसा करायचा हे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आपण वेळोवेळी सांगणार आहे. जसं तुम्ही म्हणालात की कसा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार, तर आत्ताच काम सुरू झालेलं आहे. जसं की आता गटबांधणी करणं, कुठलं पीक घ्यायचंय आपल्याला, कुठल्या पिकासाठी आता निविष्ठा आपण खरेदी करणार आहोत, त्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी सुद्धा एकत्र की आपण एकत्र निविष्ठा कुठून खरेदी करू शकतो, आपल्याला कुठून स्वस्त मिळू शकतात, ह्यासाठी वेळोवेळी उमेद आणि पाणी फाउंडेशन कृषी विभाग यांची जी काही खाली टीम आहे ती टीम त्या गटाला मार्गदर्शन करणार आहे. आता हा हंगाम आपण म्हणतो की माती परीक्षणासाठी योग्य कालावधी आहे. यामध्ये माती नमुने बऱ्याच गटांनी काढून झालेले आहेत. इथून पुढे पण जे काही गट राहिलेले असतील ते सुद्धा हे गट याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर किंवा सहभागी होण्यापूर्वी त्या गटांचे माती नमुने काढण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल. हे माती नमुने तपासणी करून आल्यानंतर त्या त्या गटासाठी किंवा त्या त्या शेतकऱ्यांसाठी ते तांत्रिक मार्गदर्शन केलं जाईल की या मातीमध्ये कुठल्या पिकासाठी कुठल्या खताची कशी आवश्यकता आहे किंवा ते कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. त्यासोबतच पेरणीच्या पूर्वीची जी काय तयारी म्हणतो आपण खरीप पूर्व तयारी, जसं की त्याच्यामध्ये बियाणं निवड असेल, बीज प्रक्रिया करणं असेल, त्याच्यापूर्वीची उगवण क्षमता तपासणी असेल किंवा बीबीए पद्धतीनं टोकन पद्धतीनं पेरणी असेल, या प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे पिकाच्या निवडीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती त्या त्या गटाला हे मार्गदर्शन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन केलं जाणार आहे.
1: आता आपली मुलाखत ऐकल्यानंतर नव्याने एखाद्या गावातल्या गटाला वाटलं की आपल्याला सहभागी व्हायचंय, म्हणजे आतापर्यंत आपण जे माहितगार शेतकरी आहेत किंवा जे शेतकरी गट ऑलरेडी तयार आहेत त्यांना आपण या प्रवाहात आणलेला आहे, पण अगदी नव्यानं जेव्हा एखादा शेतकरी गट या प्रवाहात येणार आहे त्यांनी कशा पद्धतीने या गोष्टी कराव्यात किंवा संपर्क कुठे करावा?
0: याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून ज्या गावातलं शेतकरी इच्छुक असतील किंवा एखादा गट इच्छुक असेल तर त्यांनी आपल्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी असतील, मंडळ कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांना संपर्क करावा. त्यासोबतच महिलांचे जे उमेदचे गट आहेत त्यांनी उमेदच्या यंत्रणेकडे चौकशी करावी. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक दोन पाणी फाउंडेशनचे सुद्धा आपले सहकारी आहेत, ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि सर्वात सोपं की तुम्ही कृषी विभागाकडे संपर्क केला तर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्याला कृषी विभागाकडून ह्या स्पर्धेबद्दल आणि ह्या पूर्ण प्रक्रियेबद्दल दिली जाणार आहे.
1: या स्पर्धेअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना काय काय फायदे होणार आहेत?
0: याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच की एखादं बियाणं निवड करताना कुठलं बियाणं निवड केलं पाहिजे, त्या गटांना माहिती दिली जाणार की आपल्याला हेच बियाणं का निवडायचे, मग

0: शेतकऱ्याला साक्षर करणं, शेतकरी स्वतः शास्त्रज्ञ आहे परंतु तो एकटा आहे, ते गटाच्या माध्यमातून एकत्र आल्यानंतर निर्णय क्षमतेमध्ये आणखी चांगली वृद्धी होईल. आणि याच्यातून बीज प्रक्रिया करणं असेल, कुठल्या पद्धतीने आपण पेरणी करणार आहोत ते मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसेच वेळोवेळी जसं पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार पीक वाढल्यानंतर त्याच्यावरती कुठले कीड रोग आहेत त्याच्यावरती काय फवारणी करणं गरजेचं आहे, आणि विशेष करून आता प्रत्येक गटाला दशपर्णी अर्क निर्मिती करणार आहोत, जेणेकरून ते जे काय तयार होण्यासाठी लागणारा कालावधी आहे प्रत्यक्ष पिकाला आपण जेव्हा फवारणार तोपर्यंत ते उपलब्ध हवं. म्हणजे हे टप्प्याटप्प्यानं आपल्याला त्या शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर परत काढणीच्या दरम्यान सुद्धा त्याची पक्वता आपल्याला कशी ओळखायची, ते एकत्र कसं काढायचं, आणि ह्याच्यामध्ये गटाचा खूप मोठा रोल असणार आहे. तो इर्जिक पद्धतीचा सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश आहे. मजुरांची समस्या आहे किंवा वेळेचा जो काही कमी वेळेमध्ये आपल्याला पटकन निर्णय घेऊन ते एखाद्या पिकाची काढणी करणं गरजेचं असतं, अशा वेळी आपल्याला जीवाला जीव देणारा आपला गटबांधणी झालेला असेल तर तो सुद्धा पटकन इर्जिक पद्धतीनं आपल्या एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन ते काढणार आहोत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही शेती आनंददायी कशी करता येईल हे पूर्ण प्रोसेस आपण याच्यामध्ये करणार आहोत.
1: सर मग अशी तुम्ही एक शब्द उच्चारला होता एसओपी, हा एक मोठा भाग आहे या स्पर्धेचा, नेमकं काय आहे
0: एसओपी? म्हणजे सोपं, त्याला जर आपण म्हणाल ना की सोपं, काय सोपं आहे की प्रत्येकाचं एक ठरलेलं आहे की कुठल्या पिकाला आपल्याला काय केल्यानंतर त्याचे उत्पादन जास्त येईल हे शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेलं आहे. कृषी विभाग त्याच्याबद्दल आपण नेहमी जनजागृती करत असतो, हेच आपल्याला काटेकोरपणे पाळणं करायचं. जसं की आपल्याला माहिती आहे की बीज प्रक्रिया केल्यानंतर फायदा होतो परंतु बऱ्याच अजून शेतकरी टाळतात, मग ह्या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्यात एक नियम घातलाय की प्रत्येकाने बीज प्रक्रिया केलीच पाहिजे, प्रत्येकाने उगवण क्षमता तपासणी केलीच पाहिजे. जे जे काही टप्पे आहेत जसं की पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला निंबोळी अर्काची फवारणी असेल, दशपर्णी अर्काची फवारणी असेल ती केली पाहिजे. सगळ्यात पहिलं की आपण पीक निवडण्यापूर्वी आपल्या मातीचा माती नमुना तपासणं करणं गरजेचं आहे. हे जे छोटे छोटे मुद्दे आहेत त्यालाच थोडक्यात आपण एसओपी म्हणू शकतो की हे पूर्ण आपण फॉलो केले, प्रत्येक नियम जर आपण अंमलबजावणी केली तर सरते शेवटी आपल्या उत्पादनामध्ये नक्की भरघोस वाढ होणार आहे.
1: अगदीच खरं आहे. सर मगाशी आपण सांगितलं की 3 दिवसीय आपण प्रशिक्षण आपल्या शेतकरी गटाला ठेवतोय आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं यासाठीचा प्रयत्न चाललाय. प्रशिक्षणाच्या दरम्यान शेतकऱ्यांना नेमकं शिकवलं काय जाणार आहे की ज्याचा फायदा हा आपल्या स्पर्धेसाठी होणार आहे?
0: आतापर्यंत जे प्रशिक्षण झाले 3 दिवसाच्या ज्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांचं एक मनपरिवर्तन, आम्ही आता मी स्वतः त्या प्रशिक्षणाला पण गेलेलो, सर्व शेतकरी महिला आपल्या उमेदच्या चांगले गट सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मनपरिवर्तन खूप चांगल्या पद्धतीनं केलं गेलं. की बऱ्याचदा काय होतं की गटशेती, मग आता आपण जे चर्चा केली की हे पिकं एक पिकच कसं निवडायचं, मग ते सगळे एवढे लोक होतील का, लोक एकत्र येतील का, मग आल्यानंतर आम्हाला काय फायदा होणार, हे प्रत्यक्ष डोळ्यानं जे काय व्हिडिओच्या स्वरूपामध्ये जे 3 वर्षापूर्वीच्या स्पर्धा राबवल्या गेल्या 3 वर्षामध्ये त्याच्या प्रत्येक गटाचे अनुभव त्यांना तिथे दाखवले गेले, त्यासोबतच वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून हे गटशेती आपल्याला कशी गरजेची आहे अशा पद्धतीने पण तिथे दाखवलं गेलं, आणि लोकांना थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे तांत्रिक मार्गदर्शन केल्यानंतर लोकांमध्ये परिवर्तन झालं की बाबा हा ही गोष्ट सोपी आहे परंतु आपण आतापर्यंत टाळत होतो हे आपल्याला करणं गरजेचं आहे. फार तिथे तांत्रिक मार्गदर्शन न होता लोकांना गटबांधणी कशी करायची आणि लोकांनी एकत्र आल्यानंतर काय फायदा होणार हे लोकांनी पक्क लक्षात घेतलेलं आहे. आणि आतापर्यंत असा अनुभव आहे की ते प्रशिक्षण घेऊन आलेले शेतकरी गावात आल्यानंतर स्वयंपरिणाम स्वतःहून गट तयार करतात, लोकांना सांगतात की अरे एकत्र या, आपण एकत्र आल्यानंतर आपल्याला करता येईल. अगदी महिला पुरुष सुद्धा गावामध्ये एकत्र येऊन ते त्या कामाला लागलेले आहेत. आणि मग ते एकदा गट तयार झाले की मग अशी आपण चर्चा केल्याप्रमाणे 15 मे पासून आपण प्रत्येक गटाला वेगवेगळ्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्यासोबत सर्वात महत्वाचं की मेंटॉर, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण एक मेंटॉर म्हणतो आपण, मार्गदर्शक, त्या पद्धतीचा प्रत्येक गटाला आपण नेमून देणार आहे. उमेदला उमेदचे काय सहकार्य आहेत, कृषी विभागाचे काय सहकार्य आहेत, पाणी फाउंडेशनचे काय सहकार्य आहेत, जे वेळोवेळी त्या शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतामध्ये भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. आता प्रशिक्षण, आता निवासी प्रशिक्षण त्यांना कदाचित मिळू शकणार नाही, परंतु कृषी विभागाच्या मार्फत त्या शेतकऱ्यांना त्यांच्याच गावात एक बैठक घेऊन त्यांना सविस्तर माहिती या स्पर्धेची दिली जाईल. जास्तीत जास्त प्रयत्न असा केला जाईल की त्या शेतकऱ्यांना या संदर्भातली सर्व माहिती होऊन ते शेतकरी याच्यामध्ये सहभागी होतील. कारण आपल्याला हंगामाच्या सुरुवातीपासून आपल्याला याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे की परत जर असं प्रशिक्षण आपण जास्त कालावधीपर्यंत देत गेलो तर मातीने नमुने गोळा करणं हा टप्पा परत पुढे पुढे आपला वाढत जाणार आहे.
1: म्हणजे जरी एखादा शेतकरी गट राहिला असेल नोंदणी करण्यासाठी, समजा 15 मेच्या पुढे जर गेलं तरी सुद्धा गट नोंदणी झाल्यानंतर आपण ही प्रशिक्षण घेऊ शकतो जरी प्रशिक्षण संपलं तरी.
0: अगदी बरोबर.
1: पर सर बक्षीस म्हटलं की एक उत्सुकता असते की बक्षीस प्रत्येकाला हवं असतं, कारण त्यासाठीच ही स्पर्धा आहे की शेतकऱ्यांमध्ये ते एक उत्साह निर्माण व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी. पण बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे गुणवत्ता कशी नोंदवली जाणार आहे, काय काय मार्गदर्शन असणार आहे, या बक्षीस मिळवण्याच्या उद्देशानं आपण काय काय प्रयत्न करणार आहोत?
0: स्मार्ट शेती नावाचं पाणी फाउंडेशन

0: त्यांचं एक ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीपासून याचे सर्व डाटा आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत आणि आपण प्रत्येक टप्प्यावरती काय काय आपण केलं त्याचा डिजिटल डाटा त्या ऍपवरती आपल्याला प्रत्येक वेळेस भरायचा आहे. त्याचं प्रत्येक वेळेस मार्गदर्शन हे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना केलं जाणार आहे आणि सरतेशेवटी ज्यावेळेस बक्षिसाचा निकाल येईल तर ते मूल्यांकन जे आपण करणार आहोत तर ते वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारेवर करणार आहोत. तत्पूर्वी बक्षिसाचं स्वरूप तुम्हाला मी सांगतो की हे बक्षिसं खूप मोठ्या प्रमाणावरती बक्षिस दिली जाणार आहेत. पूर्ण राज्यातून पहिला दुसरा तिसरा असा क्रमांक काढणार आहे आणि हा खूप मोठा महोत्सव असतो की त्यासोबतच राज्य पातळीवरती विशेष करून आता मागाशी म्हटलं की उमेदच्या मार्फत सुद्धा खूप चांगलं खाली गटांची बांधणी झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त महिलांचा जर गट असेल ह्या तीन बक्षिसांच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे त्या बक्षिसाला सुद्धा त्या स्पर्धा करू शकतात महिला गट, परंतु फक्त महिलांचे गट म्हणून त्यांना राज्य पातळीवरती 10 लाख रुपयांचे तीन बक्षिस हे फक्त महिलांच्या गटासाठी राखीव ठेवलेले आहेत. त्यासोबतच आता जिल्हा पातळीवरती सुद्धा बक्षिसं दिली जाणार आहेत. 50% किंवा त्यापेक्षा जे जास्त गुण मिळाले आहेत त्या सर्व गटांना जिल्हा स्तरावर तालुका स्तरावरती एक सन्मानपूर्वक प्रमाणपत्र वितरण हे केलं जाणार आहे.
1: आणि ज्यांना बक्षीस मिळणार नाही अशा शेतकरी गटांचं काय? कारण आपण प्रत्येकजण प्रयत्न करणार आहे की मला बक्षीस मिळावं. ज्या गटांना बक्षीस मिळणार नाही अशा गटांनी निराश न होण्यासाठी म्हणून काय प्रयत्न केले जाणार आहेत?
0: अगदी बरोबर की आपला शेतकरी हा स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक ठेवणार ही आम्हाला खात्री आहे. कारण शेतीशी संबंधित रोज जी आपण काम करतो किंवा शेती आपण जी पारंपरिक पद्धतीने जी पिकं घेतो त्याच्यामध्ये जर तांत्रिक मार्गदर्शन होणार असेल आणि वेळोवेळी आपल्या गटाला त्या प्रत्यक्ष शेतामध्ये जर मार्गदर्शन होणार असेल तर हेच आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठं बक्षीस आहे. आणि याच्या माध्यमातून सरतेशेवटी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च नक्की कमी होणार आहे, उत्पन्न वाढणार आहे आणि जी गट बांधली जाणार आहेत की जे जीवाला जीव देणारे जे सहकारी त्यांचे 10, 12, 15 जे शेतकरी काही एकत्र गोळा होतील ते वेगवेगळ्या टप्प्यावरती हे स्पर्धा आपल्या हंगामात आपण राबवतोय. खरीप हंगामामध्ये हा हंगाम संपल्यानंतर कदाचित पुढच्या हंगामामध्ये हे स्पर्धेत सहभागी होतील नव्हतील, परंतु हे कायमस्वरूपी जे जोडलेले लोक राहतील ते प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये शेवटपर्यंत सहभागी असतील. आणि हे अनुभवलेलं आहे की आतापर्यंतचे जे काय गट आहेत अगदी त्यांच्या कौटुंबिक जे काय सुखदुःख आहेत त्याच्यामध्ये हे लोकांनी सहभाग घेतलेला आहे. एकमेकाच्या अडीअडचणीला आर्थिक असू द्यात किंवा सामाजिक असू द्यात त्याच्यामध्ये हा गट उभा राहिलेला आहे. पिकाच्या बाबतीमध्ये एखाद्याच्या शेतीला अडचण निर्माण झाली त्यासाठी हा गट उभा राहिलेला आहे. ह्या गटाची जी काय बांधणी झालेली असणार आहे किंवा गटाच्या माध्यमातून हे जे काय पीक पद्धतीमध्ये त्यांनी जे ज्ञान घेतलं असणार आहे हे त्यांना कायमस्वरूपी उपयोगाला येणार आहे आणि हे कुठल्याही पिकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक फायदा होण्यासाठी आणि याच्यामध्ये आपण काढणीनंतर सुद्धा त्या गटाने एकत्र केलेला माल विक्री व्यवस्थापन सुद्धा त्या गटाच्या माध्यमातून करणार आहोत किंवा त्याला आपण मार्गदर्शन करणार आहोत सहकार्य करणार आहोत. हे खूप मोठं फायदा ह्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांना आहे. कारण स्पर्धेत फक्त जिंकणार आहेत त्यांनाच मार्गदर्शन होणार असं नाही, मार्गदर्शन हे सगळ्याला होणार आहे आणि प्रत्येक गटाला प्रत्येक गावात आणि वेळोवेळी 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर ऑनलाईन मीटिंग असणार आणि पाणी फाउंडेशनच्या आता डिजिटल शेतीशाळा पण सुरू होतील. जसं की आपण ज्या पिकासाठी आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालो त्या पिकाची एक ठराविक वार दिलेला आहे, ठराविक वेळ दिलेला आहे, त्यावेळी फक्त त्या गटाने एकत्र येऊन डिजिटल शेतीशाळा आपल्याला अटेंड करायची आणि ती जरी आपल्याला अटेंड करता नाही आली तरी आपण नंतर त्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या वेळेनुसार आपण ती बघू शकतो. डिजिटल शेतीशाळेमध्ये शास्त्रज्ञ स्वतः उपलब्ध असतात आणि ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतात. त्याच्यामुळे असा कुठलाही प्रश्न कुठलीही शंका शेतकऱ्यांची राहत नाही की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत नाही की त्यावरती अडचणीवरती त्यांना मात करता येत नाही. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठीचा हा फायदा या स्पर्धेच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म आपण म्हणूया हा आहे. आणि शेतकरी आत्ताच म्हणजे अजून त्याची प्रक्रिया सुरुवातच आहे, 15 मीटर अजून लांब आहे, परंतु प्रत्येक तालुक्यांमधून जवळपास 100 आसपास गटांची नोंदणी झालेली आहे. तर जास्तीत जास्त अजून सुद्धा शेतकरी आले तरी त्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि हे गट आपण शेवटपर्यंत खूप चांगल्या दिशेनं घेऊन जाणार आहोत.
1: सर म्हणजे ही स्पर्धा अगदी फार मोठ्या उमेदीनं केली जाणार आहे की जेणेकरून शेतकरी सहभागी जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा, पण स्पर्धा म्हटली की त्याचं मूल्यांकन आलं आणि मूल्यांकनासाठी महत्वाचे मुद्दे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. किती प्रमाणाचे मार्क आपल्याला दिले जाणार आहेत आणि कसा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याविषयी काय सांगाल?
0: आपण आतापर्यंत जी चर्चा केली की शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आणि हे स्पर्धेचं स्वरूप, खरं तर हे मूल्यांकन जे आहे ते मूल्यांकन जरी आपण बघितलं तरी आपल्याला एक लक्षात येईल की पूर्ण आपल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने ह्याचा फायदा होणार आहे. म्हणजे जशी प्रश्नपत्रिका म्हणतो की ती प्रश्नपत्रिकाच अशी केलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याला किंवा त्या शेतकरी गटाला हा त्याचा फायदा होणार आहे. जसं की ही 100 मार्काची परीक्षा राहणार आहे, स्पर्धा राहणार आहे आणि ह्याची प्रत्येकाची माहिती आपल्याला फक्त त्या ऍपवरती भरायची आणि आपल्याला गुण आपल्यालाच कळणार की आपण ही प्रक्रिया राबवली की आपल्याला तो गुण मिळणार. त्याच्यामध्ये गट शेतीच्या तयारीसाठी 5 गुण आहेत. आता त्याच्यामध्ये तयारी काय करणार तर तुम्ही 11 शेतकरी आणि

0: पर एकर क्षेत्र एकत्र केलं एक पीक निवडलं आणि तुमच्या गटाची बांधणी केली की तुम्हाला दोन गुण मिळणार. त्या गटाचा व्हॉट्सअप ग्रुप केला की एक गुण मिळणार. त्यासोबतच आपल्याला स्पर्धेमध्ये मागच्या वर्षीचं पण आपल्याला थोडस लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या वर्षी तुम्हाला किती उत्पादन आलेलं, जेणेकरून आपल्याला तुलना करणं सोपं जाईल. त्यासोबतच आता शेतकऱ्यांनी खरीपची ज्या वेळेस ई पीक पाहणी सुरू होईल त्यावेळेस ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी म्हणून सुद्धा एक गुण ठेवलेला आहे. अशा पद्धतीने गट शेतीसाठी तयारीला फक्त 5 गुण आहेत. त्याच्यानंतर ज्ञानासाठी जास्त मार्क ठेवलेले आहेत. याच्यामध्ये 35 गुण हे ज्ञानासाठी आहेत. याच्यामध्ये एसओपी निवड करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, जे जे काय आपल्याला ठरवून दिलेलं वेळापत्रक आहे त्या त्या वेळापत्रकानुसार आपल्याला त्याची अंमलबजावणी करणं, आणि ही अंमलबजावणी करताना ती योग्य पद्धतीने होती का, त्याच्यामध्ये कुठे अडचणी येते का, ह्याच्यासाठी व्हिडिओ कॉल्स असणार आहेत. एसओपी व्हिडिओ कॉल्स, याच्यामध्ये पाणी फाउंडेशन असेल, शास्त्रज्ञ असतील, उमेद असेल किंवा कृषी विभाग असेल, त्या त्या गटाला नेमून दिलेले जे काही आपले टीम मेंबर असतील त्या गटाला दर 15 दिवसांनी 10 दिवसांनी किंवा त्यांना जेव्हा वेळ गटाचा जेव्हा वेळ असेल त्या गटाच्या वेळेला हे व्हिडिओ कॉल्स केले जाणार. तो व्हिडिओ कॉल सर्वांनी अटेंड करावा ह्यासाठी 15 मार्क ठेवलेले का, तर आपण प्रत्येक टप्प्यावरती का करतोय आणि हे कशासाठी आणि प्रत्येक शंकाचं निरसन व्हावं ह्यासाठी हे व्हिडिओ कॉल्स असणार आहेत. उत्पादन प्रक्रियेसाठी 25 गुण आहेत. त्याच्यामध्ये एकत्रित निविष्ठा खरेदी करणं ह्यासाठी 10 गुण आहेत. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर इर्जिक, तर ती इर्जिक पद्धत आहे, म्हणजे तुमच्या शेतामधल्या पिकाच्या कामासाठी मी येणार, माझ्या शेताच्या कामासाठी तुम्ही यायचं, आणि हे गटातली लोक एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन आपण काम करणार आहोत, आणि त्यासाठी सुद्धा गुण ठेवलेले आहेत. आणि मूल्यवर्धन, फक्त पीक उत्पादनापर्यंत न थांबता त्या पिकाचं पुढे मूल्यवर्धन केलं पाहिजे, वेगवेगळ्या पिकांसाठी आपण करू शकतो, ह्याच्यासाठी सुद्धा 5 गुण आहेत. आता सर्वात महत्वाचं की हे करताना आपण शाश्वत पद्धतीने शेती केली पाहिजे, ह्यासाठी 10 गुण ठेवलेले आहेत. त्यातले शेतीतली जोखीम कमी करणं, जसं की आता हवामान बदल आहे, आता ह्या वर्षी थोडस एल निनोचा प्रभाव असल्यामुळे आपल्याला थोडा पावसाचा खंड सुद्धा जाणवू शकतो, तशा वेळेस आपण काय करतो आणि त्याचे पूर्वनियोजन म्हणून आपण काय करतो, ह्यासाठी सुद्धा त्या गटाला 5 गुण आहेत. आणि त्यातलंच पुढचे 5 गुण हे जमीन सुपीकतेसाठी आहेत. फक्त उत्पादन काढणार नाहीत किंवा भरमसाठ आपण रासायनिक खतांचा वापर करून जमीन खराब करणार नाहीत, तर ह्या जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी त्या गटानं काय केलं, जसं की हिरवळीचे खत केलंय का, किंवा जैविक निविष्ठांचा वापर केलाय का, जीवामृत असेल किंवा गांडूळ खत असेल ह्याचा वापर आपण करतोय का जमिनीसाठी, किंवा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय काय उपाययोजना करतोय, हे सुद्धा त्या जमीन सुपीकतेसाठी आहे. त्यासोबतच आता जे काही माती परीक्षण आपण करणार आहोत त्या माती परीक्षणाच्या अहवालानुसारच आपण रासायनिक खत देतोय का, किंवा त्यानुसारच आपण नियोजन करतोय का, ह्या जमिनीच्या सुपीकतेसाठी सुद्धा 5 गुण ठेवलेले आहेत. आता हे इथपर्यंत आपल्या पिकांचं झालं. त्याचा पुढचा टप्पा म्हटलं की संस्था म्हणून किंवा एक गट म्हणून त्यांची कामगिरी कशी आहे, त्याला सुद्धा 25 गुण ठेवलेले आहेत. आता याच्यामधला सगळ्यात पहिला पार्ट की सार्वजनिक कामामध्ये सहभाग. त्या गटाने आपल्या फक्त शेतीपुरतं किंवा आपल्या वैयक्तिक त्या गटापुरतं मर्यादित न राहता सार्वजनिक काम, सार्वजनिक जरी असलं तरी ते सर्वांना फायदेशीर. जसं मागच्या हंगामामध्ये आता पाऊस थांबल्यानंतर लोकांनी वनराई बंधारे बांधले, हा सुद्धा एक सार्वजनिक उपक्रम आहे, त्या वनराई बांधाऱ्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. असे वेगवेगळे जे काही सार्वजनिक काम आहेत त्याच्यामध्ये जर त्यांनी सहभाग घेतला गावाच्या विकासासाठी तरी सुद्धा त्यांना गुण आहेत, जेणेकरून ह्याच्यातून नेतृत्व आणि इतर लोकांना प्रेरणा मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यासोबत आपण जे करतोय शेती ते आर्थिक स्वरूपामध्ये नफा आपल्याला किती मिळतो त्यासाठी, ज्या गटाचा जास्त नफा होईल त्या गटाला जास्त मार्क मिळले जातील, तर त्यासाठी सुद्धा एकरी जो काही आपला नफा आहे त्यासाठी 5 गुण आहेत. आणि नफ्याची टक्केवारी म्हणजे किती खर्चाच्या तुलनेत आपण खूप जास्त खर्च केलाय आणि परत नंतर नफा वाढलाय असं पण न होता किती खर्चामध्ये किती नफा तुम्ही काढला ह्याची जी काही नफ्याची टक्केवारी आहे याला 5 गुण आहेत. आणि पूर्ण प्रोसेस करत असताना जसं मागाशी म्हटलं की वेळोवेळी मार्गदर्शन होणार आहे, त्या मार्गदर्शना माध्यमातून शेतीची माहिती त्या शेतकरी गटाला किती मिळाली यासाठीचं 3 गुण त्यांना दिले जाणार आहेत. सगळ्यात शेवटचं म्हणजे टीम वर्क किंवा सुरुवातीला आपण म्हटलं की नेतृत्व आणि दूरदृष्टी, ह्या हंगामापुरतं मर्यादित न राहता हा जो बांधलेला गट आहे त्या बांधलेल्या गटानं पूर्ण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी स्वतःसाठी एक दूरदृष्टी निर्णय घेतला का, अशा पद्धतीनं ह्या गटानं जर एक अनोखं काहीतरी नाविन्यपूर्ण केलं तरी सुद्धा त्या गटाला 10 गुण मिळतील असं एकूण 100 गुणांचं मूल्यांकन आहे. मूल्यांकन एवढं सविस्तर सांगण्याचा उद्देश हा होता की प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला त्याचं माहिती होईल आणि शेतकऱ्यांना कळेल की ह्याच्यातून आपल्याला स्पर्धा बक्षीस ह्याच्यासोबतच जे काय मार्गदर्शन कृषी विभागाकडून होणार आहे शास्त्रज्ञांकडून होणार आहे ते कितपत महत्वाचं आहे आणि आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये किती फायदा होईल यासाठीचं हे मूल्यांकन सविस्तर आपण सांगितलं आहे.
1: या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं म्हणून शेतकऱ्यांना काय आवाहन करा?
0: शेतकरी बंधूंनो, आपण आतापर्यंत